श्रोतेहो सुप्रभात, आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. एफएम बँड 102.9 मेगाहर्ट्झवर आमच्या आजच्या प्रसारणाला आता सुरुवात करत आहोत. आज मंगळवार, भारतीय सौर, 26 ज्येष्ठ 1948, दिनांक 16 जून 2026. 5:57 होत आहेत. मंगलध्वनीनं प्रसारण सभेला सुरुवात होत आहा.

मंगल प्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीस देवी उपासिनी महाराज आणि सहकाऱ्यांच्या स्वरात श्री सूक्त स्तोत्र आत्ता आपण ऐकलत. कार्यक्रमात यानंतर स्नेहल भाटकर यांनी संगीतबद्ध केलेली गदी माडगुळकरांची भूपाळी रचना ऐकूया. गायिका श्यामा चित्तार.

तुझे नाम आले उठी सूर भारावले। स्मिता म्हात्रे यांचं भक्तिगीत आता आपण ऐकलं। गायक आणि संगीतकार अजित कडकडे। मंगल प्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिरचना ऐकूया। गायिका आणि संगीतकार किशोरी अमोणकर।

अनुराधा पौडवाल आणि सहकार्यांना आता आपण ऐकलं. टीके जाधव यांची ही भक्तिगीत रचना संगीतबद्ध केली नंदू होनप यांनी. मंगल प्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर महेंद्र कपूर यांना ऐकूया. बलबीर निर्दोष यांची ही हिंदी भक्ती रचना संगीतकार सुरेंद्र कोहली.

0: समूह स्वरातील मधुकर कुलकर्णी यांच्या या देशभक्तीपर गीतरचनेबरोबर आजचा मंगल प्रभात हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. भक्तीसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: मनुन्नो

0: सूचना पत्राचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत कृषीवाणी। आज या कार्यक्रमात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे जनावरांना होणारे आजार याविषयीची माहिती ऐकूया। संकलन आणि निवेदन सचिन जगताप यांचं।
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार। शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण कृषीवाणी या सत्रामध्ये पाहणार आहोत कॅल्शियमच्या कमतरतेमुळे जनावरांना होणारे आजार। शेतकरी म्हणून जसं वनस्पती पिकांमध्ये मुख्य अन्नद्रव्य तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्य याची झाडांना जितकी गरज असते तसंच माणसाच्या शरीरामध्ये किंवा जनावरांच्या शरीरामध्ये या अन्नद्रव्यांची देखील खूप महत्त्वाची गरज असते। मग यामध्ये कॅल्शियम आहे, शरीराला लागणारे जे आयरन आहेत ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात। मग आज आपण पाहूयात की कॅल्शियमच्या कमतरतेमुळे जनावरांना कोणते आजार होतात। खरं तर जनावरांना आहारामध्ये ऊसाचे वाडे खाऊ घातले तर त्यात ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते जे कॅल्शियमच्या कमतरतेस कारणीभूत ठरते। कॅल्शियम कमतरतेमुळे जनावरांमध्ये दुग्धज्वर किटोसिस हे मोठ्या प्रमाणावरती आजार दिसून येतात। मग यामध्ये आपण प्रामुख्याने सुरुवातीला पाहूया की किटोसिस दुग्धज्वर या आजारांविषयी माहिती घेऊयात। यामध्ये दुग्धज्वर आजारास दुधाचा ताप किंवा मिल्क फीवर म्हणतात। गायी आणि म्हशी व्याऱ्यानंतर 48 तासाच्या आत अचानक कॅल्शियमचे प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आपल्याला घट झाल्याचे दिसून येते। मग व्याऱ्यानंतर 1 ते 3 दिवसात रोगांची लक्षणे दिसतात, जनावरांना अस्वस्थ व्हायला होते, अशक्तपणा येतो आणि जनावर खाली बसते। तिसऱ्या व पाचव्या वेतामध्ये या आजारास जनावर गायी किंवा म्हशी मोठ्या प्रमाणावरती बळी पडण्याचे प्रमाण आपण या ठिकाणी पाहत असतो। कारण चौथ्या ते पाचव्या वेत म्हणजेच जनावरांचं वय किंवा गायी म्हशींचं वय हे जास्त झालेलं असतं आणि उतरत्या वयामध्ये वाढत्या वयामध्ये या आजाराला गायी म्हशींचं बळी पडणं मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसून येतं। याच्यानंतरचा किटोसिस नावाचा जो आजार आहे, अधिक दूध उत्पादन असणाऱ्या जनावरांमध्ये व्याल्यानंतर 1 ते 2 महिन्यांच्या कालावधीत हा आजार मोठ्या प्रमाणावरती दिसून येतो। यामध्ये जनावरांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते आणि शरीरामध्ये किटोन अम्लाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावरती वाढले जाते, यालाच आपण किटोसिस असं म्हणतो। यामध्ये जनावरांच्या तोंडाला लघवीला गोड वास येणे, जनावर रवंथ बंद करणे, जनावरांचा आहार कमी होणे हे प्रामुख्याने लक्षणं आपल्याला यावरती आढळून येतात। कॅल्शियमच्या कमतरतेमुळे गायी म्हशींमध्ये अवघड प्रसूती होते, मायांग बाहेर येणे, झार अडकणे, स्तनदाह, प्रतिकारशक्ती कमी होणे यासारख्या समस्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसून येतात। कॅल्शियमच्या कमतरतेची कारणे कोणकोणती आहेत? तर यामध्ये काही जमिनीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी असते, अशा जमिनीवर घेतलेल्या उत्पादनामध्ये आपोआप कॅल्शियमचे प्रमाण कमी होते। पिकांचे अवशेष उदाहरणार्थ ज्वारीचा कडबा, तुरी, कुट्टी यामध्ये देखील कॅल्शियमचे प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आपल्याला कमी दिसून येते।
0: कृषीवाणी या कार्यक्रमात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे जनावरांना होणारे आजार याविषयीची संकलित माहिती आता आपण ऐकलीत। संकलन आणि निवेदन सचिन जगताप यांचं। कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। आता सकाळचे 6:45 होत आहेत। थोड्याच वेळात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून क्रमशः आम्ही सहक्षेपित करत आहोत। सुरुवातीस ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा ठीक 6:45।

0: रोग तज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण एका महत्वाच्या स्त्रियांच्या आजारावर बोलणार आहोत, ते म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगामध्ये जवळजवळ 6 ते 6.5 लाख महिला प्रत्येक वर्षी या आजारानं बाधित होतात आणि आपल्या भारतामध्ये याचं प्रमाण हे जवळजवळ 1,20,000 प्रत्येक वर्षी नवीन रुग्ण याच्यामध्ये तयार होतात. तर या गर्भाशयाच्या मुखालाच गर्भाशय ग्रीवा असं म्हणतात. गर्भाशय व गर्भाशय मुख याची संरचना किंवा त्यांच्या पेशी वेगवेगळ्या असतात, त्यामुळे गर्भाशयाचा कॅन्सर हा गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर पेक्षा वेगळा असतो. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाचा जो विषाणू असतो त्याच्या संक्रमणामुळे होतो. या व्हायरसचे किंवा या विषाणूचे 11 प्रकार जे आहेत ते या कॅन्सरसाठी कारणीभूत असू शकतात असं सिद्ध झालेलं आहे. मग याची कारणं काय आहेत? लैंगिक संबंधामुळे होणारा हा आजार आहे, त्यामुळे एखाद्या पुरुषाला जर विषाणू संक्रमण झालं असेल तर शारीरिक संबंधाच्या माध्यमातून स्त्रियांना या विषाणूचं संक्रमण होऊ शकतं. दुसरं कारण, कमीत कमी वयामध्ये लग्न जर झालं आणि लैंगिक संबंध जर लवकर सुरू झाले त्या महिलेचे तर त्यांच्यामध्ये हे कॉमन आहे. त्यानंतर अधिक अपत्यांना जन्म देणं, धूम्रपान, विवाहबाह्य संबंध असणं, काही कारणामुळे महिलेची रोगप्रतिकार शक्ती कमी होत असेल तरी हा रोग होऊ शकतो. त्याच्यानंतर दीर्घकाळ 5 वर्षापेक्षा जास्त गर्भनिरोधक गोळ्या जर वापरलेल्या असतील तर त्याचाही एक परिणाम किंवा दुष्परिणाम म्हणून हा आजार होण्याची शक्यता असते. तसेच गर्भाशयाच्या मुखाचा कुटुंबामध्ये जर कोणाचा इतिहास असेल तर हा जो आहे तर तो कुटुंबाचा इतिहास आपल्याला तो बघावा लागतो, किंवा त्या रुग्णाला इतर लैंगिक संक्रमणाचे रोग आहेत का त्याच्यामध्ये सुद्धा हा आपल्याला आढळून येतो. गर्भाशयाच्या मुखाची कॅन्सर आहे त्याची लक्षणं काय आहेत? हा एक असा कॅन्सर आहे महिलांमधील की जो दुर्दैवाने कर्करोगपूर्व अवस्था किंवा कर्करोगाची झिरो अवस्था या अवस्थेमध्ये महिलांना कोणतीच लक्षणे नसतात. ज्यांना कर्करोग प्रगत अवस्थेत म्हणजे स्टेज 1 अवस्थेनंतर असतो त्याच्यामध्ये त्यांना लक्षणे आढळून येतात. लैंगिक संबंधानंतर योनीतून रक्ताचा डाग किंवा रक्तस्त्राव होणं, 2 पाशिक पाळीमध्ये रक्तस्त्राव होणं, त्यानंतर रक्तमिश्रित व दुर्गंधीयुक्त योनी रक्तस्त्राव होणं, संभोगादरम्यान ओटीपोटात वेदना किंवा अस्वस्थता जाणवणं, रजोनिवृत्तीनंतर पुन्हा 1 वर्षानंतर योनीतून रक्तस्राव होणं असं जर लक्षणं असतील तर खात्री करून घेणं महत्वाचं आहे. निदान कसं करायचं याच्यामध्ये तर डॉक्टर सहसा योनीमार्ग व गर्भाशय मुखाची प्रत्यक्ष पाहणी करतात. दुसरी तपासणी ती आहे पॅपस्मिअर तपासणी. याच्यामध्ये गर्भाशयाच्या मुखावरून एक निर्जंतुक छोटी लाकडी चमच्याच्या आकाराची असते, त्याला स्पॅच्युला म्हणतात, ती मुखावरून अशी फिरून घेतली जाते आणि त्या मुखावरच्या ज्या पेशी आहेत त्या पेशी त्या एका काचेच्या कुपीवर घेतात व ही कुपी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवतात. त्यात कर्करोग पूर्व पेशी किंवा कर्करोग पेशी दिसून येतात. जर पॅप चाचणीचा रिपोर्ट नॉर्मल नाही आला तर HPV विषाणू संक्रमण त्या महिलेला झाला आहे का याच्या निदानासाठी HPV DNA टेस्ट जी रक्ताची असते ती पण आपल्याला करून घ्यावी लागते. जर पॅपस्मिअर रिपोर्ट असामान्य आला तर मात्र मग आपल्याला एक कल्पोस्कोपी नावाची तपासणी असते ती करावी लागते. ती एक विशेष भिंग उपकरण आहे जे गर्भाशयाच्या मुखाला डॉक्टरला विस्तारून दाखवतं, त्यामुळे त्यातील कल्पोस्कोपीच्या दिग्दर्शनानुसार जो भाग अबनॉर्मल दिसतो डॉक्टरना त्याच ठिकाणावरून एक छोटासा तुकडा काढतात आणि मग ती बायोप्सी करून तो तुकडा प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवतात. इतर बायोप्सी सुद्धा करतात ज्याला पंच बायोप्सी किंवा मुखाच्या आतील भागातून क्युरेट द्वारे काही पेशी घेतात व पडताळणीसाठी पाठवतात. आपणा सर्वांचं आभार.
0: श्रोतः आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि आजच्या या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याविषयी स्त्री

0: सीमन दिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण पावसाळ्यातील शहरी समस्या याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो. नगरे रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविधे या ओळीमधून संत रामदास स्वामी आपणाला विकासाचा आराखडाच सांगतात. भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जात असला तरी भारतात 1990 दशकानंतर मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे. खेड्यापाड्यातून रोजगार, उद्योग, व्यवसाय करण्यासाठी तरुण वर्ग शहराकडे धाव घेत आहे. सन 2011 जनगणनेनुसार देशात 31% लोक शहरात राहतात, तर महाराष्ट्रात 45.2% लोक शहरात राहतात. येणाऱ्या 2030 पर्यंत देशात हे प्रमाण 45% जाईल, तर महाराष्ट्रात ते 58% जाईल. त्यामुळे वाढत्या या शहरीकरणामुळे अनेक प्रश्न व समस्या निर्माण झाल्या आहेत, जसे की झोपडपट्टीची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, शिक्षण, आरोग्य, निवास, ट्रॅफिक जाम, कचरा व्यवस्थापन, प्रदूषण यासारख्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच यामुळे अनेक पायाभूत गरजा माणसाला करणे आवश्यक आहे. विशेष करून पावसाळ्यात ज्या समस्या निर्माण होतात त्यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. पावसाळ्यात एकीकडे निसर्ग आपल्या रंगांची उधळण करत असतो. नदी, नाले, डोंगर, दऱ्या, शेत, शिवार सर्व हे पावसाळ्यात सजले जातात. ते माणसाला आकर्षित करतात. पण शहरात हाच पावसाळा काही माणसांच्या नाकी नऊ आणतो. शहरामध्ये पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याची समस्या निर्माण होते. रस्ते, चौक, नाली आदी ठिकाणी पाणी साचले की ट्रॅफिक जाम होते, वाहतूक मंदावते आणि जनजीवन विस्कळीत होते. रस्त्यावर खड्डे पडतात. पडलेल्या खड्ड्यांना चुकवण्यासाठी वाहन चालक चुकीच्या दिशेने वाहन घेऊन जातात, तेव्हा अपघात होतो, जीवित आणि वित्तहानी होते. पावसाळ्यात निसरड्या रस्त्यावर वाहन स्लिप होऊन सर्रास अपघात होतात. यामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढते. पावसाळ्याच्या सुरुवातीला शहरात वादळ वाढल्यामुळे विजेच्या तारा खांब पडून वीज पुरवठा खंडित होतो. तसेच वादळ वाळ्यामुळे झाडे उन्मळून पडतात, त्यामुळे सुद्धा टेलिफोन, इंटरनेटचे वायर तुटल्या जाते आणि त्या सेवा खंडित होतात. पावसाळ्यात शहरात सर्वात मोठी समस्या घन कचऱ्याची भेडसावते. कचरा नाल्यात अडकून नाल्यात तुंबतात, त्यांची दुर्गंधी पसरते, त्यात डास तयार होऊन डेंग्यू, ताप, मलेरिया यासारखे साथीचे आजार निर्माण होतात. तसेच पावसाच्या दूषित पाण्यामुळे उलटी, जुलाब हे आजार सुद्धा उद्भवतात. शहरात प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. प्लॅस्टिक कचरा जागोजागी जमा होऊन तो नालीत अडकतो, नाले तुंबतात. मुंबई, पुणे सारख्या शहरांमधून ही समस्या आपण अनेकदा अनुभवली आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या समस्या आपण लक्षात घेऊन त्यांच्यावर आत्ताच उपाययोजना केल्या तर येणारा पावसाळा आपणाला सुख आणि समृद्धी देऊ शकतो. धन्यवाद.
0: श्रोते हो, आत्ताच आपण पावसाळ्यातील शहरी समस्या याविषयी उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.

0: परिसर कार्यक्रम आपण ऐकला. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 6:55 होत आहेत.

हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. सकाळचे 6:55 झालेत. थोड्याच वेळात कार्यक्रमांची रूपरेषा, पण त्याआधी

0: चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
2: हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852. अहो अहो, काय होतंय तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडली?
3: हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
1: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात. म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधाते हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
3: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
4: श्रोतेहो, आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा ऐकूया. या रूपरेषेनंतर ठीक 7 वाजता घटना घडामोडींवर आधारित कार्यक्रम नमस्कार बीड, सादरकर्ते योगीराज बच्चे. सकाळी 7:25 माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम सकाळी 7:40 आम्ही प्रसारित करू. आज सकाळी 10 वाजता हिंदी गीतांवर आधारित ओनिन कार्यक्रम प्रसारित करू, हॅलो गीतमाला. निवेदन सुप्रभा जोशी यांचं, तांत्रिक सहाय्य कैलास ढेमरे आणि सादरकर्ते योगीराज बच्चे. सकाळी 10:30 आरोग्यमंत्र या आरोग्यविषयक कार्यक्रमात विविध आजार आणि त्यामध्ये वेदना निवारण शास्त्राची भूमिका याविषयी वेदना निवारण तज्ज्ञ डॉ प्रशांत काशीकर यांची रणजित बागलाने यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. वेळ पुन्हा एकदा लक्षात घ्या, आज सकाळी 10:30. सकाळी 11:00 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित करू. 11:45 मिश्र संगीताचा कार्यक्रम. दुपारी 12:00 वनिता मंडळ महिला भगिनींसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

आमच्या संध्याकाळच्या प्रसारणात संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रम आणि संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित होईल किसान वाणी. श्रोत्यांनो, रात्री 11:10 सरकारची 12 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विविध विषयांवर एनएसडी आकाशवाणीद्वारे विशेष कार्यक्रम मालिकेचं प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सहक्षेपित होणाऱ्या बातमीपत्रात सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून, दुपारी 3 आणि संध्याकाळी 7 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, सकाळी 8:30 आणि दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, सकाळी 8 समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज, रात्री 8:45 समाचार संध्या, रात्री 9 न्यूज ऍट 9, रात्री 11 हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आणि मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. आज रात्री 11:45 कार्यक्रम तथा सभा समाप्ती. ही होती आज दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा. आमची यानंतरची उद्घोषणा ठीक 7:00.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे ठीक 7 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम नमस्कार बीड.

नमस्कार बीड, आकाशवाणी बीड केंद्राच्या या विशेष कार्यक्रमात मी सुप्रभा जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीस ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. बीड जिल्ह्याला 15 लाख पाठ्यपुस्तकांचा पुरवठा, सोमवारपासून वाटपास सुरुवात झाली. कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीत नागरिकांना मदतीसाठी 1077 क्रमांकाची हेल्पलाईन जारी. अधिक मासानिमित्त परळीच्या प्रभू वैद्यनाथाचे हजारो भाविकांनी घेतलं दर्शन. आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ मिळणार. आता बातम्या सविस्तर. जिल्ह्यात कालपासून शाळा सुरू झाल्या असून बालभारतीच्या वतीनं बीड जिल्ह्यासाठी इयत्ता 1 ते 8 विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा सुरू असून 13 जून अखेर जिल्ह्याला 16,92,482 पैकी 15,04,235 पाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहेत. अष्टी, गेवराई, पाटोदा आणि धारूर तालुक्यात 92%, केज आणि शिरूर कासारमध्ये 91%, बीड आणि वडवणी तालुक्यात 88%, माजलगावात 87%, अंबाजोगाईत 86%, तर परळीमध्ये 85% पाठ्यपुस्तके प्राप्त झाली. उर्वरित 1,88,247 पाठ्यपुस्तकांचा पुरवठा लवकरच होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपशिक्षण अधिकारी धनंजय शिंदे यांनी दिली. मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना मराठा कुणबी, कुणबी मराठा, कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे. कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र याबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासाठी आणि इतर संलग्न बाबींवरील समस्या सोडवण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात 1077 हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात येत आहे. पात्र नागरिकांनी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाकडे कुणबी प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत. काही अडचणी असल्यास जिल्ह्याच्या 1077 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी अधिक मासानिमित्त रविवारी भाविकांनी गर्दी केली होती. अधिक महिन्यात महिनाभर महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश या परराज्यातील हजारो भाविक वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी आले होते. 14 जून रोजी रविवारी सुट्टी असल्यामुळे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. शनिवारी श्री शंभूलिंग शिवाचार्य महाराज तसंच महादेव महाराज साकरवाडीकर यांनी प्रभू वैद्यनाथांचं दर्शन घेऊन पूजा केली. दरवर्षी घेतलेलं पीक कर्ज वेळेत भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून डॉ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत 3% सूट दिली जाते. गतवर्षी जवळपास 46,000 शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ मिळाला. दुसरीकडे आगामी कर्जमाफी योजनेत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. अशा शेतकऱ्यांची माहिती संकलित झाली असून पडताळणीनंतर प्रोत्साहन लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या स्पष्ट होणार आहे. बीड जिल्ह्यात 2025-26 मध्ये खरीप हंगामात 1,440 कोटी तर रब्बी हंगामात 400 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. दोन्ही हंगामात मिळून 75% पीक कर्ज वाटप झालं होतं. आणि शेवटी दिनविशेष. 16 जून हा दिवस ऐतिहासिक घटना आणि महत्वाच्या घडामोडींच्या दृष्टीने खास असून 1914 आजच्या दिवशी लोकमान्य टिळक यांची मंडालेच्या तुरुंगातून 6 वर्षांच्या तुरुंगवासानंतर सुटका झाली. तर 2013 उत्तराखंडमध्ये भीषण ढगफुटी आणि महापूर आलेला होता. याच माहितीबरोबर आजचा नमस्कार बीड हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. लेखन सौजन्य पत्रकार दिनेश लिंबेकर, सादर करते योगीराज बच्चे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आपण ऐकलात.

नमस्कार बीड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आता आपण ऐकलात. माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना, आकाशवाणी बीड केंद्र. FM बँड 102.9 मेगाहर्ट्झ वर ऐकत रहा आपला आकाशवाणी केंद्र बीड.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यात विदर्भ वगळता इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वी तसंच 12वीच्या पुरवणी परीक्षेला आजपासून सुरुवात. येत्या 22 जून ते 10 जुलै दरम्यान विधिमंडळाचं मुंबईत पावसाळी अधिवेशन.

0: कामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय आणि 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. आता सविस्तर बातम्या. राज्यात विदर्भ वगळता इतर सर्व भागातल्या शाळा कालपासून सुरू झाल्या. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होताच विद्यार्थ्यांचं शाळांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आलं. रायगड जिल्ह्यात वहाळ इथल्या पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण विभागानं केलेल्या परिवर्तनामुळे या शाळांचा दर्जा उंचावला असून गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्याही वाढत असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. जिल्हा परिषद शाळांमध्ये आता मूल्याधारित शिक्षण सुरू करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. या शाळेतल्या चौथीच्या विद्यार्थिनीने मुख्यमंत्र्यांची छोटेखानी मुलाखत घेतली. या मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना डिजिटल शिक्षणाचं महत्व मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
1: डिजिटल युगामध्ये डिजिटल शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे. प्रत्येकाकरता डिजिटल शिक्षणामुळे शिक्षणाची दारं उघडलेली आहेत. तर जगातली कुठली गोष्ट ही आता आपल्याला शिकता येते. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या शाळेतले आता जे डिजिटल लॅब आहे त्यापैकी प्रत्येकाने या डिजिटल लॅबमध्ये जाऊन डिजिटल शिक्षण घ्यायचं.
0: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबईतल्या भायखळा इथल्या महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. राज्यपालांनी नवीन विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत पहिल्यांदाच शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ इथं शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगितलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथल्या महापालिका शाळेत विद्यार्थ्यांचं फूल देऊन स्वागत केलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये चिवडा आणि मिठाई देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. इस्कॉन अन्नामृतच्या वतीनं हा खाऊ तयार करण्याच्या कामात महापौर समीर राजूरकर, मनपा आयुक्त अमोल येडगे, उपायुक्त अंकुश पांढरे सहभागी झाले होते. या मान्यवरांनी शाळांमध्ये बालकांना हा खाऊ भरवून त्यांचं स्वागत केलं. दरम्यान शहरातल्या अनेक शाळांच्या प्रवेशद्वारांवर रंगीबेरंगी रांगोळ्या काढून प्रवेश कमाली सजवण्यात आल्या होत्या. काही शाळांमध्ये घोड्यावरून तर काही शाळांमध्ये रथातून विद्यार्थ्यांनी प्रवेश केला. जालना इथं जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा झाला. सांस्कृतिक कार्यक्रम आणि आकर्षक सजावटीसह रांगोळी, फुगे आणि स्वागत कमानी उभारून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक आणि गणवेशांचं वितरणही यावेळी करण्यात आलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरमधल्या नगरपरिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप, पालक मेळावा, सेल्फी पॉईंट या उपक्रमांसोबतच नवीन विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे घेऊन त्यांना ओवाळून पेढे आणि फुलं देऊन स्वागत करण्यात आलं. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नांदेड तालुक्यातल्या मरळक इथं तर मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी विष्णुपुरी इथल्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचं फुलं देऊन स्वागत केलं. शिक्षण उपसंचालक दीपक चवणे यांनी अर्धापूर तालुक्यातल्या पारडी इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचं वाटप केलं. लातूर जिल्ह्यात काटगाव इथल्या जिल्हा परिषद शाळेत जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सव साजरा झाला. विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं. याअंतर्गत इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पायाचा ठसा घेऊन त्याची प्रत पालकांना देण्याची पहिले पाऊल ही अभिनव संकल्पनाही राबवण्यात आली. उदगीर तालुक्यातल्या चोंडी इथल्या जिल्हा परिषद शाळेत सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढून तसंच विद्यार्थ्यांना मिष्टान्न देऊन स्वागत करण्यात आलं. राज्यभरात इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रक्रियेत आतापर्यंत 23,76,449 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यापैकी 5,97,852 विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेतल्या दुसऱ्या नियमित फेरीकरता सहभाग नोंदवला आहे. आतापर्यंत 1,32,547 विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश निश्चित केले आहेत. यापैकी छत्रपती संभाजीनगर विभागात 17,533 तर लातूर विभागात 8,972 प्रवेश निश्चित झाले आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक काल पार पडली. जिल्ह्यात

0: दहावीचे 2928 विद्यार्थी 14 केंद्रांवर तर 12वीचे 2891 विद्यार्थी 10 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा देणार आहेत. 10वीची परीक्षा 30 जून पर्यंत तर 12वीची परीक्षा 8 जुलै पर्यंत चालणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. राज्य विधिमंडळाचं आगामी पावसाळी अधिवेशन येत्या 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार आहे. काल कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या 3 आठवड्याच्या अधिवेशन काळात अनेक महत्वाच्या विधेयकांसह महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख देणारं महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक मांडलं जाणार आहे. तसंच राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफी या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. एसटीच्या सामान्य बस सेवांवरची 10% हंगामी भाडेवाढ आणखी 1 महिना कायम राहणार आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरील वाढत्या खर्चामुळे या भाडेवाढीची मुदत वाढवण्यात आली आहे. सध्याचा वाढीव भाडेदर 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील असं महामंडळाच्या परिपत्रकात म्हटलं आहे. उन्हाळी प्रवासाच्या हंगामात महसूल वाढवण्यासाठी एसटीनं 15 एप्रिलपासून हंगामी भाडेवाढ लागू केली होती. 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ कालपासून सुरू झाला. केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या महोत्सवाचं उद्घाटन झालं. या महोत्सवात यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातल्या चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशातले 202 चित्रपट दाखवले जात आहेत. 21 जून रोजी साजरा होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार असल्याची माहिती केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. योग दिनाच्या पूर्वतयारीनिमित्त दिल्ली इथं काल पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संस्कृती मंत्रालयातर्फे देशभरातल्या 100 प्रसिद्ध ऐतिहासिक वारसा स्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात 2500 ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली. ते म्हणाले,
1: इस वर्ष देशभर में 100 प्रतिष्ठित एवं आइकॉनिक स्थलों पर IDY 2026 के विशेष आयोजन किए जा रहे हैं. यह पहल भारत की सांस्कृतिक विरासत, ऐतिहासिक धरोहरों और योग परंपरा को एक साथ जोड़ते हुए योग को एक व्यापक राष्ट्रीय उत्सव का स्वरूप प्रदान करेगी.
0: जागतिक योग दिनाच्या अनुषंगाने सध्या योग पंधरवडा पाळला जात आहे. या निमित्तानं दररोज एका आसनाची माहिती आपण घेत आहोत. योग अभ्यासक विद्या ताकसांडे यांनी दिलेली अर्ध हलासनाची माहिती आज आपण जाणून घेऊ.
2: अर्ध हलासन, अल्सर, हर्निया, पाठीचा त्रास असणाऱ्यांनी हे आसन करू नये. पाठीवर सरळ झोपा, दोन्ही हात शरीरासोबत तळवे जमिनीवर, दोन्ही पाय जोडून घ्या, श्वास भरत भरत गुडघे न मोडता दोन्ही पाय वरती उचला, दोन्ही पायाच्या मध्ये 90 डिग्री कोण बनवा, 10 सामान्य श्वासासोबत थांबा, श्वास सोडत सोडत हळूहळू दोन्ही पाय पृथ्वीवर ठेवा. याचे लाभ आहेत, पोट आणि मांड्यांची चरबी कमी होते, पाचन सुदृढ बनते, ओटीपोटाचे स्नायू सक्रिय बनतात आणि वजन कमी होण्यास हे आसन उपयुक्त आहे.
0: नांदेड शहरातल्या डॉक्टर लेन भागात तोषणीवाल औषधी दुकानावर काल अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाई केली. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधं देणं, विक्री केलेल्या औषधांचं बिल न देणं तसंच मुदतबाह्य औषधाची विक्री केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. हवामान, येत्या 2 दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या 4 विभागांमध्ये काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात विदर्भ वगळता इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत. येत्या 22 जून ते 10 जुलै दरम्यान विधिमंडळाचं मुंबईत पावसाळी अधिवेशन आणि उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
3: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 7:20 झालेत.
4: संधे गुडघे मणिक्या।

0: परीक्षित फेगडेयांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडेयांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आरोग्य मंत्र. श्रोते हो, विविध आजार आणि त्यामध्ये वेदना निवारण शास्त्राची भूमिका याविषयी वेदना निवारण तज्ज्ञ आपल्या भेटीला येत आहेत. दिनांक 16 जून 2026 रोजी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून. तेव्हा जरूर ऐका, 16 जून 2026 रोजी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावर.

0: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
1: हो? मग
0: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
1: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
0: का बरं?
1: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
0: पण कुठे?
1: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
0: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
2: कॉलेज कॅम्पस कॉलेजचं अख्खं कॅम्पस तरुणाई सहित त्यांच्या जल्लोषासह आकाशवाणी बीडच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तरुणाईच्या आवडी निवडी, करिअरच्या दिशा, करिअरच्या संधी.
3: यू कॅन डू इट लाईक दिस, टेक इट टू द लेफ्ट, यू कॅन डू इट लाईक दॅट, शेक इट टू द राईट.
2: सध्याची आव्हानं, नंतर येणारी आव्हानं आणि आपली तयारी, अशा सगळ्या विषयांवर गप्पा, चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

0: झाला, तुमची एक बाजू लुळी का पडली आहे.
1: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
2: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात. म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
3: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
4: भगिनींसाठी हक्काचं व्यासपीठ कार्यक्रम महिला विश्व. सौंदर्य आरोग्य माहिती मनोरंजन कार्यक्रम महिला विश्व. महिला सशक्तीकरण उद्योग मार्गदर्शन कार्यक्रम महिला विश्व. महिला विश्व मैत्रिणींचा हा आवडता कार्यक्रम दिनांक 1 जून पासून आता नवीन वेळे तेव्हा अवश्य ऐका. महिला विश्व दर शुक्रवारी सकाळी 10:30 फक्त आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावर.
5: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 7:25 होत आहेत. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याच विषयी आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा मुद्दा असतो आणि तो बऱ्याच अंशी शेतकरी उपयोगात आणत आहेत आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणे फायदा होतोय. पण एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हे काही शेतकरी अजूनही तेवढे आत्मसात करीत नाही, तर त्यांना काय सांगा?
1: त्यात एक सांगणं गरजेचं आहे की मुळातच आपल्याला कीड रोग ओळखता यायला पाहिजे. पहिली गोष्ट, माझ्या पिकावर काहीतरी आलेलं आहे बाबा, एखादं आक्रमण, हे कळलं पाहिजे मला. काय होत, निसर्गामध्ये अनेक प्रकारचे कीटक आहेत, त्यातले काही मित्रही आहेत आणि काही शत्रू आहेत. पिकाय शत्रू कोण आहे, मित्र कोण, ओळखलं पाहिजे पहिली गोष्ट. आता ते शेतकऱ्यांना ज्ञान व्हायला पाहिजे. पण आम्ही देखील ह्यात काय करतो की मित्र कीटकांची ओळख परेड देतो आपण. हे बाबा मित्र आपले आहेत, त्यांनी यांना काही तुम्ही म्हणजे धोका पोचवू नका. पण शत्रू कीटकांची ओळख फार महत्वाची आहे. त्यातलं महत्वाचं काय लक्षण, म्हणजे कीड आम्हाला दिसते त्यावेळेला कदाचित ती नुकसान करून धरलेलं असते देखील. म्हणून किडींचं सुरुवातीचं लक्षण काय, अगदी सुरुवातीचं, जसं की एखादं म्हणजे आपण उदाहरण घेऊया सध्याचं फार मोठं, की कापसावरची बोंडाळी, तर सुरुवातीचं लक्षण कधी आहे, तर ते बोंडातले आळी हे त्याचा फार शेवटचा आहे, टप्पा येतो अगदी. पण ते सुरुवात फुलाच्या अगोदर, म्हणजे कळी ज्यावेळेला असते, म्हणजे कळी असतानाच त्याचे ते पतंग आहे ते अंडी घालतात त्या कळीमध्ये, आणि तिथंच मग ती कळी उमलतानाच ते व्यवस्थित उमलत नाही, तर डोम कळी म्हणतो आपण. मग तिथं मला कळलं पाहिजे अरे काहीतरी झालेलं आहे. मग त्याच्या अगोदर आम्ही जर उपाय केला, समजा तिथे आम्ही निंबुळ्यासारखं फवारणी केली, तर त्या कळीवर अंडी घालण्याचं प्रमाण कमी होणार. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा पहिला टप्पा, कीडीची लक्षणं ओळखा, रोगा लक्षणं ओळखा आणि तात्काळ त्यावेळेला प्रतिबंध उपाय करा, हे त्यात महत्वाचं आहे. पण हे करताना आपला किडी रोग ओळखण्यासाठी किंवा किडींचं प्रमाण किती वाढलेलं आहे कळण्यासाठी शेतामध्ये अनेक प्रकारचे आपण उपाय करू शकतो. साधे उपाय जसं की पक्षी थांबे, काय आहे त्यामध्ये आहे पक्षांनी, म्हणजे पक्ष्यांना थांबण्याकरता जागा. का थांबणं गरजेचं पक्ष्यांनी? पक्षी हे आपले मित्र आहेत, पक्ष्यांचं खाद्य म्हणजे किडे आहेत. कीटक किंवा अळ्या खाऊन पक्षी जगतात. मग त्यांना अळ्या खाण्यासाठी पिकावर त्यांना असं, आपली पिकं अशी असतात की ज्यावर पक्ष्यांना थांबता येत नाही, फांद्यांना येत ना पिकांना, लहान पिकं त्याच्यामध्ये आहे. म्हणून असे मध्ये आपण जर लाकडी बिट्टी आकाराचे करून ठेवले आणि त्यावर जर पक्षी बसतो मग, आणि मग ते किडे ओळखतो, खातो तो, अळ्या खातो तो, आणि त्यांचं अशा प्रकारे एक पोषणही होतं पक्ष्यांचं आणि आपलं संरक्षण होतं. हे पक्ष्यांचं पोषण, पिकांचं संरक्षण, हे पक्ष थांब्यातून होऊ शकतं. तसे आपल्याकडे अनेक प्रकारचे सापळे आहेत, चिकट सापळे म्हणजे मावासारखे जे कीटक आहेत किंवा तुडतुडे आहेत, हे सगळे त्या सापळ्याला चिकटून बसतात आणि त्यामुळे आपोआप त्याचं एक संख्या कमी होते, म्हणजे तो एक आपला परिणाम फायदा दिसून येतो. मग चिकट सापळ्यामध्ये रंग अनेक प्रकारचे असतात, पिवळे आहेत,

0: पांढरे आहेत, निळे आहेत, अनेक प्रकारचे किडी प्रमाणात त्यामध्ये आपण असतात. शिवाय प्रकाश सापळे आहेत की जे काही कीटक हे रात्रीच्या प्रकाशाला आकर्षित होतात. अशा प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये हे सगळे जे काही पर्याय आहेत हे पर्याय शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत. आणि हे पर्याय कमी खर्चातले घरच्या घरी करण्यासारखे किंवा आपण सहजपणे ते करू शकतो असे आहेत त्यामध्ये.
1: आणि त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, कारण जेव्हा आपण सुरुवातीच्या काही वेळेस शेतकरी करतात

0: अतिवापर सुद्धा होतो आणि त्याचा सुद्धा अपाय होतो शेतकऱ्यांना, तर त्याविषयी
1: अगदीच बरोबर आहे तुम्ही म्हणला, हे फार गंभीर बाब आहे. गेल्या अनेक वर्षापासून वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे की काही भागामध्ये विषबाधा झालेली आहेत. म्हणजे रासायनिक कीटकनाशकाचा वापर करताना होणाऱ्या विषबाधा ह्या अनेक कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या ठरलेल्या आहेत. आणि मग त्यापासून उपाय करण्याकरता आपल्याला त्याचे फार महत्वाचं आहे. जेव्हा अगदी तुम्हाला पर्याय नाही असं दिसतच आहे, तुम्ही अगोदर काही समजा या ठिकाणी आपल्याला दुर्बल झाला असेल किंवा एखादी साथ आली असेल, एखाद्या किडीचं मोठ्या प्रमाणात आक्रमण झालं असेल आणि त्यावेळी आपल्याला गरज पडते की आता रासायनिक कीटकनाशक वापरण्याशिवाय पर्याय नाही, तर त्यावेळी संशोधन झालेलं आहे. आणि त्या संशोधनाच्या अंत्य आपण जे काही चांगली कीटकनाशक सांगितलेली आहे ती वापरताना काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि ती काळजी घेताना म्हणजे कसं की नाकाला मास्क लावणं असेल, हातामध्ये ग्लोव्ज घालणं असेल, वाऱ्याच्या दिशेनं या ठिकाणी म्हणजे फवारणी करताना काळजी घेणं असेल, म्हणजे कारण ते आपल्या अंगावरपणा ओढून येऊ नये या ठिकाणी आहे, किंवा वेळा सकाळच्या वेळेला संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला फवारणी करणं गरजेचं आहे, दुपारच्या वेळेला करू नये शकतो अशा उन्हाच्या वेळेला, किंवा हे सगळं करत असताना आपण कुठल्या प्रकारचं म्हणजे बऱ्याच लोकांना असं काही की तंबाखू वगैरे खाण्याची सवय असते काही मित्रांना असते, तर ते कृपया ते करू नये ह्या वेळेला. आणि मग जे काही झाल्यानंतर फवारणी केल्यानंतर स्वच्छ हात धुवून साबणानं वगैरे मगच तुम्ही या ठिकाणी पाणी पिणं असेल किंवा जेवण करणं असेल ते केलं पाहिजे आहे. हे करताना जे तुम्ही फवारता औषधं त्याच्या औषधं बाटल्या आणि ते बॉक्स ठेवतो कुठं पण हे महत्वाचं आहे, कारण आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये लहान मुलं जनावरं हे सगळ्यांना त्याला तोंड लावू शकतात, त्यापासून आपण त्याला बाजूला केलं पाहिजे आहे, सुरक्षित ठेवलं पाहिजे आहे, अशा अनेक प्रकारची काळजी घेणं देखील फार महत्वाचं आहे. हाही त्याचा भागच आहे. म्हणजे आपण पर्यावरणपूरक ज्यावेळेला आपण अशा प्रकारची काही शेती करतो त्यावेळेला काही स्वतःचं संरक्षण देखील तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे काही प्रमाणामध्ये रासायनिक कीटकनाशक वापरणं हे काय फार मोठं असं म्हणजे त्याला म्हणू आपण की चुकीचं आहे असं म्हणलं जाणार नाही, परंतु त्याचं काळजी मात्र घेऊन वापरलं पाहिजे आपण आणि योग्य प्रमाणात वापरलं पाहिजे. ते
0: आवश्यकतेनुसार ज्या मात्रा दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण ते वापरणं फार गरजेचं आहे आणि अगदी गरज असेल तेव्हाच रासायनिक कीटकनाशकांचा खतांचा वापर करावा, मात्र ते करताना ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पीक आल्यानंतर काढणी केली जाते आणि काढल्यानंतर मुख्यत्वे त्याची साठवणूक करणं, बाजारपेठेपर्यंत पोहोचेपर्यंत पूर्ण त्याचं व्यवस्थापन करणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे, तर त्याविषयी सुद्धा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करा.
1: जेव्हा आपण काढणीला पीक येतं त्यावेळी आपण पिकाची काढणी योग्य वेळेस करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा परिपक्व पीक काढणं फार महत्वाचं आहे. अपक्व काढलं किंवा त्याच्यामध्ये आपला जर त्यामध्ये आपण ओलावा ओला धान्याचा विचार आपण जर केला तर त्या ओलावा जर राहिला त्यामध्ये तर ते नुकसान त्याचं होतं, नंतर ते टिकत नाही. मग आणि इव्हन आपण असं बघतोय की त्यामध्ये ज्यावेळेला खरेदी होते आपण धान्याची त्यावेळी त्यातला ओलाव्याची टक्केवारी ही पाहिली जात असते. मग ती टक्केवारी जर तुम्ही जास्त असेल तर ती खरेदी देखील चांगल्या दराने होत नाही, त्यामुळे आपलं पहिलं काढण्याच्या वेळेला लक्ष घेतलं पाहिजे पक्व झालेलं नंतर व्यवस्थित वाळवलं गेलं पाहिजे आहे. मळणी यंत्राचा वापर आपण जर केला तर त्यामुळे नुकसान कमी होतं आपलं. म्हणजे काढणी यंत्र आणि मळणी यंत्र, कापणी यंत्र आणि मळणी यंत्र ही आता गरज झालेली आहे, त्यामुळे त्याचा वापर आपण जर केला तर चांगल्या मार्गाने स्वच्छ अशा प्रकारचं आपल्याला पीक येतं, धान्य येतं ह्याच्यामध्ये. फार नंतर फार महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला तुम्ही विक्री करायला जाता त्याच्या अगोदर तुम्ही धान्याचं ग्रेडिंग सॉर्टिंग करणं गरजेचं आहे, म्हणजे स्वच्छ करणं प्रतवारी करणं आवश्यक आहे. म्हणजे आता आमचा अनुभव असा आलेला आहे की सोयाबीनच्या खरेदी केंद्रावर शेतकरी सोयाबीन घेऊन गेलेले आहेत काही, आणि त्यावेळेला त्यांना जो काय दर मिळाला तो दर फार कमी मिळाल्याचं कारण तरी विचार त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये खडे आहेत की ह्याच्यामध्ये मातीचा भाग ह्यामध्ये आहे, स्वच्छ केलेले नाही तुम्ही, त्यामुळे हा दर कमी आहे. त्यांनी तो माल परत आणला, स्वच्छता प्रतवारी केंद्रावर नेला, त्या ठिकाणी पुन्हा त्याचे स्वच्छ करून घेतला, तर त्याच्यामध्ये क्विंटल मागे 800 ते 1000 रुपयाचा फरक पडला. म्हणजे केवळ प्रतवारी करण्यामुळे एवढा मोठा फरक पडत असेल तर आम्ही हे का केलं नाही पाहिजे, हे करणं गरजेचं आहे. जशा प्रकारे आपल्याकडे म्हणजे म्हणतो आपण की पिठाची गिरणी आहे तिथं आपण धान्य घेतो आणि पीठ करून आणतो, तसे या ठिकाणी स्वच्छता प्रतवारी केंद्र हे गावागावामध्ये भागाभागात पाहिजे आहेत. जेवढं काय धान्य आपलं तयार होतं धान्य बाजारात घेऊन जाण्यापूर्वी स्वच्छ करूनच घेऊन जायचं, त्यानंतर मिळू शकतो. ज्या शेतकऱ्यासाठी फार चांगली गोष्ट यामध्ये आहे, तेव्हा ह्याचा वापर आपण केला पाहिजे आहे.
0: आणि ग्रेडिंग केल्यामुळे आणि ती प्रतवारी केल्यामुळे सुद्धा तुम्ही त्या वेगवेगळ्या प्रतवारीमध्ये एकदम चांगल्या प्रतीचा माल आहे त्याला चांगला दर मिळतो, तर ही थोडीशी मेहनत घेतल्यावर सुद्धा त्याचा चांगलाच हे होईल. महिलांसाठी सुद्धा प्रकल्प अंतर्गत वेगवेगळे म्हणूया फायदे आहेत यांत्रिकीकरणाबाबत वगैरे, तर कसा पद्धतीने महिलांना सुद्धा त्याचा फायदा होईल?
1: फार चांगला मुद्दा आपण काढला की हे आपलं चालू 2026 हे वर्ष आहे, ते आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे. आणि ह्या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की प्रामुख्यानं महिलांना जे काबाड कष्ट करायला लागतात, कष्ट करण्याची तयारी महिलांची असते, पण काबाड कष्ट का त्यांनी करावे, नको ते जास्त खर्च कष्ट का करावे, हे कष्ट कमी कसे करता येतील यावर आपल्या

0: असे विचार करू शकतो की म्हणून की काही असं यांत्रिकरणाची गरज आहे की जी महिलांचे काबड कष्ट कमी करेल, कमीत कमी कष्टामध्ये चांगल्या प्रकारे शेती करता येऊ शकते, शेतीतील अनेक काम महिला करतात, म्हणजे अनेक म्हणण्यापेक्षा सगळीच काम महिला करतात म्हणलं हरकत त्यामध्ये नाहीये. तर त्यामुळे मग त्यांचं हे कुठेतरी आपलं कष्ट कमी करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आपण संकल्पना अशी मांडली आहे की हे जर करायचं असेल तर आम्हाला महिला संचलित अवजारे बँक, कृषी अवजारे बँक आम्हाला निर्माण करता येईल का. आणि कृषी अवजारे बँक जर गावामध्ये असेल, सर्व शेतकऱ्यांना अवजारे घेणं परवडत नाहीये, त्यामुळे एक अवजारे बँक जर केली आणि ती महिला गटाने जर चालवली तर ती कशी राहील यावर आम्ही या प्रयत्न सुरू केले. आज आम्हाला सांगायला आनंद या ठिकाणी आहे की जवळपास आतापर्यंत आम्हाला म्हणजे 1000 महिला गटांनी या ठिकाणी सहभाग घेतला त्यामध्ये आहे आणि त्याच्यापासून आता हळूहळू त्याचं पुढचे प्रोसेस सुरू झालेली आहे. मग या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये काही 1000 अशा कृषी अवजारे बँका तयार होतील राज्यामध्ये आपल्या, की ज्याच्या माध्यमातून त्या गावामध्ये एक प्रकारे एक अवजारे सेवा उपलब्ध होऊ शकते भाडतत्वावर आणि त्याचा फायदा त्या महिला गटांनाही होणार आहे. म्हणजे व्यवसाय म्हणून होईल, कष्टही कमी होईल, त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं त्याच्यापुढे एक उपजीविका साधन तयार झालेलं असेल, म्हणजे व्यवसाय साधन तयार झालं असेल. आणि ह्या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या म्हणजे जे काय म्हणतो आपण की प्रिसाइजनेस त्याला म्हणतो आपण, किंवा शेतीमधला काटेकोरपणा, वेळेवर कामं करणे, वेळेवर कामं होणं, कारण बदलत्या हवामानामध्ये फार महत्वाचा जो काही रिस्क आहे ती रिस्क जोखीम जे ही आहे, म्हणजे तुमची पेरणीची वेळेत पेरणी व्हायलाच पाहिजे, कारण पटकन मागे पुढे काय पाऊस झाला तर काय सांगता येत नाही. तसं काढण्याच्या वेळेला काढणे व्हायला पाहिजे, कारण अचानकपणे पाऊस आला तर तुम्ही काहीच करू शकत नाहीये. तसे मधले अंतर्मशागत जे कामं असतील ह्या सगळ्या कामामध्ये आता अचूकता आणली पाहिजे आहे. आणि अचूकता आणायची असेल आम्हाला तर आम्हाला यांत्रिकरणाशिवाय पर्याय नाही. आणि मग यांत्रिकरण जेवढं महत्वाचं आहे तेवढंच ह्यामध्ये अचूकता आणण्यामध्ये महिलांचा ज्या प्रकारे उपजत गुणधर्म आपण आपण त्यांना जो आहे तो त्यांचा गुण चांगला आहे की त्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अचूकता आणण्याचा प्रयत्न करतात त्या. मग त्या आणण्यासाठी तुम्हाला यांत्रिकरण उपयोगी पडणार आहे, म्हणून महिला शेतकऱ्यांना उपयोगी होईल अशा प्रकारचं हे संकल्पना आहे. निश्चितपणे याचा फायदा होणार आहे. त्यात आणखी एक गोष्ट महत्वाची आहे की त्यांना जशा प्रकारे यंत्र चालवता येऊ शकतात तशी यंत्र निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणजे काही यंत्र अशी आहेत की यंत्राची निर्मितीच मुळात पुरुषांना समोर ठेवून केलेली असते, मग महिलांना समोर यंत्रनिर्मिती होते का, ते उत्तर फार ठिकाणी नाही असं मिळतं. पण आता मी यावर कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन सुरू केलेलं आहे, काही ठिकाणी झालेलं आहे, काही सुरुवात त्यामध्ये आहे की महिलांना समोर ठेवून तुम्ही अशा प्रकारे यंत्रनिर्मिती करा की जे त्यांना सहजपणे ते वापरता येऊ शकतील, चालवता येऊ शकतील आणि त्याचा फायदा चांगला आपला होऊ शकेल आणि ह्याच्यामध्ये मग काम मोठं आपलं आणखी चांगलं मोठं होऊ शकतं.
1: तर श्रोतेओ, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्वाचा असा हा उपक्रम आहे आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे, त्याचं महत्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 7:40 झालेत. प्रसारित करत आहोत भावधारा सुगम संगीत. पण त्याआधी सुरुवातीस एक जाहिरात.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत.

0: संपर्क 95 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित फेगड़े यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59।
1: श्रोतेहो, आजच्या भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात गीतकार आणि संगीतकार मधुकर अरकडे यांची सुगम गीतं आपण ऐकणार आहोत. सुरुवातीचं गाणं वैशाली माडे यांच्या स्वरातलं ऐकूया.

0: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
1: हो? मग
0: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
1: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
0: का बरं?
1: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
0: पण कुठे?
1: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
0: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
2: आरोग्य मंत्र. श्रोते हो, विविध आजार आणि त्यामध्ये वेदना निवारण शास्त्राची भूमिका याविषयी वेदना निवारण तज्ज्ञ आपल्या भेटीला येत आहेत. दिनांक 16 जून 2026 रोजी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून. तेव्हा जरूर ऐका, 16 जून 2026 रोजी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावर.

0: अहो अहो काय होत आहे तुम्हाला, तुमची एक बाजू लुळी का पडलीये?
1: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा, चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
0: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधादे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
2: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
0: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
3: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात अरुण इंगळे यांना ऐकूया, गीतकार आणि संगीतकार मधुकर आरकडे.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 वाजलेले आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 52व्या G7 परिषदेला फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान. अमेरिका इराण शांतता कराराला गती मिळाल्यामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळण्याची आशा. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिवांकडून उच्चस्तरीय आढावा बैठक. आणि फिफा विश्वकरंडक स्पर्धेत केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे स्पेन बरोबरचा सामना बरोबरीत. आता सविस्तर बातम्या. 52व्या G7 परिषदेला काल फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ झाला. या परिषदेत जगातल्या प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करणार आहेत. या परिषदेत

त्याला युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लियन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनिओ कोस्टा हे सुद्धा उपस्थित आहेत. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत जागतिक असंतुलन कमी करणं, प्रमुख भूराजकीय संकटांचा सामना करणं, संघटित गुन्हेगारी तसंच बेकायदा आर्थिक व्यवहारांच्या विरोधातला लढा अधिक बळकट करणं या विषयांवर चर्चा होणार आहे. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि

कीर स्टार्मर आणि संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख अहमद बिन झायद अल नाहयान यांची भेट घेतील. तसंच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभाला उपस्थित राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. स्लोव्हाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी मोदी यांना हा सन्मान प्रदान केला. या सन्मानाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी स्लोव्हाकिया सरकार आणि जनतेचे आभार मानले. हा सन्मान म्हणजे भारताच्या 140 कोटी जनतेचा सन्मान असल्याचं आणि भारत आणि स्लोव्हाकियाच्या दृढ मैत्रीचं प्रतीक असल्याचं त्यांनी नमूद केलं. अमेरिका आणि इराण यांनी संघर्ष समाप्त करण्याची भूमिका जाहीर केल्यामुळे पश्चिम आशियातला तणाव निवळण्याची आशा निर्माण झाली आहे. पश्चिम आशियातील संघर्ष समाप्त करत असल्याची घोषणा काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. या संदर्भात इराणशी करार करण्यात आल्याचं ते म्हणाले. ट्रम्प यांनी या कराराबाबतचे तपशील अधिकृत स्वाक्षऱ्या झाल्यानंतर जाहीर करण्यात येतील असं सांगितलं आहे. उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी करारावर डिजिटल स्वरूपात स्वाक्षऱ्या झाल्याचं स्पष्ट केलं आणि संघर्ष समाप्त करण्यासाठी हे महत्वाचं पाऊल असल्याचं नमूद केलं. इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनीही हा युद्ध संपवण्यासाठीचा महत्वाचा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. करारातल्या महत्वाच्या तरतुदी अजून दोन्ही बाजूंकडून अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या कराराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. या कराराच्या अंमलबजावणीमुळे या भागात शांतता आणि स्थिरता पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी मदत होईल अशी आशा त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराणनं संघर्ष संपवण्याची घोषणा केली असली तरीही इस्रायली सैन्य सीमेपलीकडच्या आपल्या जागांवरून माघार घेणार नाही अशी भूमिका इस्रायलनं घेतली आहे. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी काल उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परीक्षेबाबत सुरक्षा आणि इतर तयारीचा त्यांनी आढावा घेतला. सर्व राज्य सरकारांनी, केंद्रशासित प्रदेशांनी आणि केंद्रीय विभागांनी सुरक्षाविषयक नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर करण्याची विनंतीही करण्यात आली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत विकसित भारत युवा संसद 2026 आयोजन करण्यात आलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते आज या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. या उपक्रमामुळे युवकांना लोकशाही प्रक्रियेतला तरुणांचा सहभाग, प्रशासन, संसदीय कामकाज यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. विकसित भारत युवा संसद देशातल्या तरुणाईची ऊर्जा, कल्पना आणि आकांक्षांना राष्ट्रीय प्रवाहात आणणारी चळवळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षांमध्ये सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले आहेत. या काळात मोदी सरकारनं गरीब, शेतकरी, महिला आणि युवक यांचं कल्याण आणि सबलीकरणाबाबत अनेक कार्यक्रम राबवले आहेत. दहशतवादाविरोधात सरकारनं कडक भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षी ऑपरेशन सिंदूर मोहिमेत भारतानं जगाला स्पष्ट संदेश दिला. भारताला युद्ध नको आहे, पण दहशतवादही सहन केला जाणार नाही असा संदेश भारतानं दिला. या मोहिमेत पाकिस्तानातले 9 महत्वाचे दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त करण्यात आले. गेल्या वर्षी 9 आणि 10 मे रोजी एकाच कारवाईत पाकिस्तानातल्या 11 विमानतळांवरही हल्ला करण्यात आला. या कारवाईसाठी जगभरातल्या नेत्यांनी भारताला पाठिंबा दिला. भारतानं 7 शेजारी देशांबरोबर असलेल्या सीमेची सुरक्षा करण्यासाठी ठोस पावलं उचलली आहेत. येत्या 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सांस्कृतिक मंत्रालयातर्फे देशभरातल्या 100 प्रसिद्ध ऐतिहासिक वारसास्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात 2500 ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जाधव यांनी दिली. अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात मिळालेल्या देणग्या आणि मौल्यवान वस्तूंच्या बाबतीत गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारींवरून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं एका विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकानं कालपासून तपासाला सुरुवात

0: केली असून काल त्यांनी अयोध्येचे आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्यासमवेत राम मंदिराची पाहणी केली. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवा उद्यापासून सुरू होत आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुण्यात उद्या या रेल्वे सेवेचा प्रारंभ होणार आहे. अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर खासदार निलेश लंके रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातले प्रवासी विद्यार्थी व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला काल मुंबईत सुरुवात झाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशांमधल्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. फिफा विश्वकरंडक स्पर्धेत काल केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच आपल्या कौशल्याची चुणूक दाखवून दिली. या देशाच्या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीमुळे स्पेन बरोबरचा सामना 0-0 असा बरोबरीत सुटला. केप वर्डच्या विझोना या 40 वर्षांच्या गोलरक्षकानं स्पेनचा झंझावात रोखून धरला. सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांचाही सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. आज संध्याकाळी 6:30 वाजता इराण आणि न्यूझीलंडमध्ये लॉस एंजेलिसमध्ये सामना होणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, केरळ, तमिळनाडू या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि गोव्यासह मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाबमध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तेलंगण आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम राहील तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण आणि दमट हवामान कायम राहील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 52व्या G7 परिषदेला फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान. अमेरिका इराण शांतता कराराला गती मिळाल्यामुळे पश्चिम आशियातील पेच निवळण्याची आशा. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिवांकडून उच्चस्तरीय आढावा बैठक आणि फिफा विश्वकरंडक स्पर्धेत केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे स्पेन बरोबरचा सामना बरोबरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:40 झालेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीस विठ्ठल उमप यांना ऐकूया. रचना विठ्ठल उमप यांची, संगीतकार मधुकर पाठक.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर प्रल्हाद शिंदे यांना ऐकूया. हरेंद्र जाधव यांची ही लोकगीतरचना, संगीतकार मधुकर पाठक.

आरोग्य मंत्र। श्रोते हो, विविध आजार आणि त्यामध्ये वेदना निवारण शास्त्राची भूमिका याविषयी वेदना निवारण तज्ञ आपल्या भेटीला येत आहेत।

दिनांक 16 जून 2026 रोजी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून तेव्हा जरूर ऐका 16 जून 2026 रोजी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावर।

कृष्णा शिंदे आणि सहकार्यांना आता आपण ऐकलं. दत्तात्रय खडताळे यांची ही लोकगीत रचना संगीतबद्ध केली मधुकर पाठक यांनी. लोकसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर देवदत्त साबळे यांनी संगीत दिलेली मधुकर अरकडे यांची लोकगीत रचना ऐकूया, गायिका शकुंतला.

सुरभी ढोमणे यांनी गायलेले गिरीधर गोंधळी यांची लोकगीत रचना आता आपण ऐकलीत. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी बीड सकाळचे 9 वाजता, यानंतर 9 वाजल्यापासून सकाळी 10 वाजेपर्यंत विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत हॅलो गीतमाला हा हिंदी गीतांवर आधारित फोन इन कार्यक्रम. सहभाग सुप्रभा जोशी यांचा, तांत्रिक सहाय्य कैलास ढेमरे यांचं आणि सादरकर्ते योगीराज बच्चे. ऐकूया कार्यक्रम हॅलो गीतमाला.
1: हॅलो गीतमाला.

0: हॅलो आकाशवाणी.
1: नमस्कार, आकाशवाणी बीड केंद्र, हॅलो गीतमाला कार्यक्रम.
0: हा दीदी को नमस्ते.
1: हा जी नमस्ते.
0: मैं गंगाधर सावंतकर बात कर रहा हूँ कुंडलवाड़ी से.
1: जी जी, मेरी आपसे एक दरख्वास्त रहेगी, आप मराठी में बात कर सकते हैं?
0: हाँ दीदी, मेरे को जरा मराठी बरोबर नहीं आती है.
1: तुम्हाला जसं येईल तसं बोला.
0: हाँ ठीक आहे दीदी, कारण का तेलंगणा बॉर्डर वाला आहे.
1: अच्छा,
0: माझं काय मराठी बरोबर नाही ताई.
1: चालेल चालेल, किती गोड वाटते, किती छान बोलताय तुम्ही.
0: गोड तर वाटते, मराठी हा एकदम मधुर गोड शब्द आहे.
1: हा तुम्ही काय करता,
0: ऐकून काही लोक हसतात ताई. अरे तो उच्चार चुकीचं चाललेला
1: आहे, पण तुम्ही प्रयत्न करता ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे.
0: तेलुगू भाषा मातृभाषा असल्यामुळे आणि माझं शिक्षण मराठीत झालंय, पण बोलण्यात थोडा प्रॉब्लेम होतो.
1: काही प्रॉब्लेम नाहीये, खूप छान मराठी बोलताय. तुम्ही काय करता मला सांगा.
0: मी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करतो तो ताई.
1: बरं,
0: 2024 ला रिटायरमेंट झालेलो आहे.
1: अच्छा.
0: हा आणि 37 वर्ष मी काम केलो.
1: वा वा वा, अभिनंदन, खूप मोठी सेवा.
0: शेतकऱ्याविषयी कोणते असू द्या, सहकार्य करतो तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये.
1: वा वा.
0: आणि पाऊस राजा यावर्षी चांगला बरसाव, कारण
1: पाऊस जर वेळेवर पडला नाही तर पेरण्या लांबू शकतात.
0: हा
1: ठीक आहे, तुम्ही फोन केला, धन्यवाद. तुमच्या आवडीचं कुठलं गाणं ऐकवायचंय तुम्हाला?
0: चित्रपटाचं नाव आहे सावन को आने दो. त्याच्यामधल्या

0: तुझे गीतो में डालूंगा, सावन को आने दो, ये गीत ऐकायचं आहे. आणि आपण भी सुद्धा ऐका आणि आमच्या मित्राला ऐकवत आहे, सुरेश जाधव पेठेंचे, गौतमजी रायवळे, तुकाराम जाधव, संजय मुरंबेकर.
1: ठीक आहे, तुम्ही फोन केला, धन्यवाद. आणि तुमच्या आवडीचं गाणं आता तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. धन्यवाद.
0: धन्यवाद ताई. हा.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.rovoro-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता।
1: नमस्कार, हॅलो गीतमाला कार्यक्रम।
2: हॅलो, हां, आज होणं आहे बालमा सावन पिता जाय सांजावर सवेरा मधलं महमूद आणि दुर्गा खोटेवरचं गाणं आहे ते।
1: बरं बरं, तुम्हाला गाणं नक्की ऐकू। पहिल्यांदा तुम्ही तुमचं नाव सांगा आणि काय करता हे पण सांगा।
2: हा, मी अंकुशनगर मध्ये राहतो। माझं नाव आहे विलास रामचंद्र देशमुख। मी ब्लाइंड आहे। तर मॅडम, मला तेवढं फक्त गाणं ऐका, मी स्वतः गाणे म्हणतो।
1: मग आम्हाला तुमच्या आवाजात आवडेल की ऐकायला, काय ऐकवता
2: आता? काय तुम्ही म्हणताल ते आता जे सांगितलेलं तुझं म्हणू शकतो मी।
1: चालेल, ऐकवा।
2: आज हुन आए मालमा आवन दे जाए, जाए रे आवन दे जाए।
1: क्या बात है विलास जी, खर तर आता आपल्याला सगळ्यांना श्रावणाचे वेध जरी लागलेले असतील पण अजून आषाढांच्या ढगांनीच गर्दी करायची बाकी आहे, आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे।

0: सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
2: हॅलो आकाश.

0: आकाशवाणी बीड केंद्र, हॅलो गीत माला कार्यक्रम।
1: आनंद झाला मॅडम, फोन लागला माझा।
0: वा वा, आम्हालाही आनंद झाला। आता आनंदात सांगा, तुम्ही कोण बोलताय?
1: मी गोपाळ विश्वनाथ नाथकर, साडेगावहून बोलायलो।
0: कुठं आलं हे तुमचं गाव?
1: परभणी तालुका, जिल्हा परभणी।
0: बर, काय करता आपण?
1: मी शेती करतो।
0: काय ठरवलं यंदा शेतीत, काय घ्यायचंय पीक?
1: हळद आणि कापूस लावायचं।
0: बर, हळदीला पाणी जास्त लागतं का?
1: हो, पाणी लागतं।
0: मग पाण्याचं व्यवस्थापन कसं आहे तुमच्याकडे?
1: पाणी विहीर आहे आणि ठिबक वर देत होतो।
0: यंदा पावसाचा अंदाज थोडासा अल्निनोच्या प्रभावामुळे कमी होऊ शकतो असा अंदाज आहे, तर त्यामुळे तुमचं शेतीचे पिकांचं नियोजन करताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे।
1: हो ना।
0: बर, कार्यक्रमात तुमचा फोन लागलाय, कुठलं गाणं निवडलंय आज? हिंदी गीतांचा कार्यक्रम, हॅलो गीत मला।
1: गाणं आई मिलनची रात म्हटलं का?
0: कोणतं?
1: तूने प्यार की दिन आईची बजाई।
0: बर, ठीक आहे, तुम्ही फोन केलात कार्यक्रमात, धन्यवाद।
1: धन्यवाद, खूप आनंद झाला मॅडम फोन लागला।
0: धन्यवाद।

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
2: नमस्कार. हॅलो गीतमाला कार्यक्रम.
3: नमस्कार.
2: बोला, कोण बोलतय?
3: हा, मी नारायण देव घुगे, बुलढाणा तालुका जिल्हा बीड इथून बोलतोय मॅडम. सर्वप्रथम फोन इन कार्यक्रम आकाशवाणी बीड केंद्राने चालू केल्याबद्दल आपल्या आणि सर्व कर्मचाऱ्याचे आभार मॅडम.
2: नक्की तुमची ही प्रतिक्रिया आमच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचवू.
3: हा, खूप दिवसांनी आम्ही वाट पाहत होतो या कार्यक्रमाची. कारण आपला जो सत्याचा आणि उद्घोषकाचा संवाद असतो ना, तो या कार्यक्रमातून थेट एकमेकाचा संवाद होतो ना.
2: बरोबर आहे.
3: हा, जोशी ताईत काय?
2: हो, बोलते की.
3: हा, बर बर, हो ना. कारण पत्रावली असेल किंवा हा फोन इन कार्यक्रम असेल, एकमेकाचे म्हणजे एक संपर्काचं मोठं साधन होत.
2: खरंच आहे, खरंच आहे.
3: हा, तर आमची विनंती राहील की पत्रावली बी कार्यक्रम तुम्ही लवकरात लवकर सुरू करावा.
2: नक्की तुमची ही सूचना आम्ही आमच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू आणि अपेक्षा करूया भविष्यात असंही होऊ शकतं. ठीक आहे. आज कार्यक्रमात फोन लागलाय परमेश्वरजी, तर कुठलं गाणं निवडलंय?
3: पहिला तो फोन तर लागलाय, पण फोन लागल्यापेक्षा सुरू केल्याचा जो आनंद आहे तो खूप मोठा आनंद आहे सर. समाधान आहे.
2: धन्यवाद.

0: धन्यवाद धन्यवाद.
1: तर मला आज शेषनाग या चित्रपटातलं गीत ऐकायला आवडल. दोस्तो मेरे दोस्तो हे गीत आहे बघा.
0: बर,
1: कुटुंबातले नाव घ्या, मुलगा महेश आणि भगवान घुगे, मुलगी निर्मला घुगे, आणि जी आपल्याला रात्रंदिवस संसारामध्ये जीवनामध्ये सावली सारखी साथ करते ती माझी पत्नी सौ सुनंदा घुगे.
0: जिच्यासाठी तुम्हाला 5-6 वर्षापूर्वीच्या हॅलो गीतमाला मध्ये चंद्रावर बंगला बांधायचा होता.
1: हो, आठवणीत राहिलं वा मॅडम, माझ्या आठवणीत नव्हतं पण आपण आठवणीत राहिलं त्याच्याबद्दल खूप आभारी आहे आपला समजा.
0: चला, धन्यवाद फोन केल्याबद्दल. तुमच्या सगळ्यांसाठी तुमच्या आवडीचं हे गाणं ऐकवत आहोत. धन्यवाद.

0: नमस्कार.
1: हेलो गीतमाला.
0: हॅलो गीतमाला, कोण बोलतय?
1: मी अभिमान साबळे पाटील, मुक्काम पोस्ट पिंपरखेड, तालुका वडवणी, इथून बोलतो मॅडम.
0: काय करता अभिमानजी?
1: मी शेती करतो मॅडम, आणि ड्रीपचा व्यवसाय आहे.
0: वा वा वा, ड्रीपचा व्यवसाय. मग तुम्ही शेतकऱ्यांना सांगता की नाही ठिबक सिंचनाचं महत्व काय आहे? आणि अर्थातच तुमचा व्यवसायच आहे, त्यामुळे तुम्हाला आता खूप छान सांगता येत असेल.
1: ड्रीप मुळ जवळजवळ 60% पाण्याची बचत होते ना मॅडम. 60% पाण्याची बचत करता येते आपल्याला.
0: किती छान, किती छान.
1: हो
0: बर, तुम्हाला काय आवडी निवडी, छंद काय तुमचे?
1: खास करून रेडिओवर आम्ही संगीत ऐकणे हा आमचा विशेष छंद आहे, आणि रेडिओमुळे आम्हाला भरपूर अशी माहिती होते.
0: बर, तुम्हाला नवीन गाणी आवडतात का जुनी गाणी आवडतात?
1: मधल्या काळातली 80 ते 90 च्या दशकातली गाणी ऐकायला आवडतात.
0: क्या बात आहे, मग आज कुठलं गाणं निवडले?
1: आज आपल्याकडे पाऊस सध्या येईना गेला ना मॅडम, त्यानिमित्त प्यासा सावन मधलं मेघारे मेघारे मत परदेश जारे हे गीत ऐकायचं होतं.
0: ते अगदीच आहे, सगळ्यांची अपेक्षा आहे पटकन पाऊस यावा आणि वातावरणात गारवा व्हावा, आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या पेरण्या वेळेवर व्हाव्यात, हो की नाही?
1: हो मॅडम.
0: चला, तुमच्या या गाण्याच्या माध्यमातून आपण जे वाहणारे ढग आहेत त्यांना आपल्याकडे थांबवून घेऊया आणि त्यांना विनवूया की आमच्याकडे पडू द्या तुमचा पाऊस, ठीक आहे?
1: हो बरोबर आहे मॅडम, आणि आपला शेतकरी समृद्ध हो पाऊस पडून.
0: बरोबर आहे. चला,
1: आमच्या सोबत आमचे रेडिओ मित्र जलाल भाई, आमचे काका बळीराम साबळेराम, हरिकदम विजय कांत कदम, वसंतबापू जकाते, श्रीराम मुंडे, दत्तुमा मुंडे यांच्या सोबत हे गीत ऐकत आहे मॅडम.
0: चला, आम्ही या गाण्याचा आनंद घेतोय. धन्यवाद फोन केल्याबद्दल.
1: धन्यवाद मॅडम.

0: हाँ हॅलो आकाशवाणी.
1: नमस्कार, आकाशवाणी बीड केंद्र, हॅलो गीतमाला कार्यक्रम.
0: हा हिंदी गीतमाला मॅडम.
1: हो, कोण बोलतय?
0: हा मी बीडून अविनाश कुलकर्णी बोलतोय.
1: बरं, काय करता कुलकर्णीजी?
0: काही नाही मॅडम, मी आता अनाथ आश्रम मध्ये इथं कोळवाडीला.
1: बरं,
0: माझे डोळ्याचं ऑपरेशन झालं शुगर मुळे, माझे डोळे थोडे पडदे खराब झाले, त्यामुळे ऑपरेशन आता हे असतो इथंच आश्रमामध्ये असतो.
1: बरं बरं,
0: मला कमी दिसत, दिव्यांग आहे मी.
1: बरं बरं बरं, मग रेडिओचे कार्यक्रम ऐकता आकाशवाणी बीड केंद्राचे?
0: हो मॅडम, मी रोज सकाळी 7 वाजल्यापासून माझं चालू असतं, संध्याकाळी 8-8:30 पर्यंत मी ऐकतो रोज.
1: बरं, कुठले कार्यक्रम आवडतात तुम्हाला?
0: तुमचे हॅलो फार्मसी एक नवीन सुरू झालेला आवडतो, त्याच्यानंतर सकाळी भावगीत आवडतात, तुमचे बातम्या वगैरे.
1: नमस्कार बीड कार्यक्रम ऐकताय का?
0: हो, नवीन सुरू झालाय आता 7 वाजता, तोही छान आहे कार्यक्रम.
1: बरं, आज कार्यक्रमात फोन लागलाय, कुठल्या गाण्याची निवड केली आहे तुम्ही?
0: मला सडक मधलं कुठलंही गाणं एक चांगलं ऐकू.
1: ठीक आहे, आता सडक या चित्रपटातलं तुमच्या आवडीचं हे गाणं तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. धन्यवाद फोन केल्याबद्दल.
0: धन्यवाद.

0: हिंदी गीतांवर आधारित फोन इन कार्यक्रम आता आपण ऐकलात. हॅलो गीतमाला सहभाग सुप्रभा जोशी यांचा, तांत्रिक सहाय्य कैलास ढेमरे यांचं आणि सादरकर्ते योगीराज बच्चे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आपण ऐकलात. आकाशवाणी बीड सकाळचे 10:30 झालेत. आरोग्यविषयक कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत आरोग्य मंत्र. आज या कार्यक्रमात विविध आजार आणि त्यामध्ये वेदना निवारण शास्त्राची भूमिका याविषयी वेदना निवारण तज्ज्ञ डॉ प्रशांत काशीकर यांची रणजित बागलाने यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्य मंत्र या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनःपूर्वक स्वागत.

0: बड़े गुन, सुन सुन सुन, अरे राजा सुन, इस चंपी में बड़े बड़े गुन, लाख दुखों की एक दवा है, क्यों ना आजमाए, काहे घबराए, काहे घबराए।
1: श्रोते हो, आपल्याकडे एक म्हण आहे, पहिलं सुख म्हणजे निरोगी काया। पण आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या युगात आपल्यापैकी बहुतेकांचा हा काया म्हणजेच शरीराशी सुसंवाद तुटत चालला आहे। कधी अचानक उद्भवणारी कंबरदुखी, कधी मानदुखी, तर कधी वर्षानुवर्ष छळणारी सांधेदुखी किंवा मायग्रेन। वेदना मग ती शारीरिक असो वा मानसिक, ती माणसाचे जगणे कठीण करून टाकते। अनेकदा आपण या वेदनांना वय झालंय म्हणून किंवा वेळ नाही असं म्हणून अंगावर काढतो, तर कधी स्वतःच्या मनानेच पेनकिलर गोळ्या घेऊन तात्पुरते दाबून टाकतो। पण श्रोते हो, तुम्हाला माहीत आहे का, वेदना फक्त सहन करण्यासाठी नसते, तर तिच्यावर योग्य उपचार करून वेदनामुक्त आयुष्य जगणं पूर्णपणे शक्य आहे। वैद्यकीय विज्ञानाने आज खूप प्रगती केली आहे आणि याच वेदनांचा समूळ वेध घेण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात एक विशेष शाखा कार्यरत आहे, ती म्हणजे पेन मॅनेजमेंट, म्हणजेच वेदना निवारण शास्त्र। आणि आज विविध आजार आणि त्यामध्ये वेदना निवारण शास्त्राची भूमिका याच अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या वाढत्या वेदनांना कायमचा फुलस्टॉप कसा द्यायचा हे सांगण्यासाठी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आज आपल्यासोबत उपस्थित आहेत प्रसिद्ध वेदना निवारण तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत काशीकर। डॉक्टर साहेब, आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे।
2: धन्यवाद।
1: डॉक्टर साहेब, सर्वात आधी आमच्या श्रोत्यांना हे सांगा की वेदना निवारण तज्ज्ञ म्हणजे नक्की काय।
2: प्रथमतः सर्व श्रोत्यांना नमस्कार। वेदना निवारण तज्ज्ञ म्हणजे शैक्षणिक पात्रतेप्रमाणे जर विचार केला तर MBBS नंतर अनेस्थेशिया, ऑर्थो, न्यूरोलॉजी किंवा न्यूरोसर्जरी यामध्ये MD किंवा MS केल्यानंतर एक प्रकारचा कोर्स केला जातो इंटरवेंशनल पेन मॅनेजमेंट म्हणून, आणि या कोर्स नंतर तो मनुष्य, तो व्यक्ती, ती डॉक्टर वेदना निवारण तज्ज्ञ म्हणून कार्यरत होऊ शकते।
1: बर, डॉक्टर साहेब, वैद्यकीय क्षेत्रात हे जे उपचार आहेत, तर या उपचारांची गरज कधी आणि का निर्माण झाली?
2: तसं म्हटलं तर दुखणं किंवा वेदना ही कुणालाच आवडणारी गोष्ट नाही, म्हणजे जेव्हा वेदना निर्माण झाली तेव्हाच त्याच्यावरचा उपचार शोधणं हे अत्यावश्यक झालं। पण मॉडर्न मेडिसिनमध्ये 20व्या शतकात ह्याच्यासाठी पेनकिलर किंवा भूलशास्त्र विकसित झालं, पण काही वेदना अशा असतात की ज्या अशा सरधोपट उपायांना दाद देत नाहीत। यासाठी जगभरात 1960 नंतर आणि भारतामध्ये 2000 नंतर या शास्त्राची, म्हणजे पेन क्लिनिकची सुरुवात 2000 नंतर भारतामध्ये झाली।
1: बर, तर सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारच्या वेदना घेऊन रुग्ण तुमच्याकडे येतात?
2: पेन क्लिनिकमध्ये साधारणतः क्रॉनिक पेनवर उपचार केले जातात, अर्थात आमच्याकडे येणारे रुग्ण बऱ्याच महिन्यांपासून किंवा वर्षांपासून होणारे दुखणे, वेदना घेऊन येतात आणि उपचारांसाठी त्यात गुडघे आले, खांदे यासारखे सांधे, मनक्यात नस दबणे, डोकेदुखी, कंबर, मान, पाठ दुखणे यासारख्या क्रॉनिक म्हणजे जुनाट वेदनांचा समावेश असतो।
1: डॉक्टर साहेब, जसं तात्पुरती वेदना आणि

0: जुनाट किंवा ज्याला आपण आता म्हटलात त्याप्रमाणे दीर्घकालीन वेदना, तर यातला मुख्य फरक काय आहे?
1: महत्वाचा प्रश्न आहे हा। जास्त तांत्रिक स्वरूपात न जाता सांगतो, वेदनांचे तीन प्रकार आहेत, तात्कालिक, मध्यकालिक आणि जुनाट। उदाहरण द्यायचं म्हणजे हाड मोडलं तर जे दुखतं ते आहे अॅक्यूट म्हणजे तात्कालिक, त्याचा कालावधी काही क्षण ते काही दिवस असू शकतो। त्यावर उपचार म्हणजे प्लास्टर, ऑपरेशन केलं तरीही एक महिनाभर तरी वेदना काही ना काहीतरी प्रमाणामध्ये शिल्लक राहतातच। त्या झाल्या मध्यकालिक वेदना, सब अॅक्यूट, आणि सगळं नीट झालं, प्लास्टर काढलं, चालता येते तरी जे दुखतं ते झालं क्रॉनिक। या झाल्या जुनाट वेदना, आणि याचा कालावधी 3 महिने आणि त्यानंतर कितीही असू शकतो।
0: बरं, आजकाल तरुण वयामध्ये आपल्याला कंबरदुखी आणि मानदुखीचे प्रमाण वाढलेलं दिसतंय, तर त्याचं कारण काय आणि याला आपली जीवनशैली किती कारणीभूत आहे असं आपल्याला वाटतं?
1: 3 गोष्टी मुळात कारणीभूत आहेत याला। वाईट सवयी, निकृष्ट आहार आणि व्यायामाचा अभाव। वाकडं तिकडं झोपून रील्स बघत बसणे, वाकडे मान करून मोबाईलवर बोलत गाडी चालवणे, जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स, फास्ट फूड खाणे, व्यायाम न करणे। शरीर म्हणजे तसं एक यंत्र आहे, त्याला स्वतःला थोडंफार दुरुस्त करण्याची शक्ती सुद्धा आहे, पण तुम्ही सतत त्याला चुकीच्या पद्धतीने जर वापराल तर ते मेंटेनन्स काढणारच, नाही का?
0: बरोबर,
1: तर हे त्याचं कारण आहे।
0: अच्छा, मग डॉक्टर साहेब, सांधेदुखी असेल किंवा मणक्याचे आजार असतील, तर अशा आजार असणाऱ्या रुग्णांना वेदनामुक्त आयुष्य जगणं शक्य आहे का?
1: नक्कीच शक्य आहे। सांधेदुखीमध्ये 2 प्रकार असतात। संधिवात हा एक प्रकार सांधेदुखीचा, आणि झीज झाल्यामुळे होणारी सांधेदुखी। संधिवाताच्या रुग्णाला त्यावरच्या नियमित उपचाराने, जसं ब्लड प्रेशर आणि शुगरसाठी आपण टॅबलेट घेऊन ते आजार नियंत्रणात ठेवतो, तसं संधिवाताच्या रुग्णाला नियमित ट्रीटमेंटने आजार नियंत्रित आणि वेदना नियंत्रित ठेवता येतात आणि वेदनारहित आयुष्य जगता येतं। झीज झाल्यामुळे होणारा सांध्याचा त्रास एकतर तात्पुरत्या गोळ्या किंवा सांध्यातले इंजेक्शन, रिजनरेटिव्ह थेरपी, ब्लॉक्स आणि व्यायाम या उपायांनी नियंत्रित आणण्यात येतो। दुसरा भाग म्हणजे मणक्याचे आजार। यातही नस दबणे, मणक्याला इजा, फ्रॅक्चर, सांध्याची झीज अशी कारणं असतात। नस दबली असल्यास तात्पुरत्या गोळ्या किंवा मणक्यात इंजेक्शन, किंवा मणक्याचे जर फ्रॅक्चर असेल तर व्हर्टिब्रोप्लास्टी नावाची एक छोटीशी प्रोसिजर केली जाते आणि ती करून मणका पूर्ववत केला जातो। सांध्याची झीज झाल्यास त्यासाठी वेगवेगळे ब्लॉक्स आणि नंतर व्यायाम, याने आयुष्य नक्कीच वेदनामुक्त होतं।
0: बर, डॉक्टर साहेब, मायग्रेन किंवा जुनाट डोकेदुखीवर पेन किलर घेण्याव्यतिरिक्त काय कायमस्वरूपी उपचार आहेत?
1: खरं तर पेन किलर हा मायग्रेन किंवा जुनाट डोकेदुखी यासाठी उपचार नाहीच, ती तात्पुरती मलमपट्टी आहे। हा त्रास कशामुळे होतो याच्या कारणाचा शोध घेऊन त्याप्रमाणे उपचार सुरू केले जातात। याबरोबर ही डोकेदुखी कशामुळे ट्रिगर होती, म्हणजे बरेच फॅक्टर्स असतात। कोणाला चॉकलेट खाल्ल्यामुळे मायग्रेन ट्रिगर होऊ शकतं, कुणाला ताक पिलं, म्हणजे बरेच असे कारण असतात की ज्याच्यामुळे मायग्रेन ट्रिगर होतं किंवा सुरुवात होतं। तर या गोष्टी टाळल्या जातात, रुग्णांचं समुपदेशन केलं जातं। या सर्व प्रक्रियेत पेन किलर फक्त गरज पडली तरच वापरली जाते आणि यावर कायमस्वरूपी उपचार होऊ शकतो।
0: म्हणजे विविध कारण असू शकतात,
1: विविध कारण अर्थातच असतात।
0: बरं, जसं डॉक्टर साहेब, कॅन्सर किंवा ज्याला आपण कर्करोग म्हणतो, याच्या रुग्णांना होणाऱ्या ज्या तीव्र वेदना असतात त्या कमी करण्यासाठी आपलं जे क्षेत्र आहे वेदना निवारण शास्त्र, तर ते कशी मदत करतं?
1: वेदनेने थकलेल्या रुग्णांसाठी हा फार महत्वाचा प्रश्न आहे। पेन मेडिसिनचा रोल कॅन्सर ठीक करण्यासाठी नाही, तो उपचार तर वेगळाच राहील, पण उपचार सुरू असतानाही, म्हणजे कॅन्सर ठीक करण्याची केमोथेरपी, रेडिओथेरपी हा उपचार सुरू असतानाही ज्या असह्य वेदना जीव नकोसा करतात त्यासाठी पेन फिजिशियन देवदूताचं काम करतो। कॅन्सरमुळे जे होणार आहे ते बऱ्याचदा अपेक्षितच असतं, पण शेवटचे ते दिवस तरी वेदनारहित जावेत अशी जी सगळ्यांची अपेक्षा असते पेशंट सहित, तिथे पेन फिजिशियनचा रोल येतो। यातही कोणत्या भागाचा कॅन्सर आहे त्या भागाला पुरवठा करणारी नस बंद करून रुग्णाला वेदनारहित केलं जातं, म्हणजे त्या भागाकडून येणारा वेदनेचा मेसेज ब्लॉक करून टाकला जातो।
0: बर, याच्यामध्ये अनेकदा लोक वेदना झाल्यावर स्वतःच्या मनानेच पेन किलर गोळ्या खातात, तर याचे शरीरावर होणारे जे परिणाम आहेत तर ते गंभीर परिणाम होऊ शकतात का? त्याच्याकडे एवढं गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता नाही?
1: हा खूप गंभीर आणि सगळ्यांशी संबंधित निगडीत प्रश्न आहे। याचं कारण काय आहे आणि लोक कशामुळे हे करतात? तर एक तर आजाराबद्दल योग्य ते गांभीर्य नसणे, डॉक्टरांबद्दल विश्वास नसणे आणि मेडिकलवर सहज विदाउट प्रिस्क्रिप्शन मेडिसिन मिळणे हे आहे। पेन किलर फार काही महाग नसत, रुपये 2 रुपयाला गोळी मिळते आणि पेन किलरची गोळी द्या म्हटलं तर कोणत्याही मेडिकलवर सहज मिळते। तर मी त्याच्या दुष्परिणामांची यादी वाचतो, म्हणजे हॅकणाऱ्याला स्वतः ठरवू द्या की खाव्या की नको.
0: बरोबर.
1: पेन किलरच्या चुकीच्या वापरामुळे हार्ट अटॅक येणे, लिव्हर खराब होणे, किडनी खराब होणे, पोटात अल्सर होणे, श्वासाला त्रास होणे, रिॲक्शन

0: येणे आणि प्रसंगी मृत्यू सुद्धा उद्भवू शकतो. आता एवढा धोका पत्करून फक्त स्वस्तात मिळते तात्पुरतं बरं वाटणं यासाठी पेनकिलर मनाने घ्यावी की नाही हे प्रत्येकजण स्वतः ठरवू शकतील.
1: बरोबर डॉक्टर साहेब, जेव्हा औषधं काम करत नाहीत अशा वेळेस वेदना कमी करण्यासाठी कोणत्या प्रगत उपचार पद्धती उपलब्ध आहेत किंवा वापरल्या जातात याच्याविषयी काय सांगाल आपण?
0: बरोबर आहे. पहिली लाईन ऑफ ट्रीटमेंट आमची जी असते की औषधांनी, मेडिसिननी तो आजार आटोक्यात येतो का, ते दुखणं आटोक्यात येतं का, कव्हर होतं का हे पाहणं, आणि त्याच्याने जर नाही झालं तर त्याच्यानंतर इंटरव्हेन्शन करावं लागतं. इंटरव्हेन्शन म्हणजे हस्तक्षेप. औषधाचा रोल हा तात्पुरता असतो कारण त्याचे साईड इफेक्ट्स आपण आत्ताच ऐकले. जेव्हा औषधे निरुपयोगी ठरतात तेव्हा बऱ्याच प्रकारचे इंटरव्हेन्शन केले जातात. जसं समजा गुडघ्याचं उदाहरण घेतलं तर गुडघ्यामध्ये गुडघ्याच्या आतील सूज कमी करण्यासाठी, गादी भरून येण्यासाठी, पाणी काढण्यासाठी गुडघ्यात झालेलं, नसा बंद करण्यासाठी, पुन्हा गादी निर्माण व्हावी यासाठी, मधलं ऑइल भरून येण्यासाठी इंटरव्हेन्शन केलं जातं. इंटरव्हेन्शन म्हणजे इंजेक्शन. आपल्या साध्या भाषेत जर म्हणायचं झालं तर इंजेक्शनद्वारे ही ट्रीटमेंट केली जाते. याच पद्धती वेगवेगळ्या जुनाट वेदना ज्या औषधांना प्रतिसाद देत नाहीत त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वापरता येतात.
1: बरोबर डॉक्टर साहेब, सध्या आता आपल्या पाहण्यात असं येतंय की मणक्याचे आजार असतील किंवा सांध्याचे आजार असतील तर हे जास्त प्रमाणात आपल्याला सध्या पाहायला मिळतात. तर मणक्याच्या किंवा सांध्याच्या दुखण्यामध्ये ऑपरेशन टाळून इंजेक्शन किंवा इतर थेरपी पण जे म्हणतो उपचार पद्धती आहे तर त्याच्याद्वारे वेदना आपल्याला बऱ्या करता येऊ शकतात का?
0: आपण मणका आणि सांधा या दोन्ही गोष्टीबद्दल विचारलं. पेन फिजिशियन सर्वसाधारणपणे ऑपरेशन टाळून दुखणे बरे करण्याकडेच लक्ष देतो. पेन फिजिशियनचा मूळ उद्देश असतो की ऑपरेशन टाळता यावं आणि विदाऊट सर्जरी पेशंटला आपल्याला पेन रिलीफ देता यावा. सांध्यासाठी जसं आपण पूर्वी गुडघ्याचं उदाहरण पाहिलं तसेच उपचार खांदा म्हणजे फ्रोजन शोल्डर, कमरेचा सांधा, माकड हाडाचा सांधा अशा अनेक सांध्यासाठी आपण तसाच उपचार करू शकतो, म्हणजे इंजेक्शनद्वारे या बाकीचे इंटरव्हेन्शन्स करणे. मणक्यासाठी जसे नसेजवळ सूज आलेली असेल तर सूज कमी करण्याचे इंजेक्शन देणे, ब्लॉक्स, रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन यासारखे उपचार करता येतात. काही रुग्णांमध्ये जिथे मज्जारज्जू म्हणजे स्पायनल कॉर्डला इजा होऊन अपंगत्व आलेले आहे म्हणजे पायच हलवता येत नाहीत अशा रुग्णांमध्ये स्पायनल कॉर्ड स्टिम्युलेटर सारखे यंत्र बसून मदत करता येते. ऑपरेशन हा जोपर्यंत रेड फ्लॅग्स म्हणजे ऑपरेशन शिवाय पर्यायच नाही अशी स्थिती नसेल तोपर्यंत टाळण्याचाच पेन फिजिशियन करून प्रयत्न केला जातो आणि मॅक्झिमम वेळेस म्हणजे बहुतांश वेळा हे प्रयत्न यशस्वी होतात आणि ऑपरेशन टाळण्याचे अनेक उदाहरणं आम्ही आमच्या दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये पाहतो.
1: बर डॉक्टर साहेब, आपल्या बऱ्याचशा आजारामध्ये व्यायामाचं एक महत्व आपल्याला पाहायला मिळतं किंवा दिसून येतं तर वेदना निवारण उपचारामध्ये फिजिओथेरपी असेल किंवा व्यायाम असेल तर याचं महत्व आपण काय सांगाल?
0: खरं सांगायचं म्हणजे पेन क्लिनिक हे मल्टी डिसिप्लिनरी फील्ड आहे. मल्टी डिसिप्लिनरी म्हणजे त्याच्यामध्ये पेन फिजिशियनही असतो, फिजिओथेरपिस्ट असतो, न्यूरो फिजिशियन असतो, न्यूरो सर्जन असतो, काउन्सिलर म्हणजे समुपदेशक असतो, फिजिओथेरपिस्ट तर ऑब्व्हियसली असतोच. फिजिओथेरपीचा वापर वेदना कमी केल्यानंतर त्या सांध्याची हालचाल नॉर्मल करण्यासाठी आणि आजार परत होऊ नये किंवा वाढू नये यासाठी केला जातो. बऱ्याचदा आखडलेले स्नायू पूर्ववत करण्यासाठी म्हणजे फ्रॅक्चर झाल्यानंतर प्लास्टर केलेलं असतं आणि प्लास्टर केल्यानंतर ते स्नायू आखडून गेलेले असतात, हात आखडलेला असतो, मग अशा वेळेस पेन फिजिशियन पेन कमी करेल पण फिजिओथेरपिस्ट त्याच्या मसल ज्या शॉर्टन किंवा छोट्या झालेल्या असतात त्याची लांबी पूर्ववत करण्यासाठी मदत करेल. तर फिजिओथेरपी या गोष्टींसाठी अत्यंत आवश्यक आहे. तसंच व्यायामाचंही, दुखत असताना व्यायाम करा असं आम्ही कधीही सांगणार नाहीत कारण एखादा थकलेला घोडा आणि त्याला आपण पळायला लावलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही, नुकसान होईल. आमचं काम काय, पेन फिजिशियनचं काम काय की दुखणं कमी करणे, त्याच्यानंतर फिजिओथेरपिस्ट त्या मसलशी रिलेटेड त्याचे व्यायाम करून घेईल जेणेकरून ते दुखणं लवकर कमी होईल आणि नंतर पुन्हा उद्भवणार नाही. तर फिजिओथेरपीचा आणि व्यायामाचा अशा प्रकारचा रोल त्याच्यामध्ये आहे.
1: म्हणजे अत्यंत महत्वाचा रोल याच्यामध्ये फिजिओथेरपीचा आणि व्यायामाचा आपल्याला म्हणता येईल
0: अर्थातच.
1: बरं डॉक्टर साहेब, मानसिक आरोग्य आणि वेदना यांचा जवळचा संबंध आहे. जर आपल्याला वेदना होत असतील तर आपलं मन लागत नाही किंवा आपलं चित्त स्थिर राहत नाही तर याच अनुषंगानं असा प्रश्न विचारू इच्छितो की सततच्या शारीरिक वेदनांमुळे रुग्णाच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो?
0: हे फार छान निरीक्षण केलेलं आहे तुम्ही आणि त्यातल्या त्यात जुनाट वेदना ज्या असतात त्याचा आणि नैराश्य याचा खूप जवळचा संबंध आहे. कारण काय होतं, सततच्या दुखण्याला कंटाळून काहीतरी बरं वाईट करून घेतलं जीवाचं अशा बातम्या आपण बऱ्याच वेळेस पेपरमध्ये वाचतो. त्याचं कारणच अर्थात तो पेशंट सिव्हिअर डिप्रेशनमध्ये किंवा अत्यंत नैराश्यामध्ये बुडालेला असतो, त्यामुळे ह्या अशा प्रकारच्या गोष्टी होतात.

0: आणि याबरोबरच काय दैनंदिन आयुष्य बिघडतं, काम करायची क्षमता कमी होते, लोकांशी संबंध खराब होतात, मानसिक आरोग्य बिघडायला याच्यापेक्षा वेगळी रेसिपी अजून काय हवी?
1: बरोबर, म्हणजे एक वेळ अशी येते की त्याला वाटतं की वेदनापेक्षा मृत्यू बरा.
0: नक्कीच असंच होतं.
1: याच्याविषयीचं काय काउन्सिलिंग कराल आपण?
0: पहिल्यांदा त्याला विश्वास दिला जातो. पेन फिजिशियनचं महत्वाचं काम आहे की कोणताही पेशंट आला की त्याची वेदना ही जेन्युइन म्हणजे खरी वेदना आहे आणि त्याच्यावर उपचार उपलब्ध आहेत हे पेशंटला समजवून सांगणे. कारण बऱ्याच वेळेस अतिशयोक्ती नाही पण बऱ्याच वेळेस आमच्याकडे येणारे पेशंट असे सांगतात की डॉक्टर साहेब आम्ही रात्री झोपताना दोरी घेऊन झोपतो उशाला, म्हणजे दुखणं सहनच नाही झालं तर मग जेवण संपवावं. तर आम्ही त्याला पहिल्यांदा सांगतो की असा मूर्खपणाचा विचार बाजूला काढून टाका, हा इतका किरकोळ आजार आहे किंवा त्रास आहे आणि याच्यावर सहजासहजी आजकालच्या डेव्हलप्ड शास्त्राप्रमाणे याच्यावर सहजासहजी उपचार होऊ शकतो. मग जीवन नष्ट करावं इतकं नैराश्यामध्ये जायचं तर कारणच नाही. मग केवळ एवढं बोलल्याने, अर्थात उपचार त्याच्यामध्ये साथ देतातच, केवळ एवढं बोलल्याने सुद्धा त्या माणसाला एवढा धीर भेटतो की त्याचा निम्मा आजार निम्म्या वेदना त्याच्यामुळेच कमी होऊन जातात.
1: अगदी. मग डॉक्टर साहेब, मानसिक ताणतणाव कमी केल्यानं शारीरिक वेदना कमी होतात का? यात ज्याला आपण माइंडफुलनेस किंवा ध्यान म्हणतो, तर हे कसं मदत करतं?
0: हे आधीच्या गोष्टीच्या एकदम उलट झालं. जसं वेदनामुळे मानसिक अवस्था खराब होते, तसं मानसिक अवस्था जर बिघडलेली असेल तर वेदना ही कोणत्या ना कोणत्या प्रकारात निर्माण होतात. म्हणजे कसं होतं, सुदृढ शरीरात सुदृढ मन राहतं आणि सुदृढ मन शरीराला सुदृढ ठेवायला मदत करतं. माइंडफुलनेस किंवा ध्यान वेदना होऊ नयेत यासाठी तर उपयुक्त आहेतच, पण जे उपचार पेशंटवर केले जातात, रुग्णावर केले जातात, त्याचा फायदा जर रुग्ण जर सकारात्मक पद्धतीने विचार करणारा असेल तर त्याचा नक्कीच फायदा होतो, किंवा आपल्याला जे अपेक्षित असेल त्याच्यापेक्षा लवकर रिझल्ट मिळून जातो. म्हणजे मानसिक तणाव जर कमी असेल तर वेदनांचं प्रमाण अर्थातच कमी असतं, किंवा तो माणूस निरोगी आयुष्य जगण्याच्या खूप जवळ असतो.
1: अच्छा. आता बऱ्याचदा डॉक्टर साहेब, आजार जो आहे तर त्याला आपण प्रतिबंध करू शकतो किंवा कंट्रोलमध्ये ठेवू शकतो, त्यासाठी आपण एकतर फिजिओथेरपी असेल किंवा आपली जीवनशैली आहे याचा पण आपण त्याच्यामध्ये विचार करू शकतो. त्याच अनुषंगानं मी प्रश्न विचारू इच्छित आपल्याला की रोजच्या कामात आपली उठण्या बसण्याची जी पद्धत आहे तर ती कशी असावी जेणेकरून अंगदुखी असेल किंवा त्यासोबतचे इतर आजार असतील ते आपल्याला टाळता येऊ शकतात.
0: उपयुक्त प्रश्न आहे, फक्त शब्दांपेक्षा आपल्याला चित्रातून अधिक स्पष्ट करता आलं असतं. पण ढोबळमानानं जर सांगायचं झालं तर आघळ पघळ अस्ताव्यस्त पोझिशन उभा राहणे किंवा बसणे किंवा झोपणे हे टाळावं. म्हणजे प्रत्येक सांध्याची एक नैसर्गिक पोझिशन असते, त्याची न्यूट्रल पोझिशन आम्ही ते म्हणतो त्या जॉईंटची, तर त्याप्रमाणे त्या सांध्याला जर तशा अवस्थेमध्ये ठेवलं तर त्याच्यावर ताण येणार नाही आणि ते दुखणं काढणार नाही.
1: बरोबर.
0: पण तुम्ही अस्ताव्यस्त बसलात, आघळ पघळ झोपलात किंवा उठताना बसताना काही शिस्त जर राहिली नाही किंवा तुमच्या मसलमध्ये काही टोन राहिला नाही तर अर्थातच कोणत्या ना कोणत्या प्रकारचं दुखणं निघणार. म्हणजे सरळ राहणे, सरळ वागणे, सरळ बसणे, सरळ उठणे हे सरळ साधे सोपे नियम आपल्याला म्हणता येतील. म्हणजे शब्दातून जर वर्णन करायचं असलं तर.
1: त्याचबरोबर आहाराविषयी काय सांगाल? जसं की आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश केल्यानं आपले जे हाडं आहेत किंवा आपले जे स्नायू मजबूत राहतात किंवा आपण ठेवू शकतो आणि वेदना होत नाहीत, तर याच्याविषयी थोडस.
0: आजकालच्या परिस्थितीला तर हा फार सापेक्ष प्रश्न आहे, कारण आपण हे जर मागचा काही इतिहास आपल्या आजी आजोबा बघितलं असते तर 40-50 किलोचे वस्तू किलोच्या वस्तू आरामशीर उचलून आणायचे, न्यायचे, ठेवायचे, त्यांना काही त्रास व्हायचा नाही, दुखायचा नाही. इथे एक 5 किलोची पिशवी जर उचलून आणली तर हात दुखायला लागतो किंवा त्रास होतो. याचं कारणच हे आहे की आपल्या आहारामध्ये जो समावेश आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं शुद्ध अन्न आपल्या शरीरामध्ये जात नाही, प्रदूषित हवा आपल्या शरीरामध्ये जाते, प्लस ह्याच्यावर वरकडी म्हणून आपल्याकडे काय व्यायाम नाही, ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून हे बाकीचे दुखणे जे अल्पवयीन वयामध्ये उद्भवतात. तर त्याच्यासाठीचा उपाय म्हणजे काय की हिरव्या पालेभाज्या, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट हे उतरत्या प्रमाणामध्ये, सुकामेवा, फळे आणि ज्या त्या मौसमात ज्या ज्या गोष्टी उपलब्ध होतात त्या गोष्टींचा आहारात समावेश करावा. याबरोबरच फास्ट फूड, जंक फूड आणि कोल्ड ड्रिंक्स टाळावेत, नियमित व्यायाम करावा. या गोष्टी सुदृढ आरोग्यासाठी पूरक आहेत.
1: डॉक्टर साहेब, याच्यामध्ये बऱ्याच जणांचं असं पण म्हणणं येतं की आपल्या भागामध्ये जी काही फळं उपलब्ध आहेत किंवा येतात त्यांना प्राधान्य द्यावं.
0: नक्कीच नक्कीच, हे फार अत्यंत योग्य आहे, कारण आपण आता ड्रॅगन फ्रूट किंवा बाकीच आता आजकाल आपल्या भागामध्ये बऱ्याच गोष्टी पिकतात म्हणा, पण हे आपल्याकडची नैसर्गिक फळं नाहीत, त्यामुळे आपल्या भागामध्ये नैसर्गिक पिकणारी जी फळं आहेत, समजा बोरं आहे म्हणा किंवा अशा जांभळं आहेत, ही फळं आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा यांचा खूप उपचार सांगितलेला आहे, उपयोग सांगितलेला आहे, हाडांच्या बळकटीसाठी सुद्धा हे फार मदत करतात. त्यामुळे लोकल फळं जी आहेत ज्या त्या त्या भागामध्ये मिळणारी यांचा तर नक्कीच समावेश करावा, जास्त खर्च करून महागडी फळं खाण्यापेक्षा.
1: म्हणजे एक 15-20 वर्षापूर्वीचा जर काळ पाहिला तर त्या पिढीनं

0: ज्या बालपणामध्ये ज्या गोष्टी खाल्ल्या ज्याला
1: नैसर्गिक जे रानमेवा किंवा करवंद खाल्ली त्यामुळे त्यांच्या शरीराच्या बळकटीला मजबूतीला नक्कीच फायदा झालेला आहे.
0: बिलकुल.
1: आपण आता काय करतो, बाहेरची फळं म्हणजे त्यावर ते जे पोषण मूल्य असलेले स्टिकर असतात, ड्रॅगन फ्रूट मध्ये असं असं आहे बाबा, किवी मध्ये तसं तसं आहे, अशा प्रमाणात खातो. अरे पण पेरू खा ना, पेरू मध्ये किवी इतकंच आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे, पण नाही, 100 रुपयाला 2 किवी घेऊन खाल्ले बरं वाटत.
0: आणि ते एक फॅट झालंय की बाबा एक किवी खाल्लं म्हणजे प्रतिकार शक्ती आपल्यात पटकन होती किंवा पेशीची निर्मिती होती.
1: बरोबर, चुकीची समजूत आहे अर्थात.
0: डॉक्टर साहेब, आजकालचं जे जीवन आहे ते तर खरं तर धावपळीचं झालेलं आहे आणि बैठं जे काम म्हणतो ते आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसतं, मॅक्झिमम ठिकाणी आपल्याला बैठं काम पाहायला दिसतं. जसं पूर्वी आपल्याकडं म्हटलं जातं किंवा शेती प्रधान देश
1: बरोबर
0: भारताकडं जे पाहिलं जातं, पण आजकाल आय टी क्षेत्र असेल किंवा आज जर आपण पाहिलं तर किराणा दुकानापासून छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये देखील संगणक असेल किंवा अशा काही गोष्टी आलेल्या आहेत की जेणेकरून व्यक्तीला बसून किंवा बैठं काम करावं लागतं. तर अशा वेळेस जर आय टी क्षेत्राचं जर उदाहरण पाहिलं आपण तर आय टी क्षेत्रामध्ये दिवसभर संगणकासमोर आपल्याला बसून राहावं लागतं किंवा त्याच्यावरती काम करावं लागतं. तर अशा वेळेस अशा लोकांनी ज्यांचं काम बैठं आहे आय टी क्षेत्र असेल किंवा अजून इतर क्षेत्रामधलं, तर त्यांनी कोणती विशेष काळजी घेतली पाहिजे?
1: एक इंग्रजी प्रॉव्हर्ब म्हण वापरली जाते सध्या, ती एक सांगतो की सिटिंग इज नेक्स्ट स्मोकिंग. म्हणजे आता सिगरेट जरी पीत नसला तुम्ही तर धूम्रपानामुळे होणारे जे धोके आहेत तितकेच किंवा त्यापेक्षा जास्त धोके बराच काळ बसून काम केल्याने होतात किंवा बसून राहिल्याने होतात. आपल्या कामानुसार जसं तुम्ही आय टी क्षेत्र सांगितलं किंवा किराणा दुकानावर बसणारा माणूस असला किंवा कोणताही माणूस असो, तुम्ही जसं म्हटलं तसं बसून काम करणे हीच पद्धत किंवा नॉर्मल झाल्यासारखं झालेलं आहे. त्याच्यामुळे हे प्रत्येक जण खूप जास्त स्मोकिंग करतो म्हणजे तशा दुष्परिणामांना एक्सपोज आहे किंवा अशाच प्रकारचं आपण म्हणू शकतो. तर यातही आपल्या याला तर काही पर्याय नाही, बदलती जीवनशैली तर ऍक्सेप्ट करणं भागच आहे. तर यातही आपण काळजी काय घेऊ शकतो की सतत बसणे, बाक काढून बसणे, टायपिंग करताना हाताची स्थिती कशी असावी, मान आणि डोळे हे स्क्रीनकडे बघताना कसे असावेत, तर या गोष्टीची काळजी घेणे हे प्रॉपर पद्धतीने विशिष्ट पद्धतीने आपलं पोश्चर असू देणे हे करावं. कारण हे तणावग्रस्त होतात, हे सारे अवयव जास्त वेळ बसून काम केल्याने तणावग्रस्त होतात. त्यासाठी प्रथम बसण्याची, हात ठेवण्याची, स्क्रीनकडे पाहतानाची मानेची पोझिशन व्यवस्थित ठेवावी. कमीत कमी 1 तासाला 10 मिनिटाचा ब्रेक घेऊन पाय मोकळे करावेत. बऱ्याच त्रासाचा प्रतिबंध यामुळे होऊ शकतो.
0: बिलकुल, अगदीच अनमोल असं मार्गदर्शन डॉक्टर साहेब आपण करत आहात. वाढत्या वयामध्ये शरीराच्या ज्या वेदना असतात ज्याला म्हातारपण समजून दुर्लक्ष करावं का किंवा योग्य वेळी डॉक्टरांकडे कधी जावं?
1: चांगला प्रश्न आहे. चांगला प्रश्न यासाठी की हा प्रश्न रुग्णांना त्यांच्या नातेवाईकाकडून सांगितला जातो की वय दुखणारच, किंवा डॉक्टरांकडूनही बऱ्याच वेळेस रुग्णांना सांगितलं असतो की नाही गुडघे आहेत आता वय झालं आता कितीपर्यंत कधीपर्यंत चांगले राहणार आहेत. हा एक नियमित संवाद आहे. तर खरंय बाबा, वय झालंय, तरुण वयातल्यासारखं नाही होणार, पण वयाप्रमाणे आपापलं काम तर करायलाच पाहिजे ना, करता यावंच लागेल ना. बसल्या बसल्या मला जागेवर पाणी कोण आणून देणार किंवा मी टॉयलेटला जायचं स्वतःलाच करावं लागेल ना. त्यामुळे एका पेन फिजिशियनसाठी कोणत्याही वयातलं दुखणं दूर करणं, भले आपल्याला वय कमी करता येत नसेल पण त्या व्यक्तीच्या वेदना कमी करून त्याचं आयुष्य तर सुखकर करता येईल ना. म्हणून कोणत्याही दुखण्याला वयामुळे म्हणून किंवा मानसिक, बऱ्याच वेळेस काय होतं की न बरं होणारं दुखणं असलं की त्याच्यावर मानसिक म्हणून लेबल लावलेलं जातं, तर अशा प्रकारचं मानसिक म्हणून किंवा वयामुळे म्हणून दुर्लक्ष करायचं नाही. थोडा आराम, व्यायाम किंवा तात्पुरत्या उपचाराने जर वेदना कमी होत नसतील तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या वेदना कोणत्याही अवस्थेत असतील तर नक्कीच सुसह्य होतील, याचं काम पेन फिजिशियन करेल.
0: अगदी. वेदना निवारण क्षेत्रामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये कोणत्या नवीन तंत्रज्ञानाचा फायदा रुग्णांना होणार आहे?
1: जसं मी म्हटलं की बाहेरच्या देशामध्ये 1960 नंतर याची प्रगती सुरुवात झाली आणि भारतामध्ये तर 2000च्या नंतर, तर या क्षेत्रामध्ये प्रगतीला भरपूर वाव आहे. आता सध्याचं जे नवीन जी प्रगती झालेली आहे ते रिजनरेटिव्ह मेडिसिन म्हणून झालेली आहे. रिजनरेटिव्ह मेडिसिन म्हणजे शरीर त्या गोष्टीच्या झीज झालेली आहे ते परत भरून काढण्याची प्रक्रिया चालू करतं. यासाठी आपण शरीरातल्याच काही भागांचा म्हणजे रक्तातल्या काही पेशी आणि काही फॅक्टर्स, ग्रोथ हार्मोन वगैरे या गोष्टींचा वापर करतो आणि ती रिजनरेटिव्ह थेरपी करतो. ही रिजनरेटिव्ह थेरपी गुडघ्यामधली झिजलेली गादी भरून काढू शकते किंवा बऱ्याच अशा प्रकारची झीज झालेली ज्या ठिकाणी आहे ती नीट करण्याचं काम ही रिजनरेटिव्ह थेरपी विदाउट साईड इफेक्ट म्हणजे याचे काही दुष्परिणाम नाहीत अशा प्रकारे करू शकते. मध्ये मी जसं सांगितलं कमरेच्या खाली ज्यांना पंगुत्व आलेलं आहे आणि मणक्याचं स्पायनल कॉर्ड ट्रान्ससेक्शन ज्याला म्हणतात, जसं

0: संवेदना वाहून नेल्याच जात नाही आणि पाय लुळे पडलेले आहेत अशा लोकांना मज्जारज्जूमध्ये म्हणजे स्पायनल कॉर्डमध्ये एक प्रकारची चीप बसून स्पायनल कॉर्ड स्टिम्युलेटर बसून त्यांचे पाय हलवता येतील इतपत त्यांना सक्षम करता येणं किंवा अशा प्रकारच्या बऱ्याच डेव्हलपमेंट आता आणि अजूनही पुढे होऊ घातलेले आहेत. याचा उद्देश एवढाच आहे की निरोगी आणि वेदनारहित कसं ठेवता येईल सगळ्यांना.
1: अच्छा, म्हणजे या क्षेत्रामध्ये नवीन तंत्रज्ञान अद्ययावत
0: अजून येतच आहे.
1: डॉक्टर साहेब, शेवटी आकाशवाणीच्या लाखो श्रोत्यांना निरोगी आणि वेदनामुक्त आरोग्यासाठी तुम्ही काय मोलाचा सल्ला द्याल?
0: प्रथम पेन क्लिनिक सुरू करण्यामागचा माझं एक दोन ओळीमध्ये मी सांगतो, न त्वं काम हे राज्यम न स्वर्गम न पुनर्भवम काम हे दुःख तप्तानां प्राणिनामार्ती नाशनम. म्हणजे मला स्वर्गाची कामना नाही, राज्याची कामना नाही, पण दुःखाने जे त्रस्त आणि तप्त झालेले लोक आहेत त्यांच्या वेदनाचं शमन मला करता आलं तर मला स्वर्गाहूनही जास्त काहीतरी भेटलं. केवळ याच उद्देशाने. आणि खरंचही ज्यावेळेस एखाद्या माणसाची वेदना तुम्ही दूर केली तर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला खूप काही देऊन जातो. तर मला आपल्या आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना हाच सल्ला द्यायचा आहे की योग्य जीवन पद्धती, योग्य आहार विहार, व्यायाम, ध्यान, प्राणायाम इत्यादी मार्गाने मनशांती आणि याउपरी याच्यानंतरही जर वेदनांचा त्रास झाला तर सहन न करत बसता तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या. शरीर, मन आणि कार्यशील आयुष्य समाधानाने जगण्यास या गोष्टी आपल्याला नेहमीच मदत करत राहतील.
1: अगदीच, खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब. आज तुम्ही आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओत येऊन अत्यंत सोप्या आणि सहज भाषेत वेदना निवारण शास्त्राची माहिती दिलीत. मणक्याचे आजार असो, मायग्रेन असो किंवा कॅन्सरच्या वेदना, ऑपरेशनशिवाय आणि योग्य उपचारांनी आपण वेदनामुक्त आयुष्य जगू शकतो हा खूप मोठा दिलासा आणि विश्वास आज तुम्ही आमच्या लाखो श्रोत्यांना दिला आहे. स्वतःच्या मनाने पेनकिलर गोळ्या घेणं कसं धोक्याचं आहे हे सुद्धा तुम्ही आज खूप योग्य प्रकारे समजावून सांगितलं. आपलं आकाशवाणीकडून मनापासून आभार.
0: आकाशवाणीच्या लाखो श्रोत्यांपर्यंत पोहोचण्याची संधी मला दिल्याबद्दल आकाशवाणीचेही खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद. तर श्रोते हो, आजच्या या विशेष मुलाखतीतून आपण हे शिकलो की वेदना ही शरीराने आपल्याला दिलेला एक इशारा असतो, त्यामुळे या इशाऱ्याकडं दुर्लक्ष करू नका, वेदना अंगावर काढू नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या मनाने गोळ्या घेऊन शरीराला धोक्यात टाकू नका. योग्य वेळी वेदना निवारण तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि आनंदी वेदनामुक्त जीवन जगा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी आकाशवाणीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत पाठीचा कणा ताठ ठेवा, योग्य पोश्चर ठेवा, निरोगी रहा आणि ऐकत रहा आपल्या सर्वांची लाडकी आकाशवाणी, आकाशवाणी बीड केंद्र. नमस्कार.
2: आरोग्यमंत्र या कार्यक्रमात विविध आजार आणि त्यामध्ये वेदना निवारण शास्त्राची भूमिका याविषयी वेदना निवारण तज्ज्ञ डॉ प्रशांत काशीकर यांची रणजित बागलाने यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी बीड, सकाळचे 11:01 झालंय. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

गाता रहे मेरा दिल कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना मनापासून नमस्कार आणि कार्यक्रमात स्वागत. श्रोत्याहो, आपल्या या कार्यक्रमाचा विषय दरवेळी काहीतरी नव्याने आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि आजच्याही कार्यक्रमात असंच आहे. हल्ली आपण अल निनो आणि ला निना हे शब्द सतत ऐकत असतो. नेमकं काय बरं असतं हे आणि याचा आपल्यावर आपल्या जीवनावर काय परिणाम होतो आणि याला सामोरं जाताना आपली काय तयारी हवी, हाच विषय आहे आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचा. विषय गंभीर आहे पण अतिशय गोड अशी गाणी

हाय श्रोते हो, 90s च्या गाण्याची मजा काही औरच आहे. पण आता आपल्या विषयाकडे वळूया. अल निनो आणि ला निना याबद्दल आपण बोलत होतो. हे दोन्ही शब्द स्पॅनिश शब्द आणि ऐकायला जेवढे गोड वाटतात अर्थही तसेच आहेत. अल निनो म्हणजे छोटा मुलगा आणि ला निना म्हणजे छोटी मुलगी असा याचा अर्थ. पॅसिफिक महासागर हा पृथ्वीवरचा सगळ्यात मोठा महासागर आहे, त्यामुळे तिथल्या वाऱ्याचा आणि प्रवाहाचा जगावर थेट परिणाम होताना दिसतो आणि हे सगळं घडतं ते व्यापारी वाऱ्यामुळं. आता हे वारे उत्तर गोलार्धात ईशान्येकडून तर दक्षिण गोलार्धात आग्नेयेकडून वाहतात आणि याचाच परिणाम पॅसिफिक महासागरातल्या सागर प्रवाहावर होतो आणि यातूनच अल निनो किंवा ला निना ही परिस्थिती निर्माण होते. आता थोडं थोडं आपण विषयाच्या आत जातोय, हो ना? अजून जाऊया की खोलात, पण अजून एक छानसं गाणं तुमच्यापर्यंत पोहोचत आहे.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. आणि विषय अर्थातच अल निनो आणि ला निना. श्रोते हो, यंदा मान्सूनवर अल निनोचा प्रभाव असणार आहे असं म्हटलं जात आहे. आणि ही स्थिती जाहीर करण्याआधी मग कुठल्या गोष्टींचा विचार केला जात असेल बरं? तुमच्यासारख्याच मलाही प्रश्न पडला होता. तेव्हा मी जेव्हा काही गोष्टी वाचल्या तेव्हा असं लक्षात आलं की पूर्व पॅसिफिक प्रदेशात विषुववृत्ताजवळ समुद्राच्या पृष्ठभागाजवळ नेहमीपेक्षा जास्त तापमान जर नोंदवलं गेलं तर त्यावेळची स्थिती, पश्चिम पॅसिफिक प्रदेशात ऑस्ट्रेलियातल्या डार्विनमध्ये वातावरणात हवेचा दाब नेहमीपेक्षा जास्त असेल तर, आणि मध्य पॅसिफिक प्रदेशात टहिटी बेटांजवळ वातावरणात नेहमीपेक्षा कमी दाब असेल तर ही अल निनो सारखी परिस्थिती उद्भवते असं वाचण्यात आलं. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही अल निनो स्थिती जाहीर केली जाते. आहे की नाही नवीन माहिती आपल्या सगळ्यांसाठीच?

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आपण ऐकता आहात. श्रोत्याहो, प्रत्येक वेळी अल निनो आणि ला निना जगाच्या हवामानावर समान प्रभाव टाकतील असं नसतं. देश प्रदेशातल्या स्थितीनुसार, तिथल्या पाऊस तापमानानुसार त्याचा परिणाम होतो. अल निनोच्या काळात जगभरात तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढतं, तर ला निना काळात ते कमी होतं. बघा, म्हणून आपण काही ठिकाणी वेगळ्या ऋतूमध्ये कुठेतरी पूर आलेला पाहतो, किंवा जिथे पावसाळा आहे तिथे दुष्काळ पाहतो. हे सगळी जी परिस्थिती आहे ना, ती कुठेतरी यांच्याच प्रभावामुळे दिसून येते.

श्रोतेहो, अल निनो आणि ला निना ही परिस्थिती आलटून पालटून 6-7 वर्षाच्या अंतराने येत असते. अल निनोच्या काळात भारतातही उष्णता जास्त वाढताना दिसते, तर ला निनाच्या काळात सामान्य किंवा सरासरीपेक्षा

जास्त पाऊस पडतो असं हवामान विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येतं असं वाचण्यात आलं. श्रोत्याहो, जगभरात अल निनो आणि ला निन्याचा प्रभाव अन्न सुविधा ऊर्जा निर्मिती आणि सागरी जीवांवर मोठ्या प्रमाणात याचा परिणाम होताना दिसतो आणि याचाच दुसरा परिणाम कुठेतरी पूर आणि कुठे दुष्काळ असाही दिसतो.

या साखळीतून येणाऱ्या कठीण प्रसंगाला आपण आपल्यापुरतं सुरक्षित करू शकतो. असलेल्या पाणीसाठ्यांचा जपून वापर करणं आणि पिण्यासाठी ते जास्तीत जास्त सुरक्षित ठेवणं आता ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, नाही का? तेव्हा येणाऱ्या संघर्षमय काळाचा विचार करून आपणही सजग राहूया, पाण्याचा वापर जपून करूया.

श्रोतेहो, अल निनो आणि ला निना या विषयाला घेऊन आणि छान छान गाणे ऐकत कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलोय. आता जाता जाता एवढंच म्हणावं असं वाटतं की जर अल निनोचा प्रभाव यंदाच्या मान्सूनवर झाला तर आपल्याला नक्कीच सजग राहायला हवं. अर्थात पाणी हे जीवन आहे असं जे म्हणतात ना, याचं महत्व आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अगदी प्रकर्षाने जाणवेल. तेव्हा पडणाऱ्या पावसाचा थेंब थेंब साठवणं, अडवणं आणि जिरवणं

श्रोत्याहो हे गाणं अजिबात फेड आउट करायची इच्छा नाहीये, पण आता कार्यक्रमाचा वेळ संपलाय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवनवीन अशाच गोड गीतांसह. तोपर्यंत आता अनुमती द्या, मी निरोप घेते, पुन्हा भेटूया. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आता आपण ऐकलात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. आता सकाळचे 11:45 झालेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीत.

0: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीस वैशाली सामंत यांना आता आपण ऐकलं. शिरीष देशपांडे यांची ही गीतरचना माधुरी नाईक यांनी संगीतबद्ध केली.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
0: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर श्यामा आणि संजीविनी यांना ऐकूया. हे बालगीत मंगेश पाडगावकरांचं, संगीत दिलंय किरण प्रधान यांनी.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.rovoro-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
3: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांना ऐकूया. बाळ कोल्हटकर यांची ही नाट्यगीत रचना, संगीत वसंत देसाई यांचं. नाटक देव दिनाघरी धावला.

श्रोते हो, या नाट्यगीत रचनेबरोबर आजचा मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आता इथे समाप्त होत आहे. मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आपण ऐकलात. आकाशवाणी बीड दुपारचे 12 वाजतात. वनिता मंडळ महिला भगिनींसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: खरं तर जेवढ्याच तेवढा गूळ किंवा साखर घातलं तरी चालतं का, थोडी जास्त घेऊ? मुरंबा थोडा गोडच बरा वाटतो.
1: सुखदा, अगं जून महिना निम्मा संपला, अजून तुझं आंबा पुराण संपलं नाही का?
0: जूनचं काय घेऊन बसलायस? अरे आंबा पुराण तर पार ऑगस्ट पर्यंत चालू राहणार आहे.
1: हो, तुझं ते काय तर म्हणे उशिरा येणार आहे ते दशहरा, चौसा, लंगडा वगैरे ऑगस्ट पर्यंत चालू असत. मी तर बाबा फक्त हापूस आंबा खाणारा माणूस.
0: आणि मी तर फक्त आंबा खाणारी बाई माणूस आहे. मग तो कोणताही आंबा असो, आंबा इज आंबा, फळांचा राजा.
1: हो, मी तुला आज का ओळखतोय. आपण नाही का कोकणात मामांकडे जायचो, तेव्हा सुद्धा तू सकाळी लवकर उठून आधी वाडीत जायचीस.
0: आणि टोपलाभर बिटके आंबे गोळा करून आणत असे. रोहित बाबू, तुम क्या जानो बिटके आंबे का स्वाद.
1: हा, वी आर क्लास अपार्ट, ओनली अँड ओनली हापूस बस.
0: हाय कंबक, तूने असली आंबा खाया ही नहीं, केवल हापूस को कवटाळ कर बैठे हो. रोहित, तुला आठवते का सधू मामाने त्याच्या वाडीतला केशर आणि राजापुरी पाठवला होता?
1: हो तर, त्या राजापुरीचे तू केवढे प्रकार बनवलेस आणि काही आंबे पिकत घालून रस सुद्धा काढला होतास.
0: हो, पण तू त्याला हातही लावला नाहीस. जाऊ दे, पण तू फार मोठ्या आनंदाला मुक्तोयस हे मात्र खरे.
1: असू दे ग.
0: हे डायलॉग आपण गेली अनेक वर्ष असेच मारत आलो.
1: आणि त्या गावाकडच्या आंब्यांची नाव सुद्धा काय तर म्हणे खोबऱ्या आणि काय तर म्हणे शेंदऱ्या, बोरशा, बैंगनपल्ली.
0: नको जाऊस मोजायला, आपल्याकडे आंब्याच्या 1300 जाती आहेत.
1: काय?
0: हो, म्हणजे व्यापारी दृष्ट्या असतील 31 जाती जास्त ओळखीच्या.
1: खरं सांगू का सुखदा, तूच हल्ली म्हणजे मला ओरडत असतेस की वजन वाढलंय, वजन वाढलंय म्हणून. आता आंबा खायला घालून आणखी वजन कशाला वाढवतेस माझं?
0: अरे रे रे, नका रे बदनाम करू बिचारा त्या फळांच्या राजाला. कोणतीही गोष्ट प्रमाणात आणि नियमानुसार खाल्ली तर काही बिघडत नाही.
1: हे तुझं काही पण. अगं खाताना कसले नियम आणि अटी आहे काय?
0: जाऊ दे, आपण विक्रम

0: आणि वेताळ आहोत, कुणीच आपला हट्ट सोडणार
1: नाही. बघ हे बघ, हट्टीपणा तू करतेस, मी करत नाहीये. मी कसं म्हणजे एकूण सर्व बाबतीत एकदम फ्लेक्सिबल.
0: बाहेरच्या कुणालाही सांग हे तुझं कौतुक, म्हणे फ्लेक्झिबल. रोहित, तुझ्या त्या फ्लेक्झिबल शब्दावरून आठवलं
1: झालं, मला माहितीये आता तू ते मंगळागौरीचे खेळ आणि फ्लेक्झिबिलिटी वगैरे सांगायला घेणार. काय ते गाठोड गोफ आणि काय बस फुगडी.
0: अरे काय हे, नाही रे यातलं काहीच नाही. काल बातम्यांमध्ये मल्लखांबाची प्रात्यक्षिक दाखवत होते, अचाट अफाट आणि अद्भुत म्हणावं असं कौशल्य.
1: आमच्या शिवमची मुलगी ती तर थेट राष्ट्रीय पातळीवर खेळते बरं का मल्लखांब.
0: वा,
1: आणि तो या खेळाचं एवढं कौतुक करत असतो की बस.
0: खरंय रे, मुळात मल्लांनी साथीदाराच्या अनुपस्थितीत सराव करण्यासाठी म्हणून मल्लखांबाचा वापर सुरू केला, म्हणजेच कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून हा प्रकार प्रसिद्ध झाला.
1: हो ना, कमीत कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातला एकमेव क्रीडा प्रकार असं मल्लखांब खेळाचं वर्णन केलं जातं.
0: काल 15 तारखेला मला वाटतं आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिवस होता, आणि म्हणूनच एका चॅनलवरती याची माहिती कुणी सांगत होतो. कुणी म्हणे रामायण काळापासून हा खेळ खेळला जातो.
1: हो, आणि कोणी म्हणतं याची सुरुवात म्हणे महाराष्ट्रात झाली, कोणी म्हणतं ओडिशामध्ये झाली. ते जे काही असेल, पण हा खेळ किंवा व्यायाम प्रकार कमाल आहे. ट्राय करून बघायला पाहिजे एकदा.
0: पडला उजेड पडला
1: कशाला.
0: अरे रोज घरात सुद्धा व्यायाम करायला जे माणूस काचकूच करत असतो, ते म्हणे मल्लखांब ट्राय करणार. वा रे वा, वाजवा रे वाजवा, टाळ्या वाजवा.
1: सुखदा, तुझ्याशिवाय कोण इथे टाळ्या वाजवायला? हा सांग बरं, कशाला टाळ्या वाजवा?
0: बरे, आणखी कोणी इथे तिसरं नाहीये. नाहीतर
1: काय काय काय सांग सांग, नाहीतर काय झालं असतं?
0: अरे नाहीतर तुझ्या या विनोदावर तिसरी व्यक्ती मनमुराद हसली असती.
1: अजिबात नाही, नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवर हसायची, टीका करायची तुम्हा बायको लोकांची सवयच असते. पण बाहेरचं कोणी अजिबात हसलं नसतं तुला सांगतो.
0: अच्छा.
1: हो, उलट माझ्या या जोशपूर्ण वक्तव्यावर माझं कौतुक केलं असतं.
0: नको रे नको, एवढे विनोद एका पटपट एक नको करू.
1: विनोद नाही करत आहे.
0: यापेक्षा मला एका कामात थोडी मदत कर.
1: अरे बापरे, नाही नाही, आज मला म्हणजे संध्याकाळी काय माहिती.
0: काहीही कारण सांगू नकोस, आज तुला कुठेही जायचं नाहीये.
1: अगं,
0: आणि ऑनलाईन मीटिंग किंवा प्रत्यक्ष सुद्धा काहीही नाहीये.
1: अच्छा, म्हणजे माझ्या शेड्यूलची पूर्ण माहिती गुप्तहेरांनी आधीच काढून ठेवलेली दिसते. अच्छा अच्छा अच्छा, बरं. आज्ञा करा बाईसाहेब, या दासाने काय करणे अपेक्षित आहे?
0: दासाने एकट्याने काहीही करायचं नाहीये, तर आपण दोघांनी मिळून थोडीशी झाडलोट करायची आहे.
1: का, तुझ्या माहेरचं कोणी येणार आहे की काय? हा, दया मामी किंवा अविनाश आजोबा?
0: एक मिनिट, ना माझ्या माहेरचं ना सासरचं कोणी येणार आहे. स्वच्छता काय फक्त कोणी येणार असेल तरच करतात का रे?
1: अगं तसं नाही ग, पण म्हणजे कोणी येणार म्हटल्यावर तुझ्या अचानक अंगामध्ये येतं हे घास ते धू हे झटक ते पटक सुरू होतं, आणि मग काय मला बापड्याला यासाठी वेठीला धरतेस तू म्हणून म्हटलं.
0: अतिरेक करू नकोस रोहित, खर तर या रोज करायच्या गोष्टी आहेत आणि बऱ्याचशा मी करत असते, पण कुणी येणार म्हटल्यावर घर कसं 100% टक्काटक दिसलं पाहिजे.
1: अगं मग तुझ्या त्या लाडक्या रेखाला घे की हाताशी आणि कर तुझी साफसफाई काय करायची ती.
0: वाटलंच मला, स्वतःवर आलेली चिमूट भर जबाबदारी सुद्धा सहजपणे झटकली जाणार आणि ती गेली.
1: सुखदा, मी तुला मदत करणार नाही असं अजिबात म्हटलेलं नाही.
0: हा हा हा हा, तुझ्या या वाक्यावर माझं ऑब्जेक्शन आहे.
1: का?
0: तू मला मदत कर असं मी म्हटलं नाहीये, तर आपल्या घरातलं काम आपण दोघं मिळून करूया असं म्हटलं मी.
1: अच्छा अच्छा, म्हणजे तुला मदत नकोय? तर
0: मला मदत नकोय, मला सहकार हवाय.
1: अच्छा,
0: माझं किंवा तुझं असं हे काम नसून घरातलं आपलं काम आहे, इतकंच म्हणायचंय मला.
1: वा वा वा वा, वो खूब लड़ी मर्दानी थी, वो झासी वाली राणी थी.
0: अरे हे काय मध्येच.
1: तुझा आवेश बघून ना मला झाशीची राणी लक्ष्मीबाई आठवली. फक्त ती शत्रूंविरुद्ध लढली आणि तू मात्र नवऱ्याविरुद्ध लढली.
0: मी अजिबात लढत वगैरे नाहीये, मी कोणत्याही सर्वसामान्य स्त्रीच्या मनातली भावना मांडली इतकंच.
1: हो हो हो हो,
0: स्त्री पुरुष समानता वगैरे आपण बाहेर तावातावाने बोलतो, पण घरात मात्र.
1: पण सुखदा, मला एक सांग, म्हणजे प्रामाणिकपणे सांग कि मी तुला मदत करतच नाही का? सॉरी म्हणजे आपण दोघे मिळून घरात काम करतच नाही का असं मला विचारायचं होतं.
0: करतोस रे, पण हे असं झाशीची राणी आठवली वगैरे म्हणून माझी थट्टा करतोय.
1: तुला वाईट वाटलं असेल तर सॉरी.
0: अरे नाही, झाशीची राणी खूप ग्रेट.
1: काय माहिती का, समोर ते कॅलेंडर वरती मोठं

0: कॅलेंडर आहे की नाही, तिथे लक्ष्मीबाई हे नाव मला दिसलं आणि तेवढ्यात तू जोश मध्ये काहीतरी बोललीस आणि म्हणून या दोन गोष्टी आपल्या एक झाल्या आपसुकपणे.
1: कॅलेंडर मध्ये काय? अच्छा,
0: अगं बघ ना, तू पण बघ.
1: रोहित, उद्याचा दिवस बघ किती भारी आहे.
0: काय?
1: उद्या 17 जूनला महाराणा प्रताप जयंती आहे आणि गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी.
0: जिजाऊ साहेबांची पुण्यतिथी आहे आणि ज्यावरून आपली मिनी चकमक झडली ती झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी सुद्धा आहे. म्हटलं,
1: ही अशी सगळी नावं वाचली ना की मन झरकन त्या काळात फिरून येतं. ही माणसं नसती तर आपला देश, आपलं राष्ट्र आपल्याला इतकं सुंदर मिळालं नसतं रे.
0: खरे ग, म्हणजे हे सगळे थोर लोक आपल्या देशासाठी, देशातल्या लोकांसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढले आणि म्हणून आज आपण सुखाचे दिवस बघतोय, नाही का? या सगळ्या थोर व्यक्तिमत्वांमुळे आज आपण आहोत.
1: मला असं वाटतं की आपल्या देशाचा इतिहास मुळातून वाचावा. त्या काळात ते काय म्हणतात ते टाइम मशीन मध्ये बसून फेरफटका मारून यावं.
0: अच्छा, म्हणजे तू चाललीस की काय?
1: चालले? मी कुठे चालले?
0: अगं तूच म्हणालीस ना टाइम मशीन मध्ये बसून फेरफटका वगैरे, म्हणून म्हटलं म्हणजे आजचा आपला भेद रद्द असणार.
1: कसला भेद आणि काय रद्द?
0: घ्या, स्वतःच म्हणायचं, साफसफाई करायची आणि स्वतःच विसरून जायचं. कठीण आहे तुझं सुखदा.
1: ते ना, नाही नाही नाही, छे छे, अजिबात रद्द वगैरे काही नाही. तर आज किचन आवरायचंय, उद्या हॉल आणि रविवारी दोन्ही बेडरूम. बाकी बाल्कनीज मी माझ्या करून घेईन.
0: चालतंय चालतंय, आपण मस्तपैकी दुपारसाठी छोले वगैरे मागवूया बाहेरून आणि संध्याकाळी काम आवरलं की मग मस्तपैकी डोसा खायला जाऊया.
1: देवा परमेश्वरा, सफाई मधलं काय कधी करायचं हे राहिलं बाजूला आणि या माणसाला छोले पुरी आणि डोशाची स्वप्न पडायला सुरुवात झाली.
2: आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे.
0: अगं शर्वरी शर्वरी, कोणी मागे लागले की काय तुझ्या? नाही, जमाना हे पीछे म्हणतेस म्हणून विचारलं.
2: अरे त्याचं काय झालं, रिक्षासाठी आम्ही 3 जण एकदम पुढे आलो पण मी बाजी मारली, ते राहिले मागे म्हणून म्हटलं आज मे आगे.
1: अगं ए बाई, असं ढकला ढकली करून वगैरे रिक्षेत घुसायला, तू काय शाळेतली मुलगी आहेस का ग?
0: पण मला ऐकून मजा आली. करायचा ग असा, म्हणजे चावटपणा अधून मधून करायचा. मी तुझ्या बाजूने आहे.
2: वा वा वा. अगं पण सुखदा, म्हणजे मी अशी ढकला ढकली वगैरे अजिबात केली नाही बरं का.
0: हे बघ, ते जाऊ दे. मला सांग शर्वरी, तुला छोले पुरी चालेल की आणखी काय सांगायचंय?
2: अरे वा, छोले पुरी ही तर माझी फेवरेट. पण आमच्या बाबांना छोले आवडत नाही म्हणून आमच्याकडे कधी होतच नाहीत. मला चालतील छोले.
1: उंदराला मांजर साक्ष. विषय काय चाललाय हे सगळं जाणून घेण्याऐवजी डायरेक्ट हो मला छोले चालतील असं म्हणते ही मुलगी.
2: रोहित दादाने विचारलं, मी माझा चॉईस सांगितला एवढंच. काय रे रोहित दादा, बरोबर आहे ना?
0: 100% बरोबर आहे. आणि संध्याकाळी डोसा खायला जायचंय, त्याच्याबद्दल काय म्हणतेस? व्हॉट्स आहे
2: क्या बात, आजचे दोन्ही बेत एकदम माझ्यासाठीच केल्यासारखे वाटतंय.
1: एक एक मिनिट, या दोन्ही बेतांच्या मधला बेत सुद्धा ऐका, त्याप्रमाणे काम करा आणि मग छोले खा डोसे खा.
2: आई शपद, याच्यामध्ये आणखीन तिसरा भेद. वा वा वा, काही चाट आयटम वगैरे वाटतं.
0: हो हो हो शर्वरी, आता मात्र फटके मिळणार बर का. शांत बस जरा आता.
1: बस बीस काही नाही, कामाला लागायचंय. किचन ट्रॉलीज बाहेर काढून साफ करायचे आहेत आणि रोहित तू ओट्यावर चढून.
0: सुखदा तुला माहिती आहे मला उंचीचा फोबिया आहे, तेव्हा ते काम तेवढं तू मला सांगू नकोस. तू आपलं त्या सर्व्हिसेस वाल्यांना बोलावून घे सरळ.
1: तुला उंचीचा नाही तर कामाचा फोबिया आहे रोहित.
0: अगं असं नाही ग.
1: बरं, आज काम टाळण्यासाठी दुसरी काही सबबही नाहीये तुझ्याकडे.
2: अगं पण सुखदा, खरंच त्या सर्व्हिस वाल्यांना बोलव, मस्त काम करून देतात. तू म्हणशील ते साफ करून देतात.
1: उद्या साबण लावायला, आंघोळ घालायला सुद्धा येतील माणसं. काय एक एक नवीन नवीन फॅड काढतील ना.
0: पण मला सांग सुखदा, काय हरकत आहे अशी? म्हणजे छोटी मोठी कामं असतात ती अशी प्रोफेशनल लोकांकडून करून घ्यायला काय हरकत आहे? आयुष्यभर आपण करतच होतो की हजार कामं.
2: खरंच सुखदा, अधून मधून करून घ्यावीत कामं त्यांच्याकडून. फार तर आपण त्यांच्या आसपास थांबून काय हवंय काय नकोय ते सांगावं आणि खरं सांगू का, त्याची सुद्धा गरज भासत नाही.
0: आणि शारीरिक आरामापेक्षा ना मानसिक शांतता महत्वाची असते, हो की नाही? होतं काय की मदत करायला मी तयार असतो पण या सगळ्या

0: गोष्टी तू डोक्यात घेऊन बसतेस.
1: अरे रोहित, मग सगळं प्लॅनिंग तूच करणार, साफसफाई तूच करणार, रोजची कामं, स्वयंपाक सगळं तूच करणार,
0: आणि हे सगळं होता होता दमून जाणार, मग चिडचिड होणार, मूड खराब होणार.
1: एवढं काही नाही, पण संध्याकाळपर्यंत थोडीशी चिडचिड होते खरी काम झाल्यावर. एकदा फक्त एकदा ट्रायल म्हणून बोलावून बघ त्यांना. सगळं घर नको करून घेऊस, फक्त सोफे, खुर्च्या, टेबल, पंखे एवढं साफ करून घे. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर बघेन एकदा बोलावून.
0: तूच म्हणतेस ना की कुठल्याही गोष्टीत टोक नको, करेनच किंवा करणार नाहीच असंही नको.
1: सुखदाचं आवडतं वाक्य, कुठल्याही गोष्टीत च नको. मग इथे सुद्धा तुझा च बाजूला ठेव. आणि अगं हो, मी म्हटलं ना की बोलावते एकदा.
0: एकदा नाही, आजच फोन करूया. टुमारो नेव्हर कम्स, तुझ्या बाबांचं वाक्य.
1: हा दादा, हा घे नंबर, ठरवूनच टाकाच. सुखदा, सतत खूप काम करून आपण काही सिद्ध करत नाही, फक्त स्वतःला त्रास करून घेतो.
0: हो ना, आणि प्रत्येक गोष्ट माझ्या पद्धतीने, माझ्या नियमानुसार व्हायला हवी. हा हट्ट सुद्धा थोडा बाजूला ठेवला ना की बघ कशी मजा येते.
1: अरे हट्ट म्हणून नाही, पण स्वच्छता, शिस्त, नीट नेटकेपणा असं काही असतं ना.
0: तुला सांगतो शर्वरी, मध्ये पाठ दुखत होती हा, तेव्हा उषा वहिनींच्या ओळखीनं एक मावशी स्वयंपाकासाठी ठरवल्या.
1: माहितीये ना सविता मावशी, ना छान स्वयंपाक करतात त्या.
0: अरे पण आमच्याकडे उलटच व्हायचं,
1: म्हणजे
0: त्या येणाऱ्याचं सुखदाला कोण टेन्शन. मग ही भाज्या धुवून चिरून ठेवणार, कुकरची तयारी करून ठेवणार, आणि काय काय.
1: अरे पण स्वयंपाक मावशी करतात की सगळं.
0: अगं काय तुला सांगायचं.
1: पण काय रे रोहित, तू म्हणतोयस खरं, पण त्यांच्या भाज्या आमट्या रोज एकाच चवीच्या असतात असं तुलाच लक्षात आलं होतं नाही का. पण मी काय म्हणते, आपण आपल्या पद्धतीचं त्यांना करायला सांगायचं, किंवा वेगवेगळे मसाले वापरायला सांगायचं, झालं.
0: छे छे छे, हे तर भलतच बोलतीस तू शर्वरी. अगं सुखदाचं म्हणणं असतं, आलेल्या बायकांना शिकवत बसायला मी काय इथं ट्रेनिंग स्कूल उघडलेलं नाहीये.
1: पण सुखदा मी काय म्हणते, बदलत्या काळाबरोबर आणि वाढत्या वयाबरोबर आपण थोडं बदलायला हवं की नको. कळलं कळलं मला, पण थोडा अवधी द्या हे सगळं पचवण्यासाठी.
0: पचवण्यासाठी तू ना सुखदा फ्रूट सॉल्ट घेऊन टाक एकदा हे सगळं पचवायला.
1: हो ना, आणि छोले पुरी पचवायला सुद्धा थोडा सोडा लागेलच मला, लेमन फ्रेश. हा पुरे झाला तुमचा दोघांचा पांचटपणा. कधीतरी सिरियसली घ्या रे, मी काय म्हणते ते.
0: घेऊ ग घेऊ ग, पण आज तू आम्हाला सिरियसली. बरं मला सांग, घरात सोडा आहे का.
1: सोडा हा आहे, आहे थोडासा.
0: ठीक आहे, थोडा तर थोडा. आपण मस्त सोडा पिऊया, थोडा थोडा. सगळ्यांसाठी झक्कास वाला मोहितो बनवतो मी.
1: मोहितो की मोजितो, जाऊ दे जाऊ दे, काय असेल ते. हा हे घे, सरबतासाठीचं सगळं साहित्य टेबलवरती ठेवलं होतं. साखर, पुदिना, लिंबाच्या फोडी 3 ग्लासांमध्ये घालून रवीने जरासे रगडलेत.
0: हा मी घातला बर्फ. ये बात. आणि हा होतला शुद्ध सोडा. आहा, आणि ही पुदिन्याची पानं ही पण घालूया.
1: वा वा वा, मी काहीच बोलू शकत नाहीये, माझ्या तोंडाला पाणी सुटलंय, भन्नाट झालंय हे प्रकरण. बाबो प्या आणि गारे गार व्हा.
2: श्रोतेव, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी, आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे.

श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग. वर्षा दीक्षित यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.

श्रोतेहो नमस्कार. लहानपणी आपल्याला सूर्यनमस्कार घालायला सांगितले जात असत. 12 नमस्कार त्या वयात पटापट घालून होत. मुलगे आणि मुली सर्वांसाठीच हा व्यायाम असायचा. त्याचप्रमाणे खेळसुद्धा लंगडी, डॉजबॉल, बॅडमिंटन, दोरीच्या उड्या, आट्यापाट्या असे सगळे खेळ असायचे. घरातली मोठी माणसं म्हणजे स्त्री पुरुषसुद्धा काही प्रमाणात का होईना शारीरिक श्रमाची कामं करत असत. परंतु आता अभ्यास, जेवण, ऑफिसचं काम सगळंच खुर्ची टेबलवर आलंय. यामुळे शारीरिक कष्ट कमी झालेत. तसंच आपल्या आहारात सुद्धा बदल झाले आहेत. आपल्याला दीर्घकाळ कार्यरत राहायचं असेल तर योग

0: योगमार्ग तर सर्वात उत्तम. याशिवाय कुणी जिम लावतं, कुणी एखाद्या खेळाचं प्रशिक्षण घेतं, त्याचा सराव करत असतं. एकूण काय तर आपला आहार आणि विहार याचा विचार व्हायला हवा. यापैकी विहार हा मुद्दा लक्षात घेऊन कौटुंबिक स्वास्थ्याचा विचार आज आपण करणार आहोत. त्यासाठी आपण आमंत्रित केले योग शिक्षिका योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित यांना. गेली 10 वर्ष त्या योग मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी स्वतः योगशास्त्राचं 4 वर्षांचं औपचारिक शिक्षण पूर्ण केले आणि सगळ्या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करतात, अगदी 9 वर्षापासून ते 70-72 वर्षापर्यंत. 2015 पासून ऑनलाईन तसंच प्रत्यक्ष योग वर्ग आणि योग थेरपिस्ट म्हणून सुद्धा त्यांना अनुभव आहे. योग विद्या निकेतन तर्फे आयोजित योग प्रशिक्षकांच्या वर्गामध्ये त्यांनी योग शिक्षण विषयक जो डिप्लोमा केला त्यात शुद्धिक्रिया विषयात उत्कृष्ट कामगिरी, डिप्लोमामध्ये 2nd क्रमांकाने त्या उत्तीर्ण झाल्या आणि योगशास्त्रामध्ये सर्वाधिक गुण तसंच शरीर रचना आणि शरीर क्रियाशास्त्रामध्ये सुद्धा सर्वाधिक गुण त्यांना मिळालेले आहेत. वेगवेगळ्या संस्थांमध्ये कार्यशाळा आणि कार्यसत्र ही योग विषयक घेत असतात, त्याबद्दलचं मार्गदर्शन करत असतात. वर्षाते नमस्कार.
1: नमस्कार.
0: वर्षाते, कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांच्या आरोग्य रक्षणासाठी योग कसा उपयुक्त आहे?
1: कुटुंबाच्या सगळ्यांचं स्वास्थ्य आरोग्य रक्षण हा जो मुद्दा आहे आपला, त्याच्यासाठी की आहार विहार आचार आणि विचार हे 4 मुद्दे येतात जेव्हा आपण कुटुंबाच्या स्वास्थ्याचा विचार करतो. पण आता योगशास्त्रामध्ये या 4 मुद्द्यांवर काय दिलंय ते आपण पाहू. त्याच्यात सुद्धा तुम्ही म्हणता तसं विहार या मुद्द्यावर काय आहे हा मुद्दा लक्षात घेऊन योगशास्त्रात काय काय सांगितलंय पण त्याचा विचार करू. तर विहार हा शब्द सर्वात पहिल्यांदा आप मनात काय येतं, तर जैन मुनी आणि बुद्ध धर्माचे गुरु हे जेव्हा विहार म्हणजे जेव्हा एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जातात, स्थलांतर करतात, तेव्हा तिथे विहार हा शब्द वापरला जातो.
0: बरोबर.
1: तर हे स्थलांतर का करतात की एका जागी राहून त्यांच्या साधनेमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, कारण त्या जागेत त्यांचं मन गुंतू शकतं. मन गुंतलं की क्लेश आले, क्लेश आले की साधनेत अडथळे आले,
0: म्हणून आसक्ती सोडायची.
1: तर ह्यासाठी ही जी धर्मगुरु आहेत हे स्थलांतर करीत असतात, तर याला आपण विहार म्हणतो ऍक्च्युली. आता आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये हा विहार म्हणजे काय आहे, तर इथे फिरणं होऊ शकतं, दिनचर्या होऊ शकते. आणि अजून एक खूप महत्वाचा मुद्दा जो कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी शिकण्यासारखा या धर्मगुरूंच्या कडून, की कुटुंबाचा चेहरा मोहरा हा जसा काळ पुढे जाईल तसा बदलत जातो. आपलं वय वाढतं, रंगरूप बदलतं, तसं कुटुंबाचा पण चेहरा बदलत असतो.
0: बरं.
1: मग तेव्हा आपल्या ड्युटीज बदलत असतात, आपली कर्तव्य बदलत असतात, आपल्या कुटुंबियांबरोबरचे जे संबंध आहेत त्याच्यातही फरक पडत असतो. आणि आपण ज्या घरामध्ये खूप साऱ्या वस्तू हौसे मोजेने घेऊन ठेवलेल्या असतात त्याच्यामध्ये आपलं मन अडकलेलं असतं, तर अशा वेळेला हे जे बदल घडत असतात ह्या बदलांना अतिशय आनंदाने स्वीकारणं आणि हे जे वस्तू आपण जमा करून ठेवल्यात त्याच्यामध्ये न अडकता आपला उपभोग घेऊन झाल्यावर इतरांनीही त्याचा उपभोग घ्यावा म्हणून त्या वस्तू सोडता आल्या पाहिजेत. हे आपण या धर्मगुरूंकडनं शिकण्यासारखं आहे की जे एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी जाताना काहीही न घेता पुढे जातात. तर ही जर वृत्ती आपल्यामध्ये आली तर हा पुढे यमनियम आपण डिस्कस करणार आहोत त्याच्यात हा मुद्दा येणारच आहे. पण हे आपण जर प्रत्येक कुटुंबातला सदस्य शिकला तर आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती समाधान राहील आणि तेच आरोग्याची मुख्य गुरु किल्ली असं मला वाटतं.
0: अरे वा, हा किती विशाल दृष्टिकोन आहे भारतीय संस्कृतीने दिलेला असं म्हणायला हवं, नाही का? मुळात योग ही जगाला भारताने दिलेली देणगी आहे आणि त्याच्यामध्ये इतक्या सूक्ष्म गोष्टींचा विचार केलेला दिसतो आपल्याला.
1: यामध्ये अजून काही गोष्टी अशा आपल्याला सांगता येतील विहार या मुद्द्या अंतर्गत, की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये शतपावलीचा उल्लेख केलाय. की ज्ञानेश्वरांनी सांगितलंय की तुम्ही जेवण झाल्यावर 100 पावलं संथ गतीने चाला म्हणजे तुमचं पचन चांगलं होईल. पचन चांगलं असेल तर आरोग्याच्या बऱ्याचशा तक्रारी तशाच दूर होतात. तर ही एक साधी गोष्ट आहे जी आपण आपल्या कौटुंबिक जीवनात सामावून घेतली तर सगळ्यांचं पचन चांगलं होऊ शकतं घरामध्ये
0: आणि
1: सहज करण्यासारखं आहे. आता कोरोना नंतर आपण बरेच जण वर्क फ्रॉम होम, बरीच मुलं करतायत, मोठी माणसंही करतायत,
0: बरेच
1: वेळा बैठी जीवनशैली आहे आणि बरेच वेळा असं दिसतं की बाजूला डबा ठेवलाय, चमच्याने खातो, इकडे काम चालू आहे, वर्क फ्रॉम होम असल्यामुळे. तर मग अशा वेळेला आपल्याला ही गोष्ट कटाक्षाने केली पाहिजे की अर्धा तास जो आपल्याला ऑफिसमध्ये जेवणासाठी दिलेला आहे त्यातला 15 मिनिटं

0: जेवण आणि 15 मिनिटं फेरफटका मारून या. तशी जागा नसेल तर जिन्यामध्ये चढ उतार करा सावकाश. याच्यामध्ये तुमच्या जे चलन वलन होईल त्याच्यामुळे तुमचं पचन चांगलं होईल. म्हणजे दिवसा काम करताना सुद्धा हे आपण सामावून घेऊ शकतो. ही एक छोटीशी गोष्ट.
1: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे. करुणा म्हणजे आपल्यापेक्षा जे दुःखात आहेत, जास्त कष्ट करणारे लोक आहेत आपल्या आजूबाजूला, त्यांच्याबद्दल आपल्याला करुणा वाटली पाहिजे. ती भावना आपण जोपासली पाहिजे. त्यानंतर मैत्री करुणा मुदितोपेक्षाणा. मुदिता म्हणजे काय, तर आपल्यापेक्षा जेव्हा सक्सेसफुल लोक आपल्या बरोबर असतात तेव्हा त्यांच्याकडनं शिकण्याची आपली भावना असली पाहिजे. पुढे येतं उपेक्षा, म्हणजे अतिशय मनाला त्रास देणारा प्रसंग समजा आपण पाहिला तर एक तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जाणं हा एक मार्ग असतो, किंवा तिथे तो जो काही प्रसंग आहे तिथनं मार्ग काढणे हे आपण करू शकतो. तर हा मार्ग जेव्हा आपण काढतो तेव्हा भावना त्याच्यात गुंतवायच्या नाहीत. मार्ग काढून पुढे जायचं, भावनेने गुंतायचं नाही. तर हे महर्षी पतंजलीने आपल्याला सांगितलंय समाजात वावरताना.
2: हे खूप छान सांगितलं, म्हणजे आपल्या दिनचर्येमध्ये छोटासा बदल केला तरी त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.
0: त्यानंतर दिनचर्या म्हटलं की आजकाल असं दिसतं की सकाळी बरेच आपल्या घरात पण असा एखाद दुसरा मेंबर असतो जो 9 ऑफिस असेल तर 8 उठणार, घाईघाईनी तयार होणार आणि 9 ऑफिसमध्ये पोहोचणार सुद्धा, वेळेवर पोहोचेल. पण 8 ते 9 मध्ये सगळे सकाळचे सोपस्कार पूर्ण करून सकाळचा ब्रेकफास्ट जो आपला खूप महत्वाचा असतो, कारण आपण 8-10 तासांनी खात असतो, तर तेव्हा आपण तरुण मुलं पण बघत असू की कॉफीचे मग घेऊन गाडीत बसतात, मुली हातामध्ये सँडविच घेऊन खात खात ट्रेन पकडतात, ऍपल खात ट्रेन पकडतात. तर आपण हे सगळं बघतो तेव्हा लक्षात येतं की ही मुलं सकाळची सुरुवातच किती ताणात करतायत आणि हा सुद्धा अनावश्यक ताण. म्हणजे इथेच थोडस घरातल्या मोठ्यांनी लक्ष देऊन की जी काही वेळ आहे थोडा अर्धा तास अजून आधी उठलं तर हेच सगळं सकाळचं आवरणं खाणं हे जर वेळेवर झालं तर सकाळची सुरुवात चांगली होईल आणि हा जो अनावश्यक ताण आहे हा आपल्याला टाळता येईल. कारण ताणामुळे सुद्धा अनेक आरोग्याच्या तक्रारी सध्या आपल्याला दिसत आहेत.
2: खरे. आणि हे आपलं निसर्ग चक्राच्या विरुद्ध वर्तन होत आहे की रात्रीची जागरण खूप जास्त आणि त्यामुळे सकाळी उठायला उशीर हा जीवनाचा भाग झालेला आहे, विशेषतः नव्या पिढीचा असं म्हणता येईल. त्यात हा बदल करता
0: येऊ शकतो. अजून एक तुम्हाला 2 छान उदाहरणं सांगते. एक अनुभवी योग शिक्षक आहेत, त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी हे लिहिलेलं आहे की त्यांच्या योग वर्गामध्ये एक व्यावसायिक गृहस्थ, ज्यांचा व्यवसाय आहे असे गृहस्थ, नियमितपणे आसन आणि प्राणायामाच्या प्रॅक्टिसला यायचे. 3-4 महिने ते आले आणि नियमित यायचे. 3-4 महिन्यांनी त्यांनी योग शिक्षकांना सांगितलं की मला छान वाटतं आसनं प्राणायाम करून, पण माझी बद्धकोष्ठतेची जी समस्या आहे ती काही दूर होत नाहीये.
2: बरं.
0: मग मार्गदर्शक त्यांना बसवतात आणि त्यांच्याशी बोलतात, पूर्ण त्यांची दिनचर्या जाणून घेतात, त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेतात आणि नंतर त्यांना एक सल्ला देतात की तुम्ही रोज 1/2 तास आपल्या कुटुंबियांसमवेत पत्ते खेळा.
2: अच्छा.
0: 1/2 तास वेळ काढा तुमच्या सगळ्या बिझी दिनक्रमातून आणि 1/2 तास तुम्ही पत्ते खेळा. आता कसं असतं, योग वर्गात येणाऱ्या साधारण मंडळींचा आपल्या शिक्षकावर विश्वास असतो तेव्हाच ते एवढे येऊ शकतात. त्यामुळे त्यांनी ऐकलं आणि ते त्यांनी ते केलं की ते 1/2 तास आपले कधी पत्नी बरोबर कधी घरातल्या मुलांबरोबर ते पत्ते खेळायला लागले आणि 2 महिन्यांनी त्यांनी मार्गदर्शकांना सांगितलं की माझी बद्धकोष्ठतेची समस्या संपली, आता मला नाहीये त्रास.
2: काय संबंध या गोष्टींचा?
0: तर आसन आणि प्राणायाम करून उपयोग झाला नाही, पण ह्यानी का उपयोग झाला, कारण की त्यांना पत्ते खेळायची आवड आहे हे मार्गदर्शकांना कळलं.
2: बर.
0: तर आपल्या दिनचर्येमध्ये आपला असा 1/2 तासाचा तरी वेळ असावा, काही मिनिटांचा, की जो फक्त स्वतःसाठी असेल.
2: अरे वा.
0: की ज्याची आपल्याला आवड आहे ते जेव्हा आपण करतो तेव्हा आपण बाकीच्या सगळ्या समस्या विसरून जातो आणि मग आपल्या मनावरचा ताण निघून जातो. आता योगशास्त्रामध्ये काय सांगितलंय की शरीरातल्या व्याधी
1: या सर्वप्रथम तुमच्या मनातल्या ज्या चिंता असतात, समस्या असतात, जे नकारात्मक विचार असतात, तेच शरीरावर प्रतिबिंबित होतं आणि मग आजार होतात. तर मग आता तिथेच पहिल्यांदा आपल्याला दुरुस्ती करायची. मग त्या माणसाला तशी सवय लागली की आपण आपल्यासाठी अर्धा तास काढायचा आणि एवढ्या छोट्या बदलांनी त्याचा मोठा प्रॉब्लेम जो तो त्याला त्रास होत होता तो सुटला,
2: दूर होऊ शकला.
1: आणि बद्धकोष्ठता ह्या एका गोष्टीमुळे किती आजार होतात ते

0: साधारण आता आपल्याला माहितीये.
1: बरोबर.
0: तर हे असं उदाहरण आहे की ज्याच्यावरनं लक्षात येतं की आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा आपल्याला अनेक लेबल लागलेली असतात. कोणी शिक्षक आहे, कोणी डॉक्टर आहे, वकील आहेत. तर ह्या लेबलांबरोबर आपल्याला अहंकार असतो. जसे आपण घरी येतो तसे आपण ही लेबल काढून ठेवली पाहिजेत. म्हणजे त्याच्याबरोबर आपला अहंकार आपोआप कमी होतो. आणि एक वेळ असा पाहिजे की जिथे लहान मुलांबरोबर

0: असा पाहिजे की जिथे लहान मुलांबरोबर घरातल्या व्यक्तींबरोबर आपण एक फक्त कुटुंबातला सदस्य बनून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायचा. तुमचा काय छंद आहे तो जोपासा, कुटुंबियांबरोबर कुठल्याही प्रकारचा छोटासा खेळ खेळा, जेणेकरून तुमचं मन फक्त तुमचंच नाही घरातलं सगळंच वातावरण निवळेल आणि एक छान हलका वेळ जाईल तुमचा, आनंदी वेळ जाईल आणि सगळ्यांचा ताण कमी होईल.
1: म्हणजे असं म्हणतात तसं की ऑफिसमधला कोट आहे तर ऑफिसमध्ये तिथे उतरवून मग गेटच्या बाहेर पडा.
0: अगदी बरोबर.
1: तुम्ही कुटुंबात आल्यानंतर घरात आल्यानंतर तुम्ही त्या घरातले एक आहात, तर हे जमलं पाहिजे,
0: हे जमलं पाहिजे. किंवा ह्या गोष्टीचा प्रयत्न केला पाहिजे की प्रत्येक जण घरातलं हे करेल. त्यानंतर अजून एक छान उपाय असा आहे की योग वर्गामध्ये जर तुम्ही जात असाल किंवा गेला असाल किंवा माहिती असेल की सुरुवात ही ओंकारानी आणि प्रार्थनेनी होते, तर ही जी प्रार्थना आहे ही सामूहिक प्रार्थना असते जी सगळ्यांच्या कल्याणासाठी दिलेली असते. पण सामूहिक प्रार्थना केली जाते योगामध्ये, योगाच्या वर्गामध्ये. तर तशीच सामूहिक प्रार्थना समजा आपण घरी केली, जेव्हा संध्याकाळी सगळे सदस्य घरी येतात तेव्हा एक वेळ ठरवून त्या वेळेमध्ये सगळ्यांनी बसून डोळे मिटून ओंकाराचा उच्चार आणि प्रार्थना केली तर त्याची एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरातल्या वातावरणात निर्माण होते आणि त्याचाही आपल्या शरीर आणि मनावर खूप चांगला परिणाम होतो.
1: म्हणजे सगळं कुटुंब टीव्हीच्या समोर जसं एकत्रितरित्या बसत
0: हो,
1: तर त्याऐवजी बाकीच्या आपल्या दिनक्रमात सुद्धा आपण एकमेकांना साथ देणं हे खूप गरजेचं आहे. जसं की जेवायला सुद्धा एकत्र सगळे बसले तर दोन घास अधिक जाऊ शकतात आणि टीव्ही बंद असेल त्यावेळेला तर तुम्ही पूर्णपणे जेवणामध्ये त्याचा आनंद घेऊन जेवू शकतात. अष्टांग योगामध्ये आसन, प्राणायाम याच्या बरोबरच यम नियम सांगितलेले आहेत, तर हा भाग जरा स्पष्ट करून सांगाल का मला?
0: असं आहे की महर्षी पतंजलींनी अष्टांग योग जो सांगितलाय तो आपल्या गृहस्थांसाठी जे कुटुंबात राहतात त्यांच्यासाठी सांगितलाय. आता आसन प्राणायाम हे आपण दिवसातील किती वेळ करू, जास्तीत जास्त एक किंवा दीड तास, आणि मग उरलेले 22 तास जर आपण कसेही वागत असू, आपल्या वागण्यामध्ये अनुशासन नसेल आणि परत बाहेरच्या जगात वेगवेगळे अनुभव येतात त्याच्यामुळे आपलं मन दूषित होत असतं, नकारात्मक गोष्टी मनात येत असतात, मग या एक तासाच्या आसन प्राणायामाचा आपल्याला उपयोग खूप कमी होतो. कारण उरलेले 22 तास वेगळ्याच विषयांचा भडीमार आपल्या मनावर होत असतो. म्हणून अशा वेळेला स्वतःला कसं वाचवायचं किंवा ह्या गोष्टींना सामोरं कसं जायचं, 22 तास जगाला सामोरं कसं जायचं, याच्यासाठी त्यांनी यमनियम दिलेत.
1: अच्छा.
0: तर यमनियमांचं पालन केलं की आपलं कौटुंबिक स्वास्थ्यही चांगलं राहणार, आपली प्रगती पण होणार, वैयक्तिक प्रगती पण होणार आणि ओव्हरऑल आपल्या घरातलं वातावरण सुख शांती समाधानात राहीलच, पण समाजातही ते वातावरण निर्माण होईल. म्हणून त्यांनी यमनियम दिलेले आहेत. तर हे यम काय आहेत, तर 5 यम सांगितलेत, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. हे 5 यमांचं पालन करून आपण समाजात कसं वागायचं ते शिकतो. आणि 5 नियम दिलेत, शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रेरणा. हे 5 नियम हे आपल्या समाजात राहून वैयक्तिक प्रगतीसाठी त्यांनी दिले. तर ह्याचं पालन केलं की सगळ्या समाजाचं कल्याण त्याबरोबर आपलं स्वतःचंही कल्याण.
1: मला वाटतं पहिला भाग अहिंसा ना, तर अहिंसा म्हणजे कशा प्रकारची?
0: तर अहिंसा हा पहिला यम आहे. तर त्याचं पालन कसं करायचं, तर अहिंसा 3 प्रकारची होऊ शकते, शारीरिक, मानसिक आणि वाचिक. आता आपण कुटुंबात राहणाऱ्या व्यक्ती एकमेकांशी शारीरिक हिंसा करण्याची शक्यता फार कमी, एकमेकांना मारणं वगैरे, पण मानसिक आणि वाचिक हिंसा आपल्याकडनं होऊ शकते.
1: म्हणजे एखादा अपशब्द बोलणं,
0: अपशब्द बोलणं,
1: कसं
0: वाचिक हिंसा म्हणजे रागवणं, पालक मुलांना रागवतात काही वेळेला, पटकन ओरडतात. तर कसं आहे की शारीरिक ज्या जखमा होतात त्या बऱ्या होतात, पण मानसिक हिंसा जी होते म्हणजे आपण काहीतरी कुणाला वाईट शब्द बोललो घरात की तो लक्षात राहतो, ते विसरणं फार कठीण आहे. त्याचबरोबर मानसिक हिंसा म्हणजे कसं की वाईट विचार मनात येणं, बरे आपण बोलणार नाही, घरातले काही सदस्य असतात आदराने आपण त्यांच्या म्हणजे आपण वाईट शब्द काढणार नाही, पण मनात काही वाईट विचार समजा आला तर कसं असतं. पतंजलींनी सांगितलंय की तुम्ही मनामध्ये काय विचार करता ते जास्त पॉवरफुल आहेत. तर ते जेव्हा त्या विचारांची स्पंदनं ही वातावरणात निर्माण झाली की मी भले तुमच्याशी आता खूप छान गोड बोलते, पण माझ्या मनात जर तुमच्याबद्दल वाईट विचार आहेत की ह्या म्हणजे जे काही वाईट विचार असतील तेच तसेच विचार मी अट्रॅक्ट करते.
1: बरं,
0: म्हणजे समोरची व्यक्ती पण तसेच वाईट विचार मनात आपल्यासाठी तिच्या मनात पण
1: द्यावं तसं घ्यावं,
0: द्यावं तसं घ्यावं. त्यामुळे आपल्याला शारीरिक, मानसिक आणि वाचिक सर्व प्रकारची हिंसा टाळायची आहे, जेणेकरून

0: पण जी काही प्रयत्न करतोय चांगलं आयुष्य काहीतरी आयुष्यात घडवायचं त्याच्यात कमीत कमी अडथळे निर्माण व्हावे अशा तऱ्हेने त्यांनी अहिंसेचं पालन करायला जायचं. दुसरा यम दिला त्यांनी सत्य. सत्य म्हणजे काय? एक संस्कृत म्हण आहे, त्याचा मराठीत अर्थ आहे की सत्य आणि प्रिय आहे ते लगेच बोला, पण सत्य आणि ऐकायला अप्रिय आहे ते बोलू नका. तिथे शक्यतो मौन पाळा, आणि दरवेळेला काही मौन पाळून आपण पुढे नाही जाऊ शकत, मग मार्ग शोधा, पण भावनिकरित्या गुंतायचं नाही त्याच्यात. अशा तऱ्हेने तुम्ही सत्याचं पालन करा. तर हे दोन यम झाले अहिंसा सत्य. तिसरं आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे नॉन स्टिलिंग, म्हणजे चोरी न करणे. आता ऍक्च्युअल फिजिकल चोरी घरात तर होऊ नाही शकत, पण कोणी काही चांगलं काम केलं तर त्याचं क्रेडिट त्याला लगेच द्यायचं, ह्याला अस्तेय म्हणतात.
1: ज्याचं श्रेय त्याला द्या,
0: त्याचं श्रेय त्याला, आणि ते ताबडतोब द्या. तेव्हा आपण तो मोठेपणा दाखवून घरातल्या सदस्यांनी ताबडतोब त्याला ते श्रेय दिलं पाहिजे.
1: व्यक्त होत नाही,
0: व्यक्त होत नाही काही वेळेला, मुद्दामून पालक व्यक्त होत नाहीत की नाही थांब त्याला अजून करू देत चांगलं काहीतरी. तर हे महर्षीने सांगितलंय की तुम्ही अस्तेयाचं पालन करा, त्याच्यामुळे एक पॉझिटिव्हिटी, एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपण बरेच वेळा पाहतो की ऑफिसेसमध्ये असं खूप होतं की एक जण काम करतो श्रेय दुसरा घेऊन जातो. तर हे जर नाही झालं तर जास्त चांगल्या प्रकारे काम होऊ शकतं ऑफिसमध्ये सुद्धा. साधी गोष्ट म्हणजे आता मी तुमच्याशी बोलतेय, मी काहीतरी विवेकानंदांच्या पुस्तकातलं काहीतरी वाचलंय योगाबद्दल, तर मी जेव्हा त्याचं उदाहरण तुम्हाला देईन सांगेन तेव्हा मी विवेकानंद असं म्हणतात असं म्हटलं पाहिजे.
1: बरोबर.
0: तर हे अशा तऱ्हेने आपण अस्तेयाचं पालन केलं पाहिजे. तर हा तिसरा यम झाला अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य. तर ब्रह्मचर्य म्हणजे काय? की कुठल्याही सुखोपभोगाचा अतिरेक करायचा नाही. आता आपल्याकडे पैसे आहेत, आपल्याकडे वेगवेगळी ऍप्स आहेत, तर आपण वाटेल तेव्हा वाटेल ते मागून खाऊ शकतो
1: म्हणजे.
0: पण मग
1: अगदी खरं, अलीकडे एक उदाहरण पाहिलं होतं की रात्रीच्या वेळेला विशेषतः 1:30-2 वाजता पोटॅटो चिप्स, बटाट्याचे वेफर्स वगैरे मागवले जातात, आणि याच्यामध्ये तरुण मुली दिसतात.
0: खरंय. तर ह्या सगळ्या अतिरेकामुळे काय होणारे तब्येतीवर फार वाईट परिणाम ह्याचे होतात, आणि ते झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करतो. तर हेच महर्षींनी सांगितले की कुठल्याही सुखोपभोगाचा अतिरेक करू नका. तुम्हाला काही गोष्टी आवडतात तर त्या त्या वेळेला खा.
1: बरोबर.
0: योग आपल्याला अनुशासन शिकवतो, म्हणजे एक वेळा ठरवा जेवणाच्या खाण्याच्या, आणि तेव्हा तुम्हाला काय हवंय ते कधीतरी मागवून खाल्लं तर ठीक आहे.
1: बरोबर.
0: पण जो हा सध्या अतिरेक दिसतोय तो आपल्याला टाळायला,
1: त्याची सवय नाही होता,
0: सवय होता कमा नये. त्याचबरोबर ब्रह्मचर्याचा असाही अर्थ होतो की कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यामध्ये ब्रह्माचा अंश आहे. ह्याची जाणीव जर आपण ठेवली तर आपण त्या माणसाला जास्त चांगल्या रीतीने समजून घ्यायचा प्रयत्न करू, आणि मग घरामधलं वातावरण जास्त चांगलं राहील.
1: म्हणजे प्रत्येकामध्ये
0: ईश्वराचा अंश आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे वागताना बोलताना. तर हा एक ब्रह्मचर्याचा अर्थ आपण कुटुंबाशी संबंधित घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतरचा यम आहे ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. अपरिग्रह हा खूप महत्वाचा विषय आहे. जसं की आपल्याकडे खूप साड्या असतात कपाटात, जेवढ्या रिक्वायर्ड आहेत त्याच्यापेक्षा थोड्या जास्तच असतात, पण तरी सुद्धा आपण काही सण आला, काही एक्झिबिशन्स आली की आपण अजून दोन घेऊन येतो आणि घरात साठवून ठेवतो. तर ह्याच्यामुळे आपल्या घरात खूप संग्रह झालेला असतो. तो संग्रह झाला की तिथे आपलं मन अडकतं, मग आपण आपला स्वतःचा व्यक्तिविकास बाजूला राहतो आणि घरातल्या या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकून पडतो. महर्षी सांगतात की हे करू नका. अपरिग्रह म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढं जवळ ठेवा, तरच तुमचं लक्ष पुढे कुठल्या तरी दुसऱ्या चांगल्या गोष्टीमध्ये लागेल. तर असे त्यांनी 5 यम आपल्याला सांगितलेत.
1: म्हणजे आजकाल मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल म्हणतात, तिथपर्यंत पोहोचणं तर कठीण आहे, पण निदान आपल्या गरजा काही प्रमाणात आपण कमी करू शकतो तरी उपयोग होऊ शकतो. खरंच आहे. हा, हे झाले यम,
0: हे 5 यम झाले. अशा तऱ्हेने जर आपण हे यम पालन केलं, ऍटलीस्ट जाणीव ठेवली की हे असं असं आपल्याला वागायला हवं, तरी सुद्धा आपल्या वागण्यात बराच फरक पडेल, घरातल्या सगळ्यांच्या वागण्यात फरक पडेल आणि घरातलं वातावरण चांगलं राहील. आता याच्याच बरोबर आपला स्वतःचा व्यक्तिशः विकास होण्यासाठी पण महर्षींनी काही गोष्टी सांगितल्या, त्याला नियम म्हणतात. असे 5 नियम दिलेत. त्यात पहिला नियम आहे शौच. शौच म्हणजे स्वच्छता. शारीरिक स्वच्छता तर आपण करतोच, आंघोळ करतो, साबण लावतो. आंतरिक स्वच्छतेसाठी काही क्रिया दिलेल्या आहेत, त्या क्रिया केल्यामुळे आपलं शरीर आतूनही आपण स्वच्छ करू शकतो. त्या क्रिया योगामध्ये शिकवलेल्या आहेत
1: आणि त्या मार्गदर्शकांकडून
0: आपण शिकू शकतो. इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन शिकू शकतो, योगाच्या इन्स्टिट्यूट मध्ये. तर त्याच्यामुळे शरीराची

0: आंतरिक स्वच्छता होईल. हे झालं शरीराच्या स्वच्छतेबद्दल. मनाच्या स्वच्छतेबद्दल त्याच्यासाठी जागरूक राहणं जास्त गरजेचं आहे, कारण आपण काय बघतो काय ऐकतो दिवसभर त्याचा आपल्या मनावर परिणाम होत असतो. त्यामुळे ते पण त्या बाबतीत पण सजग राहायला पाहिजे की आपण आपली मुलं काय ऐकतायत काय बघतायत आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होतोय, तर हे शौचामध्ये येतं. दुसरं झालं संतोष. संतोष म्हणजे कसं की आपण सगळेच जण काहीतरी आपल्याला मिळवायचं असतं, त्यासाठी कष्ट करत असतो, प्रयत्न करत असतो. ते केल्यानंतर जेव्हा आपल्याला फळ मिळतं, तर ते फळ जे काही असतं त्याचा आनंदाने स्वीकार करता आला पाहिजे. हे आपल्याला शिकायला प्रयत्नपूर्वक शिकावं लागतं संतोष.
1: बरोबर. म्हणजे कधी अपेक्षे इतकं यश मिळेल, कधी त्यापेक्षा कमी मिळेल, बरोबर, त्याचा सुद्धा स्वीकार करता
0: स्वीकार करता यार. तर तो स्वीकार केल्यानंतरच आपला अडथळा दूर होईल. मनामध्ये जे द्वंद्व सुरू होतं की अरे असं का झालं, त्यातनं बाहेर पडण्यासाठी संतोषाचं पालन करणं जरुरी, तरच आपण पुढे अजून प्रयत्न करू शकतो. तर हे झालं शौच संतोष. त्याच्या पुढे तप. तप हा नियम दिलाय महर्षींनी. तप म्हणजे काय की खूप थंडी आणि खूप उष्णता दोन्ही आपल्याला सहन करता आलं पाहिजे. तर सध्या आपण मुंबईत पाहतोय किती उष्णता आहे, तर ह्या अशा भयंकर उष्णतेमध्ये सुद्धा आपली सगळी कार्य कर्तव्य आपण शांतपणे करू शकतो का, तर इथे हे तपाचं पालन करायला आपल्याला सांगितलंय. त्याबरोबर अति सुख आणि अति दुःख ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा आपल्याला पेलता आल्या पाहिजेत, तेव्हाच आपला भावनिक समतोल ढळणार नाही. तोही कुटुंब स्वास्थ्यासाठी खूप गरजेचा असतो. हे तप झालं. त्याचबरोबर असं म्हणतात ना की रिकामं डोकं म्हणजे सैतानाचं घर. तर ते न होण्यासाठी आपल्याला हे मनुष्य जीवन जे मिळालंय त्याच्यामध्ये आपण काही ध्येय निश्चित केली पाहिजेत आणि त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ते साध्य होईपर्यंत, यालाही आपण तप म्हणतो. तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात एक ध्येय निश्चित केलं पाहिजे आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. हे त्यांनी तपामध्ये सांगितलंय. तर शौच संतोष तप, त्यानंतर येतं स्वाध्याय. हे पण कौटुंबिक स्वास्थ्यासाठी फार गरजेचं. कसं, दिवसभर तुम्ही काम करून आलात, जेवण झालं, आता तुम्ही झोपायला गेलात, तर तिथे गादीवर बसून डोळे मिटून तुम्ही सगळ्या घडामोडी आठवाल. सकाळपासून
1: दिवसभर घडलं, ते
0: चांगल्या घटना घडल्या तेव्हा तुम्ही असं अनालिसिस करू शकता की याहून चांगलं होण्यासाठी मी काय करू शकलो असतो, आणि वाईट घटनांना सामोरं जाऊ तेव्हा इथे माझं काय चुकलं की काय केलं असतं तर ही घटना टाळता आली पाहिजे याचा आपण विचार करू शकतो. हा स्वाध्याय झाला. त्याचबरोबर एखादा चांगला ग्रंथ,
1: आत्मपरीक्षण
0: करणं, बरोबर. त्यानंतर एखादा चांगला ग्रंथ जसं भगवद्गीता घ्या, आपलं ज्ञानेश्वरी घ्या, भागवत घ्या, अशा ग्रंथांचं एक दोन पानं का होईना वाचन करा. त्याच्यामुळे तुमच्या मनावर सतत चांगले संस्कार होत राहतील, ज्याच्यामुळे आपल्याला वाईट काय चांगलं काय, बरेच वेळा आपण असं द्विधा मनस्थितीत असतो की हे करू की हे करू नको, तर ह्याच्यामधनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला या स्वाध्यायाचा उपयोग होईल. त्याच्यानंतर ईश्वर प्रणिधान अजून एक नियम दिलाय, तो असा की आपण ईश्वराचं अस्तित्व मानून आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडतायत त्या ईश्वराच्या इच्छेने घडतायत असं जर आपण मनात भावना ठेवली तर दुःख येतं त्याचीही तीव्रता कमी होईल आणि सुख येतं तेव्हा आपला अहंकार वाढणार नाही. तर ह्याच्यासाठी आपल्याला ईश्वर प्रणिधान, मी जे काही करतोय ते ईश्वर चरणी अर्पण करण्याची आपल्याला सवय असली पाहिजे.
1: श्रीकृष्णार्पण असतो
0: बरोबर. कारण की काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे फार मोठे कठीण असे पेपर आपल्याला आयुष्याने दिले, तर ते जेव्हा आपण संतुलित ठेवू तेव्हा आपली प्रगती होईल हे आपल्याला योगशास्त्र सांगतं.
1: कौटुंबिक स्वास्थ्याचा विचार करताना यम नियम असं आधी वाटायचं की हे फार कठीण काहीतरी आहे, पण तुम्ही आता ते खूप सोप्या पद्धतीने आम्हाला सांगितलं की अगदी छोटे छोटे बदल हे निश्चितच घरातलं वातावरण बदलण्यासाठी आणि व्यक्तीचा विकास करण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरू शकतात. योगशास्त्रामध्ये अर्थातच सातत्य ह्याला खूप महत्त्व आहे आणि तुम्ही म्हणालात तसं शिस्तबद्ध जीवन जगणं. तर आजकाल तर एकूण सगळी दिनचर्या जी आहे ती खूप बिघडलेली आहे की बरेच जण परदेशातल्या काही वेळा त्यानुसार आपल्या वेळा आपल्याला ऍडजस्ट करायला लागतात नोकरी व्यवसायाच्या, विशेषतः तरुणांच्या बाबतीत. तर त्यांना सुद्धा सांभाळून घेणं ही घरातल्या इतरांची जबाबदारी असते, तर हे स्वास्थ्य अधिक राखणं सोयीचं होईल का.
0: खरंय, बरोबर आहे. आता हे जे बदल घडत आहेत म्हणजे कालानुरूप

0: बदल घडत आहेत. तर हे आपल्याला आनंदाने स्वीकार करून त्यांच्याप्रमाणे थोडीशी आपल्या आयुष्यात बदल घडवून त्यांनाही आपल्याला पुढे घेऊन जायचंय. पूर्ण रात्रभर काम करणारी माझी मुलगी आहे, ती सकाळी झोपणारच आहे, तिथे आपण काही करू शकत नाही. मग ती माझी मुलगी संध्याकाळी योग करू शकेल, धावणं चालणं करू शकेल तिच्या आरोग्यासाठी.
1: कुठच्याही पद्धतीचा व्यायाम,
0: कुठच्याही पद्धतीने,
1: म्हणजे आजकाल मुलं
0: जिममध्येही जाऊ शकतात. तर ते आता हा अपरिहार्य बदल आहे, ह्याच्यात आपण काही करू शकत नाही. तेव्हा घरातल्या कुटुंबियांना ते सगळं सामावून घेतलंच पाहिजे त्या सगळ्या गोष्टींना.
1: बरोबर. आणि अर्थातच त्या अशा दिनक्रमामुळे मानसिक आरोग्यावरती सुद्धा परिणाम होत असतो. ते सुद्धा सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घेणं फार गरजेचं ठरतं, नाही का?
0: इथे योगाचा खूप चांगला उपयोग होतो. तो म्हणजे मानसिक आरोग्य. तुम्ही जे म्हणालात की मुली खूप अवेळी काम करतात किंवा सगळेच जण, तर तेव्हा हार्मोन्स असंतुलन होतं आणि त्याच्यामुळे खूप शरीरामध्ये फेरफार होत असतात. तर इथे आपल्याला योगाची आसनं आणि प्राणायाम खूप मदत करतात.
1: बरं.
0: की तुमचं असं म्हटलंय की पहाटेच्या वेळेला तुम्ही आसनं प्राणायामाचा सराव करा, पण आता ते शक्य नाहीये. तर 4 तास पोट रिकामं ठेवून करा. तर संध्याकाळच्या वेळेला जरी अशा वेळेला जे अशा रुटीनमधनं जात आहेत, रात्री काम, पहाटेपर्यंत काम, त्यांनी जेवण झाल्यानंतर 4 तासांनी जर सराव केला तरी सुद्धा हार्मोन्सचं संतुलन राहील त्यांच्या शरीरात आणि आरोग्य चांगलं ठेवायला त्यांना मदत होईल. तर इथे योगाचा खूप मोठा भाग आहे.
1: आजकाल मधुमेह, ब्लड प्रेशर असे विकारही खूप वाढलेले दिसतात जे जीवनशैलीशी निगडीत आहेत. ताणतणावाचा भाग तर निश्चितच आहे त्यामागचं एक कारण, परंतु त्यावरचा उपाय म्हणून चालण्यावरती खूप भर दिला जातो. तर असं खूप मैलोन मैल चालत राहणं किंवा धावणं पळणं हे आणि योग मार्ग याची सांगड काही घालता येऊ शकते का?
0: चालणं धावणं याचे योगाचे वेगळे फायदे आहेत, जिमचे वेगळे फायदे आहेत. हे सगळं एकमेकाला पूरकच आहे. तुम्ही चालता धावता तेव्हा काय होतं, मेंदूचा एक भाग हायपोथॅलमस, तिथून एंडॉर्फिन्स नावाचे हार्मोन्स रिलीज होतात चालण्याने धावण्याने. आणि एंडॉर्फिन हे नॅचरल वेदनाशामक आहे, नैसर्गिक वेदनाशामक.
1: अच्छा.
0: त्यामुळे चालण्या धावण्याचा हा एक मोठा फायदा आहे की आपल्याला आनंदी वाटायला लागतं ते केल्यानंतर. तर फक्त एवढंच नाही, हृदय, फुफ्फुस आणि रक्तवाहिन्या यांचं कार्यक्षमता सुधारण्यासाठी चालणं धावणं खूप चांगलंच, ते तर करायलाच हवं. त्याबरोबर जिममध्ये जाणाऱ्या मंडळींचं स्नायूंची मजबूती, हाडांची बळकटी हे फायदे आहेत. आणि तुम्ही योग जेव्हा करता तेव्हा तुम्हाला स्थिरता, आत्मविश्वास, अनुशासन, शिथिलता ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ होतो. त्यामुळे हे सगळं एकमेकाला पूरक आहे, कुठेही काही ओव्हरलॅप होत नाहीये.
1: बरं.
0: फक्त असं आहे की तुम्ही चालत असाल तर तुम्ही सकाळी चाला आणि योगाचा सराव संध्याकाळी करा. तुम्हाला फक्त सकाळीच वेळ आहे तर तुम्ही सकाळी धावून आल्यानंतर 30 मिनिटं थांबा, अर्धा तास कमीत कमी, आणि मग योगासनं करायला लागा. अशा तऱ्हेने तुम्ही सगळे प्रकार करू शकता.
1: शेड्यूल बसवावं लागेल. आपल्या अवतीभोवती खरं तर खूप प्रदूषण आहे किंवा इतरही वेगवेगळे आजार ऐकायला येत आहेत. त्या आजारांवर उपचार उपायही आहेत आणि त्यामुळे एकूणच माणसाचं आयुर्मान हे खूप वाढलेलं आहे. तर हे आजार येऊ नयेत आणि आपला फिटनेस दीर्घकाळ चांगला राहावा याच्यासाठी कोणत्या वयात आणि कसे प्रयत्न सुरू करायला हवेत? कारण आता साधारण 90 पर्यंत आयुष्य हे सर्रास झालेलं आहे.
0: जसं आपण आता म्हणालो की आयुर्मान वाढलंय, तर मग ह्याचा आयुर्मान वाढलाय म्हणजे आपल्याला सर्वात पहिल्यांदा घरातली वरिष्ठ मंडळी डोळ्यासमोर येतात आणि एक साधारण समज असतो की एका ठराविक वयानंतर व्यायाम नको, आता सांभाळून राहायला पाहिजे, आता मी पडलो तर काय होईल, माझं हाड मोडेल, हातपाय दुखायला लागतील, अशी भीती वाटत असते. अशांसाठी योगशास्त्रामध्ये सूक्ष्म व्यायाम दिलेले आहेत. तर हे सूक्ष्म व्यायाम जेव्हा नियमितपणे सराव करतील वरिष्ठ मंडळी घरातली, तेव्हा त्यांचे सांध्यांचं आरोग्य चांगलं टिकवणं अगदी सहज शक्य आहे. तर सांध्यांचं आरोग्य नीट राहिलं की तुमचे हातपाय दुखत नाहीत, स्नायूंवर ताण येत नाही आणि त्यामुळे आपलं चालणं फिरणं
1: हिंट फिरतं राहू शकतं
0: माणूस, आणि त्यामुळे तो माणूस आनंदी राहू शकतो. नाही तर मुख्य कारण हेच होतं की माझे गुडघे दुखत आहेत, मी आता कुठे जात नाही, मग एका जागी बसणं सुरू होतं आणि त्याच्यामध्ये जीवनातला आनंद हळूहळू कमी व्हायला लागतो. साठीच्या अलीकडचे लोक असे जे मध्यमवयीन असतात त्यांनी जरूर सूक्ष्म व्यायाम शिकून घ्यावेत. सूक्ष्म व्यायाम, सूर्य नमस्कार, काही आसनं, काही प्राणायाम, असा सगळा सराव करावा. साठीपर्यंत अगदी सगळ्या योगमार्गामध्ये तुम्हाला जे काही शिकवलंय, जेवढी काही तुम्ही

0: मंत्र शिकलात सगळ्यांचा सराव तुम्ही करू शकता. आणि लहान मुलं आहेत त्यांनी सूर्यनमस्कार करावे, ज्यामुळे त्यांची एनर्जी वापरली जाईल आणि मग अभ्यासात लक्ष लागेल.
1: घरामधल्या वेगवेगळ्या वयोगटातल्या मंडळींसाठी, म्हणजे लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठीच्या ह्या खूप महत्वाच्या टिप्स आता तुम्ही आम्हाला दिल्या.
0: तर याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी सांगू इच्छिते की माझ्या क्लासमध्ये एक मुलगा येत होता, इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला होता. तो आसनं प्राणायाम छान करायचा. मी त्याला 2-3 दिवस ऑब्झर्व केलं आणि मग त्याला विचारलं की तू क्लासमध्ये आलायस, त्याच्या मागे तुझी काही विशेष अपेक्षा आहे का, की का तू योग शिकायला आलायस. तर तो म्हणाला माझा अभ्यासात लक्ष लागत नाही.
1: बरं,
0: मी 15-20 मिनिटं अभ्यास करू शकतो, नंतर माझं लक्ष विचलित होतं. हा माझा नेहमीचा प्रॉब्लेम आहे. तर मला डॉक्टर म्हणाले की तू योगासनाच्या क्लासला जा, कारण बाकी सगळं तो खूप छान करायचा, सूर्यनमस्कार छान घालायचा, त्याचं शरीर लवचिक होतं. मग आम्ही त्याला त्राटक करायला बसवलं. तर त्राटक ही एक क्रिया योगशास्त्रात दिलेली आहे की जिथे तुम्ही एका ज्योतीकडे जास्तीत जास्त वेळ लक्ष केंद्रित करून पाहता. ते टेक्निक आहे आणि ती पद्धती आम्ही त्याच्याकडनं करून घेऊ लागलो. अर्धा तास त्याला त्राटक करायला आम्ही बसवू लागलो आणि त्याला त्या त्राटकाचा इतका चांगला फायदा झाला की परीक्षेच्या दिवशी पण तो सकाळी आधी क्लासला आला होता. नाहीतर अगदी शाळेतली मुलं घ्या, कॉलेजमधली मुलं घ्या, परीक्षा असली की 10-15 दिवस ते येत नाहीत. आता परीक्षा आहे, आता परीक्षा झाल्यावर आम्ही येणार. पण हा मुलगा परीक्षेच्या दिवशी पण सकाळी त्राटक करून गेला,
1: कारण त्याला त्याचा चांगला
0: परिणाम, इतका चांगला फायदा त्याला झाला होता. की फक्त कॉन्सन्ट्रेशन नाही तर आत्मविश्वास पण वाढतो. तर अशाही काही अनेक पद्धती योगामध्ये दिल्यात जिथे आपला आत्मविश्वास वाढू शकतो त्या पद्धती केल्यामुळे, सराव केल्यामुळे.
1: वर्षा, ते तुम्ही स्वतः या योग मार्गाकडे कशा वळला?
0: ऍक्च्युली माझी बॅकग्राऊंड, मी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ इंजिनिअरिंग केलेलं आहे.
1: बरं,
0: तर मी डिझायनर होते, पीसीबी डिझायनिंग करायचे मी.
1: अच्छा.
0: तासन तास बसून कॉम्प्युटरवर डिझायनिंगचं काम करायचे, अनेक तास. म्हणजे त्यामुळे मला पाठदुखीचं दुखणं सुरू झालं आणि पाठ भयंकर दुखायचे. तर डॉक्टर तात्पुरतं पेनकिलर द्यायचे आणि मग सांगितलं की आता तू स्कूटर चालवू नकोस, पाठीला पट्टा लावून तू किचनच्या प्लॅटफॉर्मवरच्या तिथे थांब आणि स्वयंपाक कर वगैरे अशी लिमिटेशन्स यायला लागली. तेव्हा माझ्या परिचितांपैकी एकाने मला सांगितलं की तू योगासनाच्या वर्गाला जाऊन बघ. तर अशा रीतीने मी योगासनाला गेले आणि तिथे एका वर्षात माझी पाठदुखी पूर्ण बरी झाली. त्याच्या पुढे मी 10 वर्ष स्कूटरही चालवली आणि सर्व तऱ्हेचे आसनं मी करत होते. आणि जे पूर्वी प्रॉब्लेम बारीक बारीक जे माझ्या शरीरात होते, मला मायग्रेनचा त्रास व्हायचा कॉम्प्युटरवर सतत काम करून, तोही असाच म्हणजे माझ्या नकळत निघून गेला. तेव्हा मी ठरवलं की आता हे शास्त्र जास्त नीट शिकायचं आणि मग मी त्याच्या थिअरीकडे वळले आणि मग पूर्ण खोलात जाऊन तो विषय शिकायला घेतला. अजूनही शिकण्यासारखं खूप आहे.
1: हा विषय फार मोठा आहे, म्हणजे आज आपण त्यातल्या फक्त काही मुद्द्यांना स्पर्श करू शकलो इतकंच म्हणता येईल. पण अर्थातच तुम्ही स्वतः जे शारीरिक कष्ट, शारीरिक त्रास सहन केला, त्यातून तुम्ही या मार्गाकडे वळलात आणि इतरांचेही त्रास कमी व्हावे या प्रकारचे, यासाठी तुम्ही योगविषयक मार्गदर्शन करत असता. वर्षा दीक्षित, आपण इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
2: श्रोत्या, कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग, वर्षा दीक्षित यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी मधुलिका, दीप्ती आणि सुहिता यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक एक वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.

0: फैटी लिवर इन्फेक्शन, एसिडिटी जैसी पेट की समस्याएं इन दिनों बहुत कॉमन है.
1: वेरी इंपॉर्टेंट पिलर ऑफ एनी जीआई प्रॉब्लम इज एजुकेशन, न्यूट्रिशन, एक्सरसाइज एंड व्हेन डू यू गेट सेल्फ टेस्टेड एंड सी अ डॉक्टर. ये तीन चीज अगर हम कर पाए ना तो काफी हद तक हमारी बीमारियां कम हो जाएंगी.
0: पेट की बहुत सारी बीमारियों पर प्रकाश डाला है हेपेटोलॉजिस्ट और गैस्ट्रोएंट्रियोलॉजिस्ट डॉक्टर.
2: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. नीट यूजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामच्या वापरावर निर्बंध. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यामधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची SIT चौकशी सुरू. आणि FIH हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस फर्स्ट क्लास प्रदान करण्यात आला आहे. स्लोवाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या पुरस्काराबद्दल स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष, सरकार आणि तिथल्या जनतेचे आभार मानले आहेत. हा पुरस्कार 140 कोटी भारतीयांच्या प्रति असलेल्या आदराचं आणि भारत स्लोवाकिया यांच्यातल्या मैत्रीच्या बंधाचं प्रतीक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. स्लोवाकियाचा दौरा पूर्ण करून प्रधानमंत्री फ्रान्सच्या दिशेनं रवाना झाले आहेत. फ्रान्समध्ये ते G7 देशांच्या बैठकीत भाग घेणार आहेत. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न आणि औषध कायद्याच्या 7व्या नियमातून काढून टाकण्यात आलं असून त्यामुळे त्याची आता थेट विक्री करता येणार नाही असं मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनेत म्हटलं आहे. निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट यूजी 2026 फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे अनेक बनावट आणि लोकांची फसवणूक करणारे संदेश या ॲपवर झळकत आहेत. अशाच एका प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या सायबर विभागानंही काही जणांना अटक केली आहे. विविध टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून ते पेपर विकण्याचा दावा करत होते. गेल्या महिनाभरात त्यांनी विद्यार्थी आणि पालकांकडून सुमारे 1.5 कोटी रुपये गोळा केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. तसंच विविध तपास संस्थांना या अशा प्रकारच्या संदेशांची चौकशी करण्याची विनंतीही केली आहे. आगामी नीट यूजी परीक्षेचा पेपर फुटलेला नसून कुणीही या आमिषांना बळी पडू नये असं NTA यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी काल उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परीक्षेबाबत सुरक्षा आणि इतर तयारीचा त्यांनी आढावा घेतला. सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी आणि केंद्रीय विभागांनी सुरक्षाविषयक नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर करण्याची विनंतीही करण्यात आली. केंद्र सरकारनं डिझेलच्या आणि हवाई इंधनाच्या निर्यातीवरच्या विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. डिझेलवरचं हे शुल्क प्रतिलिटर 50 पैशांनी वाढून 14 रुपये प्रतिलिटर तर विमान इंधनावरचं शुल्क प्रतिलिटर 3 रुपयांनी वाढवून 12.5 रुपये प्रतिलिटर झाला आहे. देशांतर्गत वापराच्या पेट्रोल डिझेलच्या किमतीत मात्र सरकारनं काहीही बदल केलेला नाही. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास आज विशेष तपास पथकानं सुरू केला. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराच्या आवाराची पाहणी केली. राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार होत असल्याचे आरोप अनेक दिवसांपासून केले जात होते त्यामुळे

उत्तर प्रदेश सरकारनं विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या प्रकरणी 7 दिवसात प्राथमिक अहवाल आणि 15 दिवसात अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश पथकाला देण्यात आले आहेत. दरम्यान तपास पथकाला संपूर्ण सहकार्य केलं जाईल असं राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देण्याचा निर्णय विशेष न्यायालयानं आज दिला. निकाल तयार करण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवस लागतील असं विशेष न्यायालयाचे न्यायाधीश

0: करण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवस लागतील असं विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी सांगितलं. निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांच्या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. 3 जून 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची कळंबोलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राजकीय वैमनस्यामुळे पद्मसिंह पाटील यांनी निंबाळकर यांच्या हत्येची सुपारी दिली असा ठपका सीबीआयनं ठेवला होता. या प्रकरणात त्यांना 2009 अटक करण्यात आली होती. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात अलिबाग सत्र न्यायालयानं त्यांची जामिनीवर सुटका केली होती. पाटील यांच्यासह लातूर इथले व्यावसायिक सतीश मंदाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी अधिकारी मोहन शुक्ला हे या प्रकरणातले सह आरोपी आहेत. शिकागो येथील भारतीय दूतावासाच्या प्रांगणात आज स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या पुतळ्याचं अनावरण करताना भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा म्हणाले की स्वामी विवेकानंद यांच्या जागतिक बंधुत्वाचा आणि सेवेचा संदेश आजही मनामनात असून त्यांनी जगभरात वेद आणि योगाचा प्रसार केला. ओमानच्या किनारी भागात हल्ल्यात सापडलेल्या MT सेटबेल्लो जहाजातले 21 भारतीय खलाशी सुखरूप मायदेशी परतले आहेत. ओमानच्या किनारी भागात या जहाजावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. यात 3 खलाशांना आपले प्राण गमवावे लागले. हल्ला होताच ओमान सागरी सुरक्षा केंद्राला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर लगेच बचाव आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली. यातले 21 खलाशांना वाचवण्यात यश आलं. हे सर्व खलाशी आता भारतात परतले आहेत. भारतात परतण्यापूर्वी ओमानमधल्या भारतीय दूतावासानं या खलाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या धैर्याचं कौतुक केलं. अफगाणिस्तान सरकारनं महिलांवरील कारवाई मागे घ्यावी तसंच देशातल्या विविध उपद्रवी गटांचा बंदोबस्त करावा असा ठराव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मंजूर करण्यात आला आहे. अफगाणिस्तानमधल्या हेरत इथं वेशभूषेचे नियम मोडल्याप्रकरणी सरकारनं 30 महिलांना अटक केली. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रात हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. FIH हॉकी चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 गोलनं पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लाल रेमसियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला तर जपानसाठी हिरामित्सू आईने 1 गोल केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. पुरुष गटात भारताचा सामना आज जर्मनीबरोबर होणार आहे. स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारताला नेदरलँड्सकडून पराभव पत्करावा लागला. भारतीय महिला हॉकी संघाची मिडफिल्डर ज्योतीनं मंगळवारी FIH महिला स्पर्धेत जपानविरुद्ध आपला 100वा आंतरराष्ट्रीय सामना खेळून एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. हॉकी इंडियानं याप्रसंगी तिचं अभिनंदन करत तिच्या योगदानाची दखल घेतली. मूळची हरियाणाची रहिवासी असलेल्या ज्योतीनं 2019 मलेशियाविरुद्धच्या द्विपक्षीय कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ज्योतीनं अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2022 बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा ती एक भाग होती. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत केप वर्दे या लहानशा देशानं अतुलनीय खेळाचं प्रदर्शन करत स्पेनसारख्या बलाढ्य संघाविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवला. दोन्ही संघांना या सामन्यात एकही गोल करता आला नाही. केप वर्देचा 40 गोलकीपर वोझिम्पा यांना स्पेनला एकही गोल करण्याची संधी दिली नाही. इराण आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना देखील 2-2 असा बरोबरीत सुटला. बेल्जियम आणि इजिप्त यांच्यातला सामना सुद्धा 1-1 असा बरोबरीत सुटला. सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांच्यातला सामना सुद्धा 1-1 असा बरोबरीत सुटला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. NEET UG फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामच्या वापरावर निर्बंध. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यामधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची SIT चौकशी सुरू. आणि FIH हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: उनके खत आज भी इनके लिए यादगार विरासत की तरह है.

आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल सीबीआयचं विशेष न्यायालय शनिवारी जाहीर करणार. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यांमधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची एसआयटी चौकशी सुरू. आणि एफआयएच हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागात सुद्धा

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. अन्न आणि औषध कायद्याच्या 7व्या नियमातून काढून टाकण्यात आलं असून त्यामुळे त्याची थेट विक्री करता येणार नाही असं मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनेत म्हटलं आहे. निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर देण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राज्यभर राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा पिकं, नेपियर गवत, बांबू यांची लागवड करण्यासाठी तसंच चराऊ जमीन विकासाकरता 1 लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. बचत गटांना उपलब्ध करून दिलेल्या जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नात शासनाचा कोणताही वाटा नसेल. संपूर्ण उत्पन्न महिला बचत गटांनाच मिळणार आहे. महसूल विभागाच्या पडीत जमिनींचा उत्पादक वापर व्हावा आणि त्यावरचं अतिक्रमण रोखलं जावं यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं ग्रामीण पेयजल धोरण जाहीर केलं आहे. त्याअंतर्गत ग्रामीण भागातल्या पाणी टंचाईच्या प्रश्नावर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचं नियोजन आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हे धोरण जाहीर झालं. यात पाणी पुरवठ्याच्या विविध योजना एकत्र करून स्वच्छ, निर्जंतुक आणि दर्जेदार पाणी पुरवण्यात येणार आहे. विकसित भारत जी रामजी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात बदल करणारा अध्यादेश जारी करायलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ राज्य सरकारनं दिली आहे. याशिवाय ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या निर्मितीच्या धोरणाला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. 5 जुलैपर्यंत राज्यातल्या सर्व आदिवासी आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांना गणवेश दिले जातील असं आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी काल नाशिकमध्ये सांगितलं. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक आश्रमशाळेत परिचारिकेची नियुक्ती करण्यात आली आहे असं उईके म्हणाले. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देण्याचा निर्णय मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज दिला. निकाल तयार करण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवस लागतील असं न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी सांगितलं. निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांच्या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची नवी मुंबईत कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राजकीय वैमनस्यामुळे पद्मसिंह पाटील यांनी निंबाळकर यांच्या हत्येची सुपारी दिली असा ठपका सीबीआयनं ठेवला होता. या प्रकरणात त्यांना 2009ला अटक झाली होती. त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये अलिबाग सत्र न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली होती. पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांच्या गटाला मान्यता द्यायची की नाही हे ठरवण्याआधी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, बंडखोर खासदार आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालच्या खासदारांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. सभापतींच्या कार्यालयाकडून तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना काल बोलावणं आलं होतं. मात्र त्याचवेळी बॅनर्जी यांची ईडी चौकशी सुरू होती त्यामुळे त्यांना चौकशीला बॅनर्जी यांना बोलावल्याची माहिती सभापतींच्या कार्यालयाने तृणमूलचे खासदार कीर्ती आझाद यांना दिली तेव्हा बॅनर्जी ईडीच्या चौकशीला सामोरं जात असल्याने येऊ शकत नसल्याचं आझाद यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट यूजी 2026ची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे अनेक बनावट आणि लोकांची फसवणूक

करणारे संदेश या ऍपवर झळकत आहेत. अशाच एका प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या सायबर विभागानं काही जणांना अटक केली आहे. टेलिग्राम चॅनलच्या विविध माध्यमातून ते पेपर विकण्याचा दावा करत होते. गेल्या महिनाभरात त्यांनी विद्यार्थी आणि पालकांकडून सुमारे 1.5 कोटी रुपये गोळा केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे एनटीएनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. नागपुरात वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. तरुणांच्या प्रश्नावर काँग्रेस जनता पार्टी राज्यभर आंदोलन करणार असल्याचं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास आज विशेष तपास पथकानं सुरू केला. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराची आवाराची पाहणी केली. कोल्हापूर अन्न औषध प्रशासनानं गेल्या महिनाभरात जिल्ह्यात 17 ठिकाणी कारवाई करत 22 लाख रुपयांचे भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत पामतेल किंवा इतर वनस्पती तेल, स्टार्च, सोया प्रोटीन यांच्या मिश्रणातून तयार करण्यात आलेलं पनीरही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलं. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजे भोसले आणि उपाध्यक्षपदावर धनाजी यमकर आणि आनंद शिंदे यांची निवड करण्यात आली. मुख्य कार्यवाह पदावर अभिनेता सुशांत शेलार याची निवड झाली आहे. खजिनदारपदी सुनील महाजन यांची निवड झाली आहे, तर सहखजिनदारपदाची जबाबदारी शरद चव्हाण यांच्याकडे आली आहे. बीड शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बळीराजा ट्रॅक्टर गर्जना मोर्चा काढण्यात आला. कर्जमाफी नको, कर्जमुक्ती द्या अशी घोषणा यावेळी देण्यात आली. वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गासाठी डहाणू तालुक्यातल्या बावडा गावातून कालपासून जमिनीचा ताबा घेण्याला सुरुवात झाली. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात कारवाई सुरू झाली आहे. वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीनं कारवाईला तीव्र विरोध केला, त्यावेळी पोलिसांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. एफआयएच हॉकी चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताने जपानचा 2-1 पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लालरेम सियामीनं प्रत्येकी 1 गोल केला. पुरुष गटात भारताचा सामना आज जर्मनी बरोबर होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल सीबीआयचे विशेष न्यायालय शनिवारी जाहीर करणार. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यांमधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची एसआयटी चौकशी सुरू. आणि एफआयएच हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मंडळी आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आज आपण गप्पा मारणार आहोत इंटरनेट स्लँग, आपल्या पिढीची भाषा या विषयावर. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात आपण ज्या वेगाने जगतोय त्या वेगानेच आपली भाषा देखील बदलते. एकेकाळी संवादासाठी पत्र, नंतर दूरध्वनी आणि त्यानंतर मोबाईलचा वापर झाला. पण गेल्या 2

दशकांमध्ये इंटरनेटनं आपल्या संवादाच्या पद्धतीत अशी क्रांती घडवून आणली आहे की आजच्या तरुण पिढीची एक स्वतंत्र भाषा निर्माण झाली आहे. या भाषेला आपण इंटरनेट स्लँग किंवा डिजिटल स्लँग म्हणतो. ही केवळ काही शब्दांची यादी नाहीये, तर ती एका संपूर्ण पिढीची अभिव्यक्ती, विचार करण्याची पद्धत आणि जगाशी जोडून घेण्याचे माध्यम बनली आहे. म्हणजे आज जर एखाद्या तरुणानं

म्हणजे आज जर एखाद्या तरुणानं एल ओ एल, ओ एम जी, बी आर बी, बी टी डब्ल्यू, आय डी के, जी ओ ए टी, एफ ओ एम ओ, वाय ओ एल ओ असे शब्द वापरले तर त्यामागे केवळ संक्षिप्त रूप नसतं, तर त्या शब्दांमध्ये संपूर्ण भावना दडलेली असते. काय आहे ना, इंटरनेट स्लँग म्हणजे कमी शब्दांमध्ये जास्त अर्थ व्यक्त करण्याची कला. ही भाषा जलद, प्रभावी आणि डिजिटल जगाच्या गतीशी सुसंगत आहे.

मित्रांनो, इंटरनेट स्लँगचा जन्म हा इंटरनेटच्या सुरुवातीच्या काळात झाला, जेव्हा चॅट रूम्स, मेसेज बोर्ड आणि SMS यांचा वापर वाढू लागला, तेव्हा अक्षरांची मर्यादा आणि टायपिंगसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी लोकांनी शब्दांचं संक्षिप्त रूप वापरण्यास सुरुवात केली. म्हणजेच लाफिंग आउट लाऊडचं LOL, ओ माय गॉडचं OMG आणि बी राईट बॅकचं BRB अशा स्वरूपातील शब्द सर्वप्रथम लोकप्रिय झाले. त्यानंतर सोशल मीडिया, मीम संस्कृती आणि स्मार्टफोनच्या प्रसारामुळे या भाषेचा वेगाने विस्तार झाला. विशेष म्हणजे इंटरनेट स्लँग्स केवळ इंग्रजी शब्दांपुरता मर्यादित राहिली नाही. भारतातही तरुणांनी हिंदी, मराठी, तमिळ, बंगाली आणि इतर अनेक भाषांमध्ये डिजिटल स्लँग तयार केली. झकास, भारी, सॉलिड, वाईब, फील यासारखे शब्द आजच्या ऑनलाईन संवादाचा भाग बनलेत. अनेकदा इंग्रजी आणि स्थानिक भाषेचं मिश्रण करून तयार होणारी ही भाषा आपल्या सांस्कृतिक बदलांचंही प्रतिबिंब दाखवते. बऱ्याचदा इंटरनेट स्लँगकडे भाषेचा ऱ्हास म्हणून पाहिलं जातं. संक्षिप्त शब्दांमुळे व्याकरण मागे पडले की काय असं वाटू लागतं. परंतु भाषाशास्त्रज्ञ मात्र याबद्दल वेगळं मत मांडतात. त्यांच्या मते भाषा ही सतत बदलणारी आणि विकसित होणारी गोष्ट आहे. प्रत्येक पिढी ही आपल्या स्वतःची शब्द संपत्ती तयार करते. जसं पूर्वीच्या काळात विविध बोली भाषा विकसित झाल्या, तसंच आजच्या डिजिटल युगात इंटरनेट स्लँग विकसित होत आहेत. इंटरनेट स्लँगचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असतं की ते लोकांना एकमेकांशी जोडतं. एखादा तरुण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी काही विशिष्ट स्लँगचा अर्थ त्याला लगेच समजू शकतो. त्यामुळे जागतिक पातळीवर संवाद हा अधिक सुलभ होतो. ही भाषा डिजिटल समुदायाची ओळख बनते आणि लोकांना एका मोठ्या नेटवर्कचा भाग असल्याची जाणीव करून देते. मात्र याचा अर्थ असा नाहीये की पारंपरिक भाषेचं महत्व कमी झालंय. इंटरनेट स्लँग आणि औपचारिक भाषा या दोन्हींचं आपलं आपलं असं स्थान आहे. मित्रांशी गप्पा मारताना किंवा सोशल मीडियावर पोस्ट करताना स्लँग उपयोगी पडते, परंतु नोकरीसाठी अर्ज करताना, अधिकृत ईमेल लिहिताना किंवा शैक्षणिक लेखन करताना प्रमाण भाषेचा वापर हा आवश्यक असतो. त्यामुळे खरं कौशल्य म्हणजे कोणत्या प्रसंगी कोणती भाषा वापरायची हे समजणं.

0: happening, baby?
1: आज अनेक तरुण इंटरनेट स्लँगचा वापर करून सर्जनशीलतेची नवीन उदाहरणं निर्माण करतायत. डिजिटल कॉन्टेंटच्या माध्यमातून ते आपल्या कल्पना जगापर्यंत पोहोचवतायत. इंटरनेट स्लँग ही केवळ संवादाची पद्धत नसून ती आधुनिक सर्जनशीलतेचं साधन बनलीय. या भाषेच्या माध्यमातून विनोद, भावना, अनुभव आणि सामाजिक निरीक्षणं अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केली जातात. त्यामुळे आपण तरुणाईनं एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे की इंटरनेट स्लँगचा वापर करताना जबाबदारी देखील तितकीच महत्वाची असते. एखादा शब्द विनोद म्हणून वापरला गेला तरी दुसऱ्याला दुखावू शकतो. त्यामुळे ऑनलाईन संवाद करताना संवेदनशीलता, आदर आणि सकारात्मकता जपणं हे आवश्यक आहे. तंत्रज्ञान जितकं शक्तिशाली आहे तितकंच त्याच्या वापराची जबाबदारीही मोठी आहे. आजची पिढी इतिहासातील पहिली अशी पिढी आहे जी पूर्णपणे डिजिटल वातावरणात वाढतीय. त्यामुळे इंटरनेट स्लँग ही त्यांची नैसर्गिक भाषा बनली आहे. ही भाषा त्यांची ओळख, त्यांची संस्कृती आणि त्यांचा काळ प्रतिबिंबित करते. उद्या कदाचित नवीन तंत्रज्ञान येईल, नवे प्लॅटफॉर्म्स तयार होतील आणि नवीन स्लँग शब्दही जन्माला येतील. पण संवाद अधिक वेगवान, अधिक सर्जनशील आणि अधिक जागतिक बनविण्यात इंटरनेट स्लँगचं योगदान कायम स्मरणात राहील. मित्रांनो, भाषा बदलते, समाज बदलतो आणि तंत्रज्ञानही बदलतं. परंतु प्रत्येक बदलामध्ये शिकण्याची आणि प्रगती करण्याची संधी दडलेली असते. इंटरनेट स्लँगकडे केवळ नवीन शब्दांच्या संग्रहाप्रमाणे न पाहता एका संपूर्ण पिढीच्या अभिव्यक्तीच्या माध्यमाप्रमाणे पाहिलं पाहिजे. कारण ही केवळ इंटरनेटची भाषा नाहीये, तर ती आपल्या काळाची, आपल्या अनुभवांची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या पिढीची भाषा आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

मंडळी, कार्यक्रमाचा वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावे, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
0: श्रोतेहो, दिनांक 17 जून रोजी सकाळी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सहज संवाद लेखक दिग्दर्शक अभिनेता स्टँड अप कॉमेडियन सारंग साठे यांच्याबरोबर संवाद. विषय आहे स्टँड अप कॉमेडी आणि जेनझी. संवादिका आहेत सुलभा सौमित्र. अवश्य ऐका सहज संवाद 17 जून रोजी सकाळी 11:05 प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म

0: आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: और रोमांस से भरी सिर्फ ब्लॉकबस्टर ही नहीं, लेकर आ रहे हैं पर्दे के पीछे से मजेदार किस्से. बॉलीवुड टॉकीज अनु कपूर के साथ
2: ए दिल दीवाने गाता जा धुन में
1: रोज दोपहर देखिए मशहूर फिल्मों का अंदाज. वो फिल्में जिन्होंने मचाई थी धूम कभी वहां,
3: जहां रोज दिखाऊंगा एक फिल्म और सुनाऊंगा उस फिल्म से जुड़े स्टार्स की कहानियां.
4: इसे प्यार हो गया. मैं कैसे कैसे
5: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर.
4: कैसे कैसे मैं कैसे कैसे
5: अवश्य ऐका दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 इंग्रजी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रेमाची गोष्ट या चित्रपटातून बेला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत विश्वजित जोशी आणि संगीतकार आहेत अविनाश विश्वजित.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीता बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6:20 संस्कृतमधलं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू.

0: IH हॉकी नेशंस कप स्पर्धा मालिकायाः उपांत्य चक्रे भारतेन प्रवेशो प्राप्तः। पूल ए इत्यस्य द्वितीये द्वंद्वे भारतीय महिला दलेन जापान दलं 2-1 इति अंकांतरालेन पराजितम्। अस्याः प्रतियोगितायाः पूल ए इत्यस्य अंतिमे चक्रे गुरुवासरे भारतस्य सम्मुखं उरुग्वे दलं भविष्यति। भारतीय ऋतुविज्ञान विभागेन सूचितं यत् अरुणाचल प्रदेशे, असमे, मेघालये, हिमालय पाद प्रदेशे, पश्चिम बंगाले, सिक्किम राज्ये च एतेषु राज्येषु आगामी रविवासर पर्यंत केषुचित् स्थानेषु तीव्र अतितीव्र च वर्षा संभाव्यते, तथा च तमिलनाडु राज्ये पुद्दुचेरी कराईकल इत्यत्र च आगामी शुक्रवासर पर्यंत अतिवर्षायाः संभावना वर्तते। ऋतु विभागस्य अनुसारेण अद्य दिल्ली, चंडीगढ़, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, आंतरिक कर्नाटक, जम्मू कश्मीर, लद्दाख, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र स्थलेषु मेघगर्जनेन सह वृष्टिः विद्युत च संभाव्यते। अनेन सह प्रतिहोरा 50 किलोमीटर परिमित वेगेन प्रबल वायुश च संभाव्यते। जनाः आवश्यक जनसंचेतनाः पालयन्तु, ऋतुः विभागस्य निर्देशांच अनुसरन्तु। इति वार्ताः।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। तुम्ही आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकू शकता। संध्याकाळचे 6:30 वाजत आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश। आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया ऋतूबदल आणि ज्येष्ठ मंडळींची काळजी याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सोहन पाठक यांच्याशी साधलेला संवाद। ऐकूया कार्यक्रम अमृत कलश।

0: आजच्या अमृत कलश कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत आणि मदालसा कानडेचा नमस्कार. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. श्रोते हो, जून महिना हा दोन ऋतूंना जोडणारा असा महिना असतो, कारण या महिन्यात उन्हाळा संपायला आलेला असतो आणि पावसाळ्याची नुकतीच सुरुवात झालेली असते. तर अशा या ऋतुसंधी काळात आपल्या ज्येष्ठ मंडळींना आरोग्याच्या अनेक तक्रारींना सामोरं जावं लागतं. असं होऊ नये, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आजच्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सोहन पाठक यांच्याशी, आणि विषय आहे ऋतुबदल आणि ज्येष्ठांची काळजी. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आत्ताच मी म्हटलं तसं हा ऋतुसंधी काल आहे, उन्हाळा संपत आलेला आहे आणि पावसाळ्याची सुरुवात आहे, तर अशा वेळी वातावरणामध्ये खूप बदल होत असतात. तर हा ऋतुसंधी काल म्हणजे नेमकं काय आणि शरीरावर याचा कसा परिणाम होतो?
1: आयुर्वेद जे काय शास्त्र आहे ते जीवनाविषयी ज्ञान देणारं शास्त्र आहे. त्याच्यामुळे आयुर्वेदात केवळ औषधच असं नाही आहे, तर दिनचर्या, ऋतुचर्या अशा वेगवेगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. आयुर्वेदामध्ये एकूण 6 ऋतूंचं वर्णन केलं आहे आणि पर्टिक्युलरली ऋतुसंधी म्हणून एक विशेष भाग वर्णन केलेला आहे. म्हणजे जो ऋतू संपत आहे त्याचा शेवटचा आठवडा आणि जो ऋतू सुरुवात होणार आहे त्याचा पहिला आठवडा. तर यात काय होतं नेमकं, पहिला ऋतू आपली लक्षणं सोडत असतो आणि नवीन ऋतूची लक्षणं दिसायला लागतात. त्याच्यामुळं शरीरामध्ये जे वात पित्त कफ जे दोष असतात त्यांच्यामध्ये बराच बदल होतो आणि साधारणतः आपल्याला याच ऋतूमध्ये वेगवेगळे त्या दोषांमुळे होणारे विकार होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं त्याला ऋतुसंधी असं म्हणतात. त्याच्यासाठी वेगळं वागणूक, वेगळी चर्या आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे.
0: आता हा जो ऋतू बदल होतो आहे त्याच्यामध्ये कुठले आजार उद्भवतात सामान्यपणे या ज्येष्ठ मंडळींना?
1: ज्येष्ठांचं आरोग्य हा खरंच महत्वाचा विषय आहे, कारण आयुर्वेदानुसार ज्येष्ठांचं जे वात

0: प्रकोप चा काळ असं सांगितलेलं आहे. आयुर्वेदामध्ये वयानुसार दोषांचे प्रादुर्भाव असं सांगितलेले. साधारण लहान मुलांना कफाचा प्रादुर्भाव असतो, तरुण व्यक्तीमध्ये पित्त प्राधान्य असतं, आणि जसं वृद्धत्व यायला लागतं तसं वाताचं प्राधान्य असतं. त्याच्यामुळं काय होतं नेमकं, आत्ता हा ग्रीष्म ऋतू संपतोय, ग्रीष्म ऋतू हा कोरडा उष्ण अशा पद्धतीनं असतो. त्याच्यामध्ये काय होतं, वाताचा चय होतो, म्हणजे एखादा दोष वाढण्याची प्रक्रिया जी असते ती सुरुवात होते. आणि नेमकं वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा आपण म्हणू, त्याच्यामध्ये वाताचा प्रकोपाचा काळ असतो. नेमकं वृद्धांमध्ये वातप्रकोप स्वतःच वयानुसार असतो आणि हा वाताचा काळ. त्याच्यामुळं जास्तीत जास्त वाताचे विकार म्हणजे संधिवात आहे, संधी दुखणं, नंतर सर्दी खोकला, त्याच्यासोबत असलेला कफ, कफ पातळ होणं, कफ घट्ट होणं, शरीर दौर्बल्य, वेगवेगळे वाताचे विकार या ऋतूत होण्याची शक्यता असते. त्यामुळं वर्षा ऋतूमध्ये विशेषतः वाताच्या दृष्टीनं आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असतं.
1: सर, या आजारांबद्दल तुम्ही सांगितलं की संधिवात लवकर होतो किंवा बळावतो ज्यांना असेल त्यांना या वातावरणामुळे, पण या व्यतिरिक्त जर कुणाला मधुमेह, रक्तदाब आणि यासारखे विकार असतील किंवा हृदय विकार असतील, तर त्यांनी काय करायला हवं आणि कशी काळजी घ्यायला हवी?
0: आता बघतोय आपण साधारण ज्येष्ठांना अगदी खूपच मधुमेह असणं आणि हृदय विकार असणं हे कॉमन झालेलं आहे सध्याच्या लाईफस्टाईल आणि याच्यामुळं. तर यात काय होतं, मेनली आपण बघतो की हा वाताच्या प्रकोपाचा काळ आहे, त्याच्यामुळे हृदय गती असणं, रक्तवाहिन्यांची गती असणं, रक्तदाब, याच्यामध्ये खूप चेंजेस किंवा बदल होण्याची शक्यता असते. त्यामुळे मधुमेह हा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, म्हणजे आपल्या यकृताचा आणि अग्नी म्हणजे पचन शक्तीचा संबंध आहे. आणि वर्षा ऋतूत नेमकं अग्निमांद्य होतं, म्हणजे पचन संस्था स्लो होऊन जाते. आणि त्यात काय होतं की चमचमीत खावंसं वाटणं, ऋतूनुसार काहीच्या काही पदार्थांच्या बाबतीत आपली खाण्याची इच्छा होते आणि नेमकं तिथं सगळी गडबड सुरू होते आणि त्याच्यामुळे अग्निमांद्य होतं. आणि एकदा मेटाबॉलिझम बिघडला की मधुमेहाला वाढायला काही वेळ लागत नाही. आणि साधारण मधुमेह, हृदयविकार, वृक्काचे म्हणजेच किडनींचे विकार, फुफ्फुसाचे विकार, हे सगळे एकमेकाचे भाऊ असल्यासारखं, एक आला की तो दुसरा त्याच्यासोबत यायला तयार असतो. त्यामुळे विशेष करून या काळामध्ये आपण खाण्यापिण्याच्या सवयी आणि आपला अग्नी कसा आहे म्हणजेच पचनक्षमता कशी आहे याच्याकडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. अग्निमांद्याचा सीझन असल्यामुळं आपण थोडंसं कमी खाणं, पथ्यकर खाणं हे खूप आवश्यक आहे. तसं झालं तर मग फार आरोग्याच्या तक्रारी निर्माण नाही होणार.
1: सर, तापमानात जे बदल होतात या दिवसांमध्ये, त्यासाठी विशेष अशी काळजी या ज्येष्ठांनी काय घ्यायला हवी? कारण काय होतं की उन्हाळ्यामध्ये कूलर, एसी इतके सुरू असतात आणि अचानक वातावरणामध्ये गारवा यायला लागतो.
0: आपण हा विशेष ठेवलाय ऋतूसंधी काळ हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे पहिल्या ऋतूच्या सवयी ज्या आहेत किंवा जी ऋतूचर्या आहे, आपली वागणूक आहे, ती हळूहळू सोडायची आणि नवीन ऋतूला ऍक्सेप्ट करायचं. पण दुर्दैवाने काय होतं, आपल्याला सवय होऊन जाते कूलरची म्हणा, एसीची म्हणा, थंड खाण्याची. तर या सगळ्या ह्याच्यात ऋतू बदलला तरी बऱ्याच वेळा या गोष्टी स्वीकारल्या जात नाहीत आणि त्याच वातावरणात आपण राहायचा प्रयत्न करतो. तो मोह टाळणं खूप आवश्यक आहे. ऋतू बदललाय, टेम्परेचर कमी झालंय, वातावरणातलं तापमान कमी झालंय, तर ते आपण समजून घेणं आवश्यक आहे आणि शांतपणे याच्या सगळ्या सवयीत हळूहळू हळूहळू त्याच्यातून बाहेर पडणं आणि येणाऱ्या ऋतूच्या दृष्टीनं काळजी घेणं आवश्यक आहे. असं जर या 15 दिवसात जर नीट काळजी घेतली तर शक्यता आहे की या ऋतूच्या बदलामुळे होणारे आजार आपल्याला होणारच नाहीत, पण आपण तो मोह सोडणं आवश्यक असतं.
1: या लोकांची तशीही वाढत्या वयामुळे रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी झालेली असते, क्षमता कमी झालेली असते, तर या काळामध्ये विशेष अशी काळजी त्यांनी काय घ्यायला हवी, खानपानामध्ये किंवा विहारामध्ये, आहारामध्ये?
0: याच्यामध्ये काय होतं की प्रतिकार क्षमता कमी असणं हे साहजिक आहे. वयानुसार हाडांची झीज होणं, ज्याला आपण म्हणतो इम्युन सिस्टीम आहे, ती वीक होते. त्याच्यामुळं छोटे छोटे इन्फेक्शन पटकन होतात, जसं काही वातावरणातल्या बदलामुळं असेल. आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला तर अनेक जसे फंगल इन्फेक्शन्स म्हणा किंवा बॅक्टेरिया, व्हायरसेस यांचा प्रादुर्भाव होतो, साथीचे रोग असतात. मग अशा वेळेस नेमकं स्वतःहून वयानुसार थोडीशी प्रतिकारशक्ती कमी असणं आणि दुर्दैवानं आहारामधल्या विहारामधल्या चुकांमुळं मग तसे आजार पटकन होतात. त्याच्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपल्या प्रतिकारशक्तीनुसार आहार विहार ठेवणं आवश्यक आहे. आणि प्रतिकारशक्ती काही एका दिवसात तयार होत नाही, त्याच्यामुळं साधारणतः सुरुवातीपासूनच आपण आपला प्रतिकारशक्ती चांगली कशी राहील याचा प्रयत्न केला पाहिजे. थोडंसं आहाराच्या बाबतीत स्वच्छता, नंतर शांत झोप असणं आवश्यक आहे, खाण्यामधली काळजी, आपल्या ज्या मानसिक भावनांमधली काळजी, असं जर केलं ना तर नक्की प्रतिकारशक्ती चांगली राहते. आणि कॉमनली जे काही आपण त्याला व्हिक्टिम म्हणतो आपण, जसं एपिडेमिक

0: ॲक्टचं विक्टीम म्हणतो ज्याला पण सार्वजनिक विकारांच्या किंवा जे काही संसर्गजन्य विकाराला विक्टीम कोण असतं असं तर लहान मुलं आणि वृद्ध लोक. तर नक्कीच जर अशा पद्धतीची काळजी घेतली तर ज्येष्ठांना हे त्रास नाही होणार, त्यांनी आपल्या प्रकृतीनुसार खावं. सणवार ह्याच्यामध्ये सुद्धा आपण जरा सांभाळून खाल्लं, प्रकृतीनुसार खाल्लं, पचनक्षमतेनुसार खाल्लं तर नक्की हे त्रास नाही होत.
1: म्हणजे एकूणच काय तर स्वतःची आपली तब्येत लक्षात घेऊन, प्रकृती लक्षात घेऊन तुम्ही राहायचं आहे सगळ्यांनी. सर, या ऋतुसंधी कालामध्ये सगळ्यात बळावणारे आजार म्हणजे सर्दी, खोकला आणि ताप.
0: बरोबर.
1: तर यापासून संरक्षण करायचं असेल तर कसं राहायचं?
0: म्हणजे आता समजा आपण या काळात एपिडेमिक म्हणतात, व्हायरल फिवर म्हणतात आमच्या आयुर्वेदामध्ये, त्याला वातज्वर म्हणतात, म्हणजे वर्षा ऋतूत येणारा कॉमन आजार असतो. मग अशा वेळेस काय होतं की साहजिकच आहे आपण काय

0: येणारा कॉमन आजार असतो. मग अशा वेळेस काय होतं की साहजिकच आहे आपण काय काळजी घेणं आवश्यक आहे, तर सगळे रोगा सर्वेपी मंदाग्नो म्हणजे मंद अग्नीमुळेच सगळे रोग होतात असं सांगितलं. तर सर्वात चांगली पचनक्षमता ठेवणं आवश्यक आहे. जो काही थोडासा मोह असतो आहाराचा तोच सांभाळणं आवश्यक आहे, एक भाग. दुसरा काय होतं की आता सर्दीचा विकार आहे, समजा सर्दी खोकला आहे, तर तसं वातावरण आहे, पावसाळी वातावरण आहे, थोडंसं सगळीकडे ह्युमिड आहे, मग अशा वेळेस आपण कफ तयार होऊ नये, सर्दी होऊ नये म्हणून छोटे छोटे घरगुती उपाय आहेत. म्हणजे वेलची आणि लवंग जर आपण जाळून त्याची राख केली आणि त्याचं चाटण घेतलं समजा, तर ते व्हॅझोडायलेशनचं काम करतं, म्हणजे ठसक्याचा खोकला नाही येणार. सर्दीच्यासाठी साधारणतः दालचिनी, लवंग, वेलची, धणे, काळी मिरे दोन याचा जर काढा घेतला तर त्याने काय होतं की कफाची प्रवृत्ती थोडीशी कमी होते. तसंच जर सांधे दुखत असतील म्हणा किंवा थंडीचा खूप संसर्ग झालेला असेल तर तेव्हा स्वतःचं शरीर शेकणं, पाण्यामध्ये खडे मीठ टाकून ते पाय शेकणं, अगदी छोटे छोटे रोज अभ्यंग करणं हा सर्वात म्हणजे महत्वाचा उपयोग. अभ्यंग तर इतका छान आहे संधिवातासाठीचा, तो एक फायद्याचा आहे. ठसका लागून खोकला असेल तर तिळाच्या तेलात थोडंसं मीठ टाकून छातीला गरम गरम चोळणं, याने पुन्हा फुफ्फुसाचं विस्फारण होतं आणि ठसका लागून खोकला येत नाही. हे असे घरगुती उपाय अगदी करू शकतं. आणि थंड हवेत जाताना स्वेटर, मफलर, बाकी जे आवरणं सांगितलेली आहेत ते घालणं आवश्यक आहे, शक्यतो न जाणं थंड वातावरणात. या काळजी स्वतःहून घेतल्या तर हे संसर्ग काही होणार नाही.
1: डॉक्टर, आपण आपला संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत, पण कार्यक्रमामध्ये तुमच्या आवडीचं एखादं गीत आपण ऐकूया.
0: मला ऋण झुणू रे भ्रमरा हे गाणं ऐकायला आवडेल.
1: नक्कीच ऐकूया.

0: ऋतू बदल आणि ज्येष्ठांची काळजी या विषयावर आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सोहन पाठक यांच्याशी आपण संवाद साधतो आहोत. सर, मघाशी तुम्ही सांगितलं की व्यवस्थित आहार आणि विहार तुम्ही ठेवला, तर आहारामध्ये नेमकं काय घ्यायला पाहिजे या काळामध्ये या लोकांनी, आणि एकूणच आहाराची त्यांची दिनचर्या कशी असायला हवी?
1: पहिल्यांदा आहार हा दोन गोष्टीवर अवलंबून असतो. एक असतं की ऋतूनुसार आहार काय आहे तो, आणि वयानुसार म्हणजेच आपल्या त्या जे काय वयाची अवस्था आहे त्याच्यानुसार अवस्था. तरुणांचा आहार वेगळा असू शकतो, लहान मुलांचा आहार वेगळा असू शकतो, आणि ज्येष्ठ लोकांचा आहार वेगळा असू शकतो. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं, वर्षा ऋतू हा अग्निमांद्याचा काळ असतो, त्याच्यामुळं पहिल्यांदा आपला अग्नी कसा आहे ह्याचं परीक्षण करणं आवश्यक आहे. आपल्याला आहार घेतलेला पचतो का हे पाहणं आवश्यक आहे. आणि तसं असेल तर जसं आता हिवाळ्यामध्ये सकाळी लवकर भूक लागते, पण वर्षा ऋतू म्हणजे पावसाळ्यात सकाळी लवकर भूक लागत नाही, मग नेहमीची सवय आहे मला गोळ्या घ्यायच्यात म्हणून नाश्ता करायचा आहे किंवा काहीतरी नाश्ता केलाय म्हणून खायचं आहे, अशापेक्षा खरोखरच आपल्याला भूक आहे का, किती प्रमाणात भूक आहे हे बघणे. आणि जर अशी अवस्था असेलच अगदी काही गोळ्यांसाठी म्हणा नाश्ता करायचा असेल तर तो थोडासा हलका घ्यावा. हलका घेणं म्हणजे ते एखादं फळ खाऊ शकतो आपण, किंवा उपम्यासारखं भाजलेल्या गोष्टीचा काही विषय असू शकतो, कणकेचा उपमा वगैरे अशा पद्धतीने की जे पचायला थोडंसं हलकं आहे. पण जर त्यात आंबवलेलं अन्न किंवा तळलेलं अन्न जर नाश्त्यात घेतलं तर ते नक्कीच पचणार नाही. दुपारच्या जेवणात सुद्धा आपण साधारणतः वर्षा ऋतूमध्ये मी सांगितलं की वाताचा काळ आहे, वातासाठी कोणते जे रस महत्वाचे असतात, मधुर, आम्ल आणि लवण, तर थोडंसं जेवणामध्ये या आहाराचा विषय आपण ठेवावा. हलका आहार असावा, भरजित अन्न खावं, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जुनं धान्य खावं. इथं अडचण काय होती की आजकाल नवीन धान्य लगेच बाजारात येतं आणि

0: थोडस आर्थिकरित्या सुद्धा ते परवडणारं असतं म्हणून सुद्धा आणि दुकानदार सुद्धा त्याच्यावर भरपूर सूट लावलेली असते, त्यामुळे कदाचित आपल्याला मोह होतो की ते नवीन धान्य घेतलं जातं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की नवधान्य हे आयुर्वेदाने वर्ज्य सांगितलंय, क्लेदकारक म्हणजे शरीरामध्ये दोषांचं वाढवणारं आहे आणि अग्निमान्द्य करणार आहे. त्यामुळे या वर्षा ऋतूमध्ये नवीन आहार खाऊणे, जून आहार म्हणजेच जुना एक वर्ष जुन्या काळी आपल्याकडे कसं धान्य घेऊन 6 महिने 8 महिने ठेवलं जायचं आणि
1: साठवण केली
0: जायची, तर तो प्रकार महत्वाचा आहे. तो त्या अन्नामधला जो क्लेद असतो, जो जडपणा असतो तो कमी होतो, त्याच्यामुळे जून आहार वापरला पाहिजे. कच्च्या भाज्या शक्यतो खाऊ नये त्याच्यावेळेस. बऱ्याच वेळा काय होतं की काही डाएटच्या गोष्टीसाठी म्हणा किंवा सवय म्हणा क्रेज म्हणून बऱ्याच वेळा असं होतं की ते कच्चा आहार खाल्ला जातो. यावेळेस कसं असतं, या ऋतूमध्ये कच्चा आहार वर्ज्य असतो, सृष्टीमध्ये आम तयार असतो. आम म्हणजे अपाचित अवस्था असते, आम्लता असते. त्यामुळे कच्च्या भाज्या, कच्चा आहार खाऊ नये. शक्यतो उकडलेलं शिजवलेलं व्यवस्थित आहार खावा, हलका खावा. खूप पाणी टाकलेला आहार, पाणीदार आहार खाऊ नये. पचायला हलका असेल असा आपण आहार जर घेतला तर नक्कीच हे त्रास कमी होतात.
1: सर, आपण आहाराविषयी इतक्या वेळ बोललो पण व्यायाम आणि झोप तेवढीच महत्वाची आहे या मंडळींसाठी, तर ती कशा पद्धतीने, व्यायाम कशा पद्धतीने केला पाहिजे? 21 जून योग दिन आहे, त्याही संबंधित थोडस तुम्ही सांगा. आणि झोप किती महत्वाची आणि कशी घेतली पाहिजे?
0: 21 जून योग दिन आहे. खरंच योग ही भारताची सगळ्या जगाला दिलेली खूप मोठी देण आहे. योग हा कर्म सुकौशल्यम असा विषय आहे आणि पुन्हा चित्तवृत्ती निरोध हा योग हा म्हणजे दोन, एक मानसिकतेच्या संदर्भात योग मदत करतो आणि आपलं जे काय कर्म आहे त्याच्यात जे कौशल्य निर्माण करण्याचं काम सुद्धा योग करतो. त्याच्यामुळं योगाची एक स्टेज आहे की आसन, त्यामुळं जरूर योगाचा वापर सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी करावा. असं काही अपेक्षित नाही आहे की खूप एक्झर्शन, इतक्या वेळात एवढा व्यायाम करणं असं आहे, कारण हा व्यायाम हा वात प्रकोपक असतो. म्हणजे असं सांगितलेलं आहे की अर्धशक्त्या निशय वस्तू बलभी स्निग्ध भोजीबी, म्हणजे आपल्या शक्तीपेक्षा अर्धाच व्यायाम करावा आणि स्निग्ध आहार ठेवून व्यायाम करावा असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं व्यायाम करताना अतिशय सांभाळून आपल्या क्षमता, म्हणजे कोणीतरी 5 किलोमीटरची रेस पळाला, कोणी 50 किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला किंवा एवढी 108 सूर्यनमस्कार घातली या वयात सुद्धा, असल्या काही आपण भानगडीत पडू नये. आपल्या ज्या क्षमता आहेत, आपली प्रकृती आहे, त्याच्यानुसार करावा. आणि प्रत्येक व्यायामामध्ये शांतता आणि स्थिरता असणं अपेक्षित आहे. आसनं जे करताना सुद्धा खूप त्याच्यात फ्लेक्झिबिलिटी म्हणू आपण किंवा ते आसनसिद्धीसाठी खूप धडपडून प्रयत्न करणं असं अपेक्षित नाही आहे. थोडंसं शांतता अपेक्षित आहे आणि प्राणायाम, ध्यान, योग निद्रा याचा डेफिनेटली वापर त्याच्यात जास्त असावा.
1: सर, झोपेविषयी काय सांगाल?
0: नक्की, आयुर्वेदात तर झोपेला खूप भूधात्री म्हणून सांगितलेले आहे. म्हणजे आपली आई जशी महत्वाची तशी आपली धात्री, दुसरी धात्री निद्रा असं सांगितलंय. आणि आयुर्वेदामध्ये झोपेचे डेफिनेशन सांगताना सांगितलेले, यदा तू मनसी क्लांते कर्मात्मन क्लमणविता विषयोभ्यो निवर्तन्ते तदा स्वपती मानवा. म्हणजे काय, मनसी क्लांते, मन जेव्हा क्लांत होतं थकतं, विषयोभ्यो निवर्तन्ते म्हणजे विषयापासून परावृत्त होतो, कर्मात्मन क्लमणविता सगळं शारीरिक जे इंद्रिय आहेत वगैरे ते निवृत्त होतात, तदा स्वपती मानवा. म्हणजे याच्यामध्ये फक्त शरीर थकून झोप घेणं अपेक्षित नाही आहे. आपण कंटिन्यू रात्री झोपताना टी व्ही पाहणं, स्क्रोलिंग करणं, मोबाईल, सोशल मीडिया म्हणा किंवा काय या विषयात आपण इन्व्हॉल्व्ह असतो, त्यामुळे ते मन क्लांत होत नाही, थकत नाही तिथे, तो आपण सारखं त्या विषयामध्ये इन्व्हॉल्व्ह होत राहतं. मग आपल्याला असं अपेक्षित आहे की झोपेच्या पूर्वी 1/2 पाऊण तास या सगळ्या गोष्टी बंद करणं, ईश्वराचं चिंतन करणं, जप करणं अशा अपेक्षा आहे, किंवा काही सकारात्मक विचार मनात आणणं आणि शांतपणे झोपणं. वृद्धापकाळामध्ये झोप थोडीशी कमी असते, 5 तासाच्या आसपास साधारणतः झोप होते पूर्ण, पण शांत 5 तास झोप लागली तरी चांगले. बऱ्याच वेळा काय होतं की झोपतात म्हणतो 7 तास 8 तास, पण त्यातले 2-3 तास सगळी अस्वस्थता असते. शांत झोप 5 ते 6 तास किंवा 7 तास मिळाले तर खूप छान आहे. त्याच्यासाठी जर या छोट्या छोट्या काळजी घेतल्या तर नक्की शांत झोप होते. आणि आपल्या आई जशी काळजी घेते आपली, तशी निद्रा आपली काळजी घेत असते, त्यामुळे ती खूप आवश्यक आहे. निद्रा येतम सुखम दुःखम पुष्टिकारश बलाबलम, म्हणजे निद्रेवरच सुख अवलंबून आहे असं आयुर्वेदाने सांगितलंय. आणि निद्रेवरच दुःख अवलंबून आहे, म्हणजे नीट झोपलं नाही तर दुःख आहे आणि नीट झोपलं तर सुख आहे. किंवा पुष्टी, शरीर चांगलं बलवान होणं, इम्युनिटी चांगली होणं हे निद्रेवर अवलंबून आहे. पुष्टिकारश, कारश म्हणजे आजारपण, बारीकपणा, हे पण निद्रेवरच अवलंबून, म्हणजे एक झोप ही तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी महत्वाचा रोल प्ले करते. त्यामुळे झोप शांत आणि चांगली असणं हे खूप आवश्यक आहे याच्यात.
1: म्हणजे शांत झोप आणि यथाशक्ती व्यायाम हे दोन्ही खूप पूरक आहेत त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी.

0: सर, आतापर्यंत आपण शारीरिक आरोग्याचा विचार केला, पण या मंडळींचं मानसिक आरोग्यही तितकंच महत्वाचं असतं, आणि या ऋतुसंधी कालामध्ये ते कसं सांभाळलं पाहिजे?
1: अगदी बरोबर आहे. आता सर्वात महत्वाचं काय होतं आहे आजकाल, न्यूक्लिअर फॅमिलीमुळं, या सगळ्या कंडिशनमुळं थोडंसं ज्येष्ठांच्यासाठी एकलकोंडेपणा हा वाढलेला आहे. नेमकं ऋतुसंधीच्या काळामध्ये पावसाळी वातावरण वगैरे याच्यामुळं बाहेर जाता येत नाही. जे काय त्यांचं ग्रुप असेल, हे असेल, यांना भेटायला थोडी अडचण येऊ शकते. त्यामुळं एकलकोंडेपणामुळं, आजारपणामुळं, शारीरिक क्षमता कमी थोडी झाल्यामुळं थोडीशी चिडचिड होणं, वैतागणं अगदी साहजिक आहे. पण ही परिस्थिती आहे, कारण यांना एवढ्या चांगल्या गोष्टींचा अनुभव आहे ज्येष्ठांना, त्यामुळे ही परिस्थिती बदलत असते हे त्यांनी डोक्यात ठेवावं. मग जास्त चिडचिड करणे म्हणा, किंवा वैतागणे, किंवा त्याला आपण एकदम नाराज होणे, या गोष्टी टाळाव्यात. कारण या शरीराच्या दृष्टीनं त्रासदायक आहे ते, आणि मनाच्या दृष्टीने पण त्रासदायक आहे. आणि शरीर आणि मन कसं राहतं, दोघं एक सोबत आहेत. जेव्हा मानसिक त्रास होतो तेव्हा इनडायरेक्टली शारीरिक त्रास होतो, आणि शारीरिक त्रास होतो तेव्हा मानसिक त्रास होतो. त्यामुळं आपण मन सांभाळणं खूप आवश्यक आहे. आणि एवढा अनुभव संपन्न ज्येष्ठांचं आयुष्य असतं, तर छान ग्रंथांचं वाचन आहे, ज्यात आपले छंद आहेत, आवडीनिवडी, याच्यात जर मन रमवलं, आणि जे काय तरुण आहेत, त्यांच्यापेक्षा लहान आहेत, त्यांना मार्गदर्शक आपला मानसिकता कशी राहील ह्याचा जर विचार केला, तर या थोड्याशा भोगवाताच्या त्रासांपासून मुक्ती मिळते, आणि त्याच्यातून शांतता त्यांना नक्कीच मिळू शकते.
0: हे लोक लवकर हताश होतात, निराश होतात, त्यासाठी काय करायला?
1: तो फार महत्वाचा विषय आहे. कारण दोन गोष्टी आहेत, म्हणजे सायकोलॉजीच्या नुसार एन्व्हायरमेंट टीचर्स म्हणतात, म्हणजे आपलं जे वातावरण असतं ते आपल्याला शिकवत असतं. बऱ्याच वेळा काय होतं की आत्ता जे काय घरातले जे तरुण आहेत किंवा मध्यमवर्गीय आहेत ते कामात असतात खूप, आणि लहान मुलं त्यांच्या ह्याच्यात असतात, त्यामुळं थोडंसं असं वाटायला लागतं की माझा काही उपयोग आहे की नाही या पद्धतीचं होतं. पण एक जे आपला एक्सपिरियन्स आहे, अनुभव संपन्नता आहे, तिचा वापर खूप छान होऊ शकतो. मोस्ट रिस्पेक्टेबल पर्सन असं आपण म्हणू, म्हणजे आपण ज्याला सिनियर म्हणून आपण त्याला, एक तर स्मार्ट आहेत, एक्सपिरियन्स्ड पर्सन आहेत, नंतर नोबल आहे त्यांच्या ह्याच्यात, नंतर इंथुझियास्टिक आहेत, ऑप्टिमिस्टिक आहेत म्हणजे आशावादी आहेत, आणि रिस्पेक्टेड पर्सन म्हणजे त्या सिनियरमध्येच एवढे गुण आहेत. तर त्यांनी कदाचित घरामध्ये त्यांना वेळ नसेल किंवा घरच्यांना वेळ नसेल त्यांच्या भावना जाणायला, पण नक्कीच त्यांनी स्वतःचा ग्रुप, स्वतःचा अनुभव शेअर करण्यासाठी सामाजिक गोष्टीत इन्वॉल्व्ह व्हावं. आणि ती हताश एक अवस्था आहे, प्रत्येकाची क्षमता आहे. वृद्धापकाळामध्ये किंवा ज्येष्ठांमध्ये अनुभव संपन्नता हा सर्वात मोठा हिरा त्यांच्याकडे असतो, त्यामुळे त्याचा वापर करून नक्कीच नवीन लोकांना मार्गदर्शन करावं. आणि आपण आज समाजात अशी उदाहरणं पाहतो की मला तरी वाटतं असं की या कामामध्ये तरुणांपेक्षा ज्येष्ठ नागरिकच जास्त मार्गदर्शक आहेत, आणि त्यांचीच कामं आपण माननीय पंतप्रधानांपासून बघतोय की खरा कामाचा उत्साह तर उलट ज्येष्ठ नागरिकांमध्येच जास्त आहे.
0: अनुभवाचा फायदा त्यांना मिळत असतो, वयाचा आणि अनुभवाचा दोन्ही. सर, जाता जाता आपल्या ज्येष्ठांना तुम्ही काय सल्ला द्याल?
1: मी सल्ला देणं ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे थोडासा वेगळा विषय ठरतो, पण मी नक्कीच एक सांगू शकतो की ही तुमच्या आयुष्याची सुवर्ण संध्याकाळ आहे. आपल्याला दुपारच्या उन्हाचा चटका बसतो, सकाळचं ऊन फक्त कोवळंच असतं, पण संध्याकाळचं जे ऊन असतं ना ते अतिशय शांत, नदीच्या कुठंतरी किनारी बसून, त्याला सोनेरी संध्याकाळ म्हणतात. म्हणजे तेव्हा भावनांची एक थोडी शांतता झालेली असते, एक पूर्ण दिवसभराचा अनुभव आपल्या गाठीशी असतो. तसं तुमचं आयुष्य एक सोनेरी संध्याकाळ आहे, त्या सोनेरी संध्याकाळमध्ये भरपूर रमा, बाकी कुठलाही विचार करू नका. त्या ज्या काय ज्येष्ठत्वाचा परिपूर्ण आनंद घ्यावा एवढंच महत्वाचं आहे.
0: सर, इतक्या महत्वाच्या विषयावर आज तुम्ही आमच्याशी संवाद साधला आणि आपल्या ज्येष्ठांना मार्गदर्शन केलं, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि समस्त श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: ऋतुबदल आणि ज्येष्ठांची काळजी या विषयावर आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सोहन पाठक यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार, आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
2: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर गुणसागर गंभीर.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
0: श्रोते हो, दिनांक 17 जून रोजी सकाळी 11:05 ते दुपारी 12 सहज संवाद लेखक दिग्दर्शक अभिनेता स्टँडअप कॉमेडियन सारंग साठे यांच्याबरोबर संवाद. विषय आहे स्टँडअप कॉमेडी आणि जेन्सी. संवादिका आहेत सुलभा सौमित्र. अवश्य ऐका सहज संवाद 17 जून सकाळी 11:05 प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
3: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
4: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बा भरणार.
3: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
5: PM सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर.
6: हर घर सूर्यघर.
7: यार कोई ऐसी लाइफ इंश्योरेंस पॉलिसी बताओ जिसमें कम प्रीमियम हो, बोनस भी अच्छा मिले और भरोसे वाला भी हो.
8: PLI है ना.
9: सरकारी कर्मचारी के साथ साथ सभी प्रोफेशनल ग्रेजुएट और डिप्लोमा होल्डर्स ले सकते हैं PLI पॉलिसी का फायदा और साथ में पोस्टल डिपार्टमेंट का भरोसा भी. अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से आज ही संपर्क करें या लॉग इन करें indiapost.gov.in पर.
2: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर गुणसागर गंभीर.
10: और रोमांस से भरी सिर्फ ब्लॉकबस्टर ही नहीं, लेकर आ रहे हैं पर्दे के पीछे से मजेदार किस्से बॉलीवुड टॉकीज अन्नू कपूर के साथ.

0: रोज दोपहर देखिए मशहूर फिल्मों का अंदाज, वो फिल्में जिन्होंने मचाई थी धूम कभी वहां,
1: जहां रोज दिखाऊंगा एक फिल्म और सुनाऊंगा उस फिल्म से जुड़े स्टार्स की कहानियां।
2: प्यार हो गया
1: देखना न भूलें सिर्फ डीडी नेशनल पर बॉलीवुड टॉकीज विद अनु कपूर,
0: प्रतिदिन दोपहर एक बजे डीडी नेशनल पर।
3: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावे, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य ऐका बलसागर भारत हो। सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो।
4: यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून।

आकाशवाणी मुंबई राजेश शर्भाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता असा सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात जबाब. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली. विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. स्वच्छ निर्जंतुक तसंच दर्जेदार पाणी पुरवठा व्हावा यासाठी तसंच योजना चांगल्या रीतीनं राबवण्यासाठी दीर्घकालीन नियोजन यानिमित्तानं केलं जाणार आहे. जलजीवन मिशनच्या अंतर्गत ग्रामीण भागात किमान 150 रुपये आणि कमाल 400 रुपये पाणीपट्टी सरकारनं निर्धारित केली आहे. विकसित भारत जी राम जी कायद्यातल्या तरतुदींशी सुसंगत बदल महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात केले जाणार आहेत. या तरतुदी तसंच अध्यादेश जारी करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ द्यायचा निर्णय सरकारनं घेतला. त्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासोबतच ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या उत्पादनासाठीच्या महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरणालाही आजच्या बैठकीत मान्यता मिळाली. राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर द्यायचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राज्यभर राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा पिकं नेपियर गवत बांबू यांची लागवड करण्यासाठी तसंच सराव जमीन विकासासाठी 1 लाख रुपयांचं अनुदानही दिलं जाणार आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णाच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी तसंच निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. त्यातला 60% निधी केंद्र सरकार देणार असून उर्वरित

0: निधी राज्य सरकार देईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सागरी सुरक्षा, ड्रग्ज विरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, एआय तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहने यासारख्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होईल असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. संमतीनं किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार कुटुंबातल्या वाटणीच्या जमिनीची मोजणी करायची असेल तर केवळ 200 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. जमीन मोजणीची प्रक्रिया जलद करून घेण्याची इच्छा असणाऱ्यांना आता अतिरिक्त शुल्क भरून ही सुविधा सरकारनं उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार नियमित मोजणी 3 महिन्यात तर जलद मोजणी महिनाभरात होईल. कॉक्रोच जनता पार्टीनं आज नागपुरात संविधान चौकात आंदोलन केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केली. खंजेरी वादक सत्यपाल महाराज, वर्ध्यातले शिक्षक नितेश कराळे यांच्यासह हजारो तरुण तरुणी तसंच नागरिक या शांततापूर्ण आंदोलनात उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी शिक्षा कमी करण्याच्या उद्देशानं ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता असा जबाब सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दिला आहे. मात्र या अर्जांमध्ये फारशी नम्रता किंवा ब्रिटिशांप्रती निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न नव्हता असंही ते म्हणाले. सावरकरांच्या माफीनाम्यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी पुण्यातल्या MP MLA न्यायालयात सुरू आहे. त्यात उलट तपासणीच्या वेळी सात्यकी सावरकर यांनी हा जबाब दिला आहे. अशा प्रकारचा दयेचा अर्ज सादर करणं कुठल्याही कायद्यांना बंधनकारक नव्हतं, त्यामुळे सावरकरांनी स्वेच्छेनं हा अर्ज केला होता असंही सात्यकी सावरकर म्हणाले. राजगुरू बटुकेश्वर दत्त, अशफाउल्ला खान यांनी अशा प्रकारचा दयेचा अर्ज केला नव्हता असंही ते जबाबात म्हणाले. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देणार असल्याचं मुंबईतल्या विशेष CBI न्यायालयानं आज स्पष्ट केलं. 3 जून 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. या प्रकरणात त्यांना 2009 अटक झाली होती. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात अलिबाग सत्र न्यायालयानं त्यांची जामिनावर सुटका केली होती. पाटील यांच्यासह लातूर इथले व्यावसायिक सतीश मंदाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी अधिकारी मोहन शुक्ला हे या प्रकरणातले सह आरोपी आहेत. FIH हॉकी चषक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लालरेम सियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला, तर जपानसाठी हिरा मित्सू आईनं 1 गोल केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. सागरी परिसंस्थेत महत्वाचा घटक असलेल्या समुद्री कासवांच्या संवर्धनासाठी दरवर्षी 16 जूनला जागतिक समुद्री कासव दिन साजरा केला जातो. ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ कासवांच्या संवर्धनाविषयीची अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या हंगामात कोकणातल्या 56 किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या 1724 घरट्यांची नोंद झाली. त्यातून 1,08,596 पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदवली गेली आणि त्यातून सर्वाधिक 54,277 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. रायगड जिल्ह्यात 22 घरट्यांमधून 1,044 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 738 घरट्यांमधून 53,325 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. यंदा रत्नागिरीतल्या वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकमळे, पूर्णगड, सालदुरे अशा काही किनाऱ्यांवर कासवांची घरटी प्रथमच आढळली. कासव मित्र, ग्रामस्थ, मच्छीमार, स्वयंसेवी संस्था आणि वनविभागाचा कांदळवन कक्ष यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून हे यश प्राप्त झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगाचा अंतिम अहवाल प्रसिद्ध करावा अशी मागणी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. राज्यपाल देव वर्मा यांना लिहिलेल्या पत्रात देशमुख यांनी म्हटलं आहे की न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा

0: अहवाल राज्य शासनाला मिळालेल्या 4 वर्ष उलटून गेली तरी अद्याप तो प्रसिद्ध केलेला नाही. हा पूर्ण अहवाल प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य शासनाला द्यावेत, तसंच अहवाल प्रसिद्ध करण्यासाठी विलंब झाल्याची कारणही जाहीर करावीत अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता असा सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात जबाब. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू शकता. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल स्लोवाकिया या युरोपीय देशाला भेट दिली. प्रधानमंत्र्यांचा हा दौरा दोन्ही देशांमधील धोरणात्मक आणि द्विपक्षीय सहकार्याला नवी दिशा देणारा ठरला आहे. याच अनुषंगानं या दौऱ्याशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोतेहो, स्लोवाकिया हा मध्य युरोपमधला एक छोटासा देश, पण बदलती जागतिक समीकरणं आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनुषंगानं युरोपीय महासंघाचा एक महत्वाचा सदस्य असलेला हा देश धोरणात्मकदृष्ट्या भारतासाठी महत्वाचा आहे. विशेषतः संरक्षण, वाहन उद्योग आणि प्रगत तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये स्लोवाकियाची क्षमता मोठी असून भारताला युरोपीय बाजारपेठेत आपलं स्थान अधिक मजबूत करण्यासाठी या देशाचं सहकार्य मोलाचं ठरणार आहे. याशिवाय संयुक्त राष्ट्रसंघासारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर भारताच्या भूमिकेला आणि विविध मुद्द्यांना सकारात्मक पाठिंबा मिळण्याच्या दृष्टीनंही स्लोवाकिया महत्वाचा असणार आहे. म्हणूनच तर स्लोवाकियासोबत राजनैतिक चौकटीच्या पलीकडे जात दोन्ही देशांमध्ये दृढ आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्लोवाकियाला भेट दिली. या भेटीतून देशाच्या सर्वसमावेशक परराष्ट्र धोरणाचीच प्रचिती येते. याच अनुषंगानं आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं भारतासाठी स्लोवाकियाचं महत्व समजावून सांगत आहेत राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक संदेश सामंत.
1: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच मध्य युरोपातल्या स्लोवाकिया या देशाचा सुद्धा दौरा केला. G7 साठी ते फ्रान्सला जात असतानाच त्यांनी स्लोवाकियाचा सुद्धा दौरा केला. स्लोवाकियाबद्दल एक गोष्ट म्हणायची म्हणजे 1993 मध्ये स्लोवाकिया हा देश स्वतंत्र झाला, म्हणजे शीतयुद्धानंतर हा देश स्वतंत्र झाला. पण तेव्हापासून आज तागायत कोणत्याही भारतीय पंतप्रधानाने स्लोवाकिया या देशाला भेट दिली नव्हती. आणि हे एक महत्त्वाचं कारण आपल्याला बघता येतं किंवा हे या दौऱ्याचं हायलाईट म्हणता येतं की पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधानाने स्लोवाकिया या देशाला भेट दिली आहे. आता या भेटीचं महत्त्व काय, तर ही फक्त सिम्बॉलिक भेट आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, तर यात काही महत्त्वाचे मुद्देसुद्धा आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. एक म्हणजे मध्य युरोपात भारताची उपस्थिती फारशी आपल्याला दिसत नाही, कारण भारत आणि युरोप यांचे जर आपण संबंध पाहिले तर हे मुख्यत्वे करून इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स असे पारंपरिक मित्रांसोबत आहेत. पण आता भारताला पूर्व युरोप असेल किंवा मध्य युरोप असेल यांच्याशी सुद्धा आपले संबंध घनिष्ठ करणं महत्त्वाचं वाटू लागले. आणि त्याचसाठी स्लोवाकिया सारखे लहान देश सुद्धा या भारताच्या प्रयत्नांमध्ये असले पाहिजे किंवा ते दिसले पाहिजे हा भारत सरकारचा प्रयत्न राहिला आहे. या दौऱ्यादरम्यान आपल्या दोन्ही देशांनी एकमेकांचे संबंध हे कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप म्हणजेच सर्वसमावेशक भागीदारीचा दर्जा देऊन

0: वृद्धिंगत केलेत. याचा अर्थ असा की आता हे संबंध फक्त राजनैतिक संबंध नसतील तर व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान, शिक्षण, एनर्जी म्हणजेच ऊर्जा किंवा आजकाल AI सारखी टेक्नॉलॉजी आहे यासारख्या विषयांमध्ये सुद्धा दोन्ही देश आपापलं सहकार्य वाढवतील अशा दृष्टीने हे संबंध वृद्धिंगत केलेले आहेत. या दौऱ्याचा पुढचा भाग किंवा या भेटीतला एक पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्लोवाकिया हा टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने म्हणजेच तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रचंड ताकदवान देश आहे. खास करून आपण वाहन उद्योगाचा विचार केला तर स्लोवाकियाकडनं बऱ्याच प्रमाणात तंत्रज्ञान विकत घेणं, भारतात आणणं, वाहन निर्मिती उद्योगाला चालना देणं हे भारत करू शकतो. आणि सध्या जर आपण पाहिलं की आपल्याकडे स्टार्टअप्सला सरकार ज्या पद्धतीने प्रोत्साहन देत आहे या सगळ्याचा विचार करता स्लोवाकियातनं येणारं हे तंत्रज्ञान भारताच्या स्टार्टअप इंडस्ट्रीला, वाहन उद्योगाला किंवा डिजिटल टेक्नॉलॉजी किंवा रेल्वे सारख्या उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना देऊ शकतं. या पलीकडे जाऊन भारत आणि स्लोवाकिया यापुढे संरक्षण क्षेत्रात सुद्धा भागीदारी करणार आहेत असा निर्णय घेण्यात आलाय. यात नुसतं संरक्षण तंत्रज्ञानाची देवाणघेवाण नाही तर तंत्रज्ञानाचं हस्तांतरण म्हणजे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असेल, सायबर सुरक्षा असेल किंवा अँटी टेररिझम स्ट्रक्चर असेल, दहशतवाद विरोधी सहकार्य असेल या सगळ्यांवर सुद्धा भर दिला जाणार आहे. AI वगैरेचे मुद्दे आहेच पण अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्लोवाकिया हा जसा युरोपीय महासंघाचा एक सदस्य देश आहे त्याचप्रमाणे तो संयुक्त राष्ट्रांचा सुद्धा एक सदस्य देश आहे. आणि स्लोवाकियाने भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला म्हणजे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल म्हणजेच संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषदेच्या भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला पाठिंबा दिलाय. आणि भारत गेल्या अनेक वर्षांपासून या 5 परमनंट मेंबरच्या व्यतिरिक्त 6वा परमनंट मेंबर होण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे स्लोवाकियाकडनं मिळालेला पाठिंबा सुद्धा फार महत्वाचा आहे. स्लोवाकियाच्या माध्यमातूनच भारताला मध्य युरोप असेल किंवा पूर्वीकडचा युरोप असेल यामध्ये जाण्याचा एक प्रकारचा रस्ता तयार करण्याचं काम या पंतप्रधानांच्या भेटीने केलं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि यातला सगळ्यात शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण भारताचं परराष्ट्र धोरण गेल्या काही काळात पाहिलं तर ते मल्टी अलाइनमेंट म्हणजेच बहुध्रुवीय धोरण झालेलं आपल्याला दिसतं किंवा बहुआयामी परराष्ट्र धोरण आपण कुठेतरी स्वीकारल्याचं दिसतं. यात एखादा देश फक्त मोठा आहे का किंवा तो फक्त श्रीमंत आहे का या सगळ्याचा विचार न करता श्रीमंत, गरीब, जागतिक उत्तरेतले देश, जागतिक दक्षिणेतले देश, आकाराने मोठे, आकाराने लहान देश अशा सर्व देशांशी भारताचे संबंध प्रस्थापित करून विविध पातळींवर आणि विविध विषयांवर या देशांसोबत सहकार्य वाढवून भारताचा कुठेतरी जागतिक प्रभाव वाढवण्याचं किंवा भारताचा जागतिक राजकारणावर असलेला ठसा वाढवण्याचे प्रयत्न हे भारत सरकारतर्फे होताना आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणूनच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्लोवाकियाचा हा केलेला दौरा फार महत्त्वाचा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: श्रोते हो, या दौऱ्याचं सर्वात मोठं ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणजे स्लोवाकिया या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिलेच प्रधानमंत्री ठरले आहेत. या भेटीदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्यात अत्यंत सविस्तर आणि सकारात्मक द्विपक्षीय चर्चा पार पडली. दोन्ही नेत्यांनी आपापल्या शिष्टमंडळासह विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचार विनिमय केला. या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी लोकशाही मूल्ये, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाची तत्वही अधोरेखित केली. या ऐतिहासिक दौऱ्यातली फलनिष्पत्ती केवळ द्विपक्षीय चर्चेपुरती मर्यादित नव्हती. या दौऱ्यात दोन्ही देशांमधले झालेले विविध करार हे आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक भागीदारीला गती देणारे ठरले आहेत. या दौऱ्यात भारत आणि स्लोवाकिया दरम्यान प्रामुख्यानं व्यापार आणि गुंतवणूक प्रोत्साहन, सायबर सुरक्षा आणि डिजिटल तंत्रज्ञान या क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या करारांवर शिक्कामोर्तब झालं. हे सर्व करार दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना एक नवी दिशा देणारे असून भारताला जागतिक पुरवठा साखळीत आणि आर्थिक क्षेत्रात बळकटी देणारे ठरतील. याच पार्श्वभूमीवर या दौऱ्यात झालेले विविध करार आणि त्याचा दोन्ही देशांमधील संबंधांना होणाऱ्या लाभांविषयी अधिक सांगत आहेत राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक संदेश सामंत.
0: या संपूर्ण दौऱ्यादरम्यान भारत आणि स्लोवाकिया यांच्यात काही करार झाले ज्याची खरं तर आपण माहिती घेणं गरजेचं आहे. आपण जसं

पाहिलं की पहिला सर्वात महत्त्वाचा करार म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांचे राजनैतिक संबंध हे आता कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप या दर्जाचे झालेत. याच्यामुळे यापुढे संरक्षण, व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन या क्षेत्रांमध्ये सुद्धा स्लोवाकिया आणि भारत यांच्या दीर्घकालीन सहकार्य यापुढे शक्य होणार आहे. यानंतरचा एक महत्त्वाचा करार ज्यावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या तो म्हणजे लेटर ऑफ इंटेंट ऑन डिफेन्स कोऑपरेशन, म्हणजेच संरक्षण सहकार्याबाबत एका उद्दिष्टपत्रावर दोन्ही नेत्यांनी सह्या केल्या. आता हा करार मुळात काय आहे तर संरक्षण उद्योगात दोन्ही देशांनी एकमेकांचं सहकार्य करावं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे संरक्षण सामग्रीचं संयुक्त उत्पादन करावं. शिवाय तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संशोधन किंवा विकास या क्षेत्रात दोन्ही देशांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे असं या करारातनं अपेक्षित आहे. यानंतरचा जो महत्त्वाचा करार झाला तो डिजिटल तंत्रज्ञान सहकार्यातला करार झाला. या अन्वये डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ई गव्हर्नन्स असेल, सायबर सुरक्षा असेल किंवा येणारी नवीन नवीन डिजिटल तंत्रज्ञान असेल यामध्ये भारत आणि स्लोवाकिया यांची भागीदारी वाढत जावी असा दोन्ही देशांचा उद्देश आहे. यानंतरचा एक करार झाला तो म्हणजे कामगार स्थलांतर आणि कामगारांची गतिशीलता किंवा लेबर मायग्रेशन अँड मोबिलिटी ज्याला असं म्हटलं जातं. भारत हा कुशल कामगार निर्माण करणारा देश आहे आणि भारतात जे काही विविध कोर्सेस करून कामगारांची निर्मिती होते किंवा जे कामगार उदयाला येत आहेत यांना परदेशात आणि खास करून आता स्लोवाकियात आणि मध्य युरोपात विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या या अनुषंगाने हा करार झालेला आपल्याला दिसतो. कुशल कामगार हे एका देशातनं दुसऱ्या देशात जावे त्याचप्रमाणे दोन्ही देशातल्या व्यावसायिकांना यातनं संधी प्राप्त व्हावी, म्हणजे चांगले कामगारही मिळावे, चांगलं तंत्रज्ञानही मिळावं या अनुषंगाने आणि रोजगाराच्या क्षेत्रात विविध संधी उपलब्ध व्हाव्या या अनुषंगाने हे करार झाले. या पुढचा जो करार होता तो म्हणजे उच्च शिक्षण आणि रिसर्च म्हणजे संशोधन सहकार्य करार. भारतातल्या विविध विद्यापीठातले विद्यार्थी आणि स्लोवाकियातल्या विविध विद्यापीठातले विद्यार्थी यांचे स्टुडंट एक्सचेंज असतील किंवा अगदी प्राध्यापकांचे सुद्धा एक्सचेंज देवाणघेवाण असेल किंवा दोन्ही देशातील रिसर्चर्सनी संशोधकांनी एकत्र येऊन संशोधन करावं, विविध क्षेत्रांमध्ये संशोधन करावं आणि याला प्रोत्साहन दिलं जावं या संबंधीचा हा करार होता. त्याचप्रमाणे इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी आणि स्लोवाक अकॅडमी ऑफ सायन्सेस यांच्यात सुद्धा सहकार्याचा एक करार झाला ज्या अन्वये संयुक्त संशोधन असेल, वैज्ञानिकांची देवाणघेवाण असेल यासारख्या बाबींवर यापुढे काम केलं जाईल अशा पद्धतीचा तो करार आहे. आजकाल आपण AI जमाना म्हणतो, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा कृत्रिम प्रज्ञा असं ज्याला मराठीत म्हटलं जातं त्या AI क्षेत्रातल्या सुद्धा सहकार्यावर करार झाला. स्लोवाकियातली टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ कोशित्से इथे इंडिया चेअर ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्थापन करण्याची दोन्ही देशांतर्फे संयुक्त घोषणा करण्यात आली. यातून AI संशोधन असेल, ज्ञान देवाणघेवाण असेल किंवा तंत्रज्ञानातला मिळणाऱ्या चालना असतील किंवा तंत्र या क्षेत्रातल्या नवीन कल्पना असतील याविषयीचं सहकार्य वाढीस लागण्याची यातनं शक्यता आहे. त्याचप्रमाणे सांस्कृतिक बाबतीत सुद्धा अनेक करार झाले. आपण जर पाहिलं तर भारतीय चित्रपटसृष्टीला नवीन नवीन लोकेशन्सची गरज भासत असते. स्लोवाकिया हा जसा देश तंत्रज्ञान किंवा इतर बाबतीत फार महत्त्वाचा आहे तसाच नैसर्गिक सौंदर्य लाभलेला सुद्धा देश आहे, त्यामुळे चित्रपट निर्मिती असेल, सांस्कृतिक देवाणघेवाण असेल अशा पातळींवर सुद्धा दोन्ही देशांमधलं सहकार्य वाढीस लागावं या अनुषंगाने हा करार करण्यात आला. दहशतवाद विरोधी एक संयुक्त कार्यगटाची स्थापना सुद्धा करण्याचा निर्णय घेतलाय, ज्याला इंग्रजीमध्ये जॉईंट वर्किंग ग्रुप ऑन काउंटर टेररिझम असं म्हटलं जातं. त्यामुळे इंटेलिजन्सची देवाणघेवाण असेल, सुरक्षा सहकार्य असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवाद विरोधी समन्वय साधण्याचं काम असेल हे यात अन्वय केलं जाणार आहे. आणि
पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी सुद्धा सहकार्य करण्याचं दोन्ही देशाने यापुढे निश्चित केलंय. ऊर्जा, डिजिटल नेटवर्क्स आणि राष्ट्रीय स्तरावरच्या महत्व

0: महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षिततेसाठी दोन्ही देश आपापलं सहकार्य वाढवतील आणि हा दौरा भारताच्या मल्टी अलाइनमेंट फॉरेन पॉलिसीशी कुठेतरी मेळ खाणारा दौरा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि 1993 नंतर पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांनी स्लोवाकियाला दिलेली ही भेट ही केवळ सिम्बॉलिक नसून याचं महत्व येत्या काळात अजूनच अधोरेखित होईल असं आपल्याला म्हणता येईल.
1: श्रोते हो, भारतीय प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच स्लोवाकिया दौरा भारताला आत्मनिर्भरतेनं जगाचं नेतृत्व करणारा देश म्हणून स्थान मिळवून देण्यात महत्वाचा ठरेल हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजले.
1: एकशे 2.9 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवासाठीचा कार्यक्रम किसानवाणी.

0: राम राम शेतकरी बंधूंनो, आज मंगळवार, भारतीय सौरदिनांक 26 ज्येष्ठ 1948 अर्थात 16 जून 2026 किसानवाणी कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला शेवगा लागवड तंत्र याविषयी श्री बी टी येवली कृषी विद्यापीठा ग्लोबल विकास ट्रस्ट यांची कल्याण शेळके यांनी घेतलेली मुलाखत। राम राम शेतकरी बंधूंनो, शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामामध्ये शेवगा लागवड तंत्रज्ञान आपण माहीत करून घेणं गरजेचं आहे आणि बहुगुणी शेवगा लागवड याविषयीचा तंत्र आणि याचं ज्ञान करून देणारे एक ॲग्रोनॉमिस्ट ग्लोबल विकास ट्रस्टमधील श्री बी टी येवले सर आज आपल्या स्टुडिओमध्ये त्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे। नमस्कार सर।
1: नमस्कार
0: सर, मला एक सांगा की आपण दैनंदिन जीवनामध्ये जो शेवगा पिकाचं वापर करतो भाजीमध्ये, तर या शेवगा पिकाचं भाजीमध्ये जे महत्त्व आहे किंवा खाण्यामध्ये जे महत्त्व आहे ते काय सांगता येईल? विशेष करून याचे उपयोग कुठं कुठं आपण कसे करतो?
1: निश्चित सर, शेवग्याबद्दल सांगायचं झालं तर सर, शेवगा हे आता धुरा बांधावरचे पीक राहिले नाही, म्हणजे घरामागच्या रिकाम्या जागेत परसबागेत एक दोन शेवग्याची झाडे लावून आपल्या कुटुंबाच्या गरजे इतका शेंगा मिळण्यापुरता मर्यादित हे पीक राहिले नसून व्यापारी तत्वावर शेवग्याच्या बागा उभारून त्यापासून भरपूर आर्थिक नफा मिळण्यापर्यंत हे पीक आता जोमाने पुढे येत आहे। आणि याचे जर महत्त्व जर बघितलं दैनंदिन जीवनामध्ये शेवगा पिकाचे महत्त्व जर सांगायचे झाले, जागतिक महामारीच्या निमित्ताने भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना आला होता आणि ह्या कोरोनामध्ये सर्व लोकांना कळून चुकलं की सकस आहार आणि पौष्टिक अन्न हा खूप उपयुक्त सूत्र आहे आणि त्याच बेसिसवर शेवगा पिकाची लागवड खूप मोठ्या प्रमाणात वाढली आणि एकंदरीत शेवगा पिकासाठी उत्पादन वाढीसाठी वाव मिळाला।
0: बरोबर,
1: आरोग्यदायी

0: शेवग्याचा जर विचार केला तर शेवग्यामध्ये प्रथिने, लोह आणि चुना ही खनिजे भरपूर प्रमाणात असतात. तसंच याच्यामध्ये महत्त्वाचे जीवनसत्व सुद्धा मोठ्या प्रमाणात असतात. पण जर पुन्हा शेवग्याचा विचार जर केला तर शेवग्या फक्त शेंगाच नाही तर शेवग्याचे पानं, फुलं आणि शेंगा हे तिन्हीचा सुद्धा मानवी जीवनामध्ये खूप मोठा उपयोग आणि वापर आहे. आपण जर बघितलं तर ग्रामीण भागातच नव्हे तर मोठ्या शहरामध्ये सुद्धा शेवग्याच्या पानांचं सूप मोठ्या आवडीनं लोक खातात, पितात. त्याच्यानंतर शेवग्याच्या शेंगाचं वेगवेगळे पदार्थ त्या ठिकाणी मिळतात. आत्ता शेवगा एक्सपोर्ट, शेवग्याचे पानं एक्सपोर्ट होत आहेत आणि त्याच्यानंतर ते पानाचं सुद्धा चूर्ण आता मार्केटमध्ये आलेलं आहे. म्हणजे एकंदरीत आरोग्यदायीचा विचार जर केला तर बहुगुण हे शेवगाचे सगळे, म्हणजे फूल, त्याच्यानंतर पान आणि शेंगा असं सर्वगुण हा शेवगा आहे आणि दैनंदिनी जीवनामध्ये शेवग्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे.
1: नक्की सर, हा शेवगा बहुगुणी आहे आपण सांगितलं. मग आता हा जो शेवगा महत्त्वाचा आहे, आपल्या आरोग्याच्या साठी लाभदायक आहे, मग याची लागवड करण्यासाठी कोणत्या प्रकारची जमीन आपण निवडावी आणि या पिकाला कोणत्या प्रकारचं हवामान मानवतं?
0: नक्कीच सर, कोणतंही पीक आपण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस त्या पिकाच्या संबंधित जमीन आणि हवामान कशा पद्धतीने असावं याचा अभ्याससुद्धा शेतकऱ्यांना असणं खूप गरजेचं आहे. शेवगा हे जरी हलक्या आणि मध्यम जमिनीचं पीक जरी असलं तरी आपण भारी जमिनीसुद्धा शेवग्याची शिफारस करतो. पण त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, भारी जमिनीमध्ये पाण्याचा उत्तम निचरा असणारी जमीन असावी. जर जमिनीमध्ये पाणी धरून ठेवणारी किंवा चोपण जमीन असेल तर शेवग्याचं खोड जे आहे हे ठिसूळ असतं आणि त्याच्यामध्ये जर निचरा, पाण्याचा निचरा जर झाला नाही तर ते खोड कुजतं, त्याच्या मुळ्याची कार्यक्षमता सगळी मंदावते आणि त्याचा अनिष्ट परिणाम झाडावरती होतो. त्याच्यामुळं चोपण जमीन किंवा पाणी धरून ठेवणारी जमीन या प्रकारे जमिनीचा वापर शेवगा लागवडीसाठी करू नये. साधारणतः उत्तम निचऱ्याची जमीन असावी. हलके ते मध्यम जमिनीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे शेवगा येतो. जमिनीचा सामोचा जर विचार करायचा झाला तर शेवगा मुळातच हे आम्लधर्मी पीक असल्यामुळं साधारणतः 5.5 ते 6.5 पर्यंत सामू जमिनीचा या पिकासाठी चालतो. हवामानाचा जर विचार केला तर शेवगा हे पीक जास्त दिवस ढगाळ वातावरण, त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात धुके आणि जास्त आर्द्रता तिन्ही वातावरणाला हे खूप संवेदनशील आहे. ढगाळ वातावरणामध्ये फुलांची गळ मोठ्या प्रमाणात होते किंवा जास्त दिवस जर रिमझिम पाऊस राहिला तरीसुद्धा फुलांची गळ मोठ्या प्रमाणात होते. धुके जर जास्त दिवस असेल तर पानावरती कर्परोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्याच्यामुळे स्वच्छ हवामान या पिकाला चांगलं मानवतं. साधारणतः वातावरणाचा जर विचार केला तर 30 ते 40 अंश सेल्सिअसच्या जर पुढे तापमान गेलं तर फुलगळ मोठ्या प्रमाणात होते.
1: सर, आता मग या पिकासाठी ज्या जाती आहेत लागवडीसाठी कोणत्या निवडाव्यात?
0: निश्चित सर, शेवगा पिकाचे उत्पादन घेताना किंवा शेवगा पिकाचं लागवड करताना जाती माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये विद्यापीठाने जे आपल्याला जातींची शिफारस केलेली आहे त्याच्यामध्ये कोईमतूर संशोधन केंद्राने महाराष्ट्रात 2 जातीची शिफारस केली आहे. त्याच्यामध्ये कोईमतूर 1 आणि कोईमतूर 2 अशा 2 वेगवेगळ्या जाती आहेत. कोईमतूर जातीचे वैशिष्ट्य जर बघितले तर ह्या जातीच्या शेंगा लांब व सडपातळ असतात. या शेंगाची लांबी जवळपास 40 ते 45 सेंटीमीटर आणि याची उत्पादकता जर बघितली तर 200 ते 300 शेंगा प्रति झाड या प्रमाणात या जातीचे वैशिष्ट्य आहेत. आणि याच संस्थेने दुसरी जे विकसित केलेली जी जात आहे कोईमतूर 2, तर याचं जर आपण वैशिष्ट्य बघितले तर ह्या शेंगा ज्या आहेत ह्या आखूड व जाड असतात. साधारणतः लांबी 20 ते 45 सेंटीमीटर असते. हिची उत्पादकता जी आहे 350 ते 400 शेंगा प्रति झाड अशी आहे. आणि हिचा जर दोष जर बघितला तर ह्या शिळ्या व निबर जर शेंगा झाल्या तर ह्या साधारणतः बेचव लागतात. त्याच्यामुळे हिची आपण शिफारस जास्त करत नाही. त्याच्यामुळे कोईमतूर 1 ही चांगली जात आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोकण कृषी विद्यापीठाने कोकण रुचिरा ही एक जात विकसित केलेली आहे. त्याचा सुद्धा वापर शेतकरी बांधव करू शकतात. ही जात उंच वाढणारी जात आहे आणि याची लांबी साधारणतः 50 ते 55 सेंटीमीटर आहे. आणि ह्या 3 जाती व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे पॉप्युलर असणारी जी महाराष्ट्राच्या हवामानाला पोषक अशी जी जात आहे आणि सध्या या जातीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढत आहे अशी ODC3 ही सुद्धा जात शेतकऱ्यांच्या मोठ्या पसंतीस उतरलेली आहे. या जातीचे वैशिष्ट्य झाले सांगायचे झाले तर लांबी 45 ते 7 सेंटीमीटर आणि उत्पादन 200 ते 400 प्रतिझाड या प्रमाणात या जातीचे वैशिष्ट्य आहे. शेतकऱ्यांनी या 3 जातीपैकी कोणत्याही 1 जातीची निवड करावी.
1: सर, आता शेवगा पिकाची लागवड कोणत्या हंगामात करावी लागते?
0: तसं तर सर शेवगा पिकाची लागवड ही वर्षातून 3 वेळेस करता येते. पण साधारणतः विद्यापीठ शिफारस जी आहे ती जून जुलैमध्ये म्हणजे मान्सूनचा चांगल्या प्रकारे पाऊस झाल्याच्या नंतर आपण लागवड सांगतो. याच्या व्यतिरिक्त मे जून मध्ये शक्यतो मे मध्ये बरेच शेतकरी लागवड करतात, पण ही चुकीची

0: आहे. विद्यापीठाने आपल्याला जी शिफारस केलेली आहे की 100 mm पाऊस झाला किंवा चांगला मान्सूनचा पाऊस झाल्याच्या नंतरच शेतकऱ्यांनी लागवड करावी.
1: सर मग आता लागवड कशी करावी आणि अंतर किती ठेवावं?
0: सर शेवगा पिकाची लागवड ही रोपाद्वारे करावी आणि लागवड करताना सुरुवातीस 60 by 60 by 60 cm चे खड्डे घ्यावेत आणि या खड्ड्यामध्ये 10 ते 15 चांगले कुजलेले शेणखत, 1 ते 1.5 kg सिंगल सुपर फॉस्फेट, त्याच्यानंतर 25 gram कार्बेंडाजिम आणि एक साधारणतः 30 ते 40 gram क्लोरोपायरीफॉस दाणेदार हे सर्व एकत्रित मिसळून खड्ड्यामध्ये भरावे आणि खड्ड्याच्या मधोमध एक रोप त्या ठिकाणी लावावे. अंतराचा जर विचार केला सर तर विद्यापीठाने सांगितल्याप्रमाणे आपल्याला 8 by 8 आणि 10 by 10 असे दोन अंतर शिफारशीत सांगितलेले आहेत, पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा शेतकरी 10 by 8 किंवा 12 by 6 वर सुद्धा लागवड करतात. 8 by 8 वर जर लागवड

0: किंवा 12x6 सुद्धा लागवड करतात. 8x8 जर लागवड केली तर जवळपास 680 झाडं प्रति एकरी बसतात आणि 10x10 जर लागवड केली तर 435 झाडं प्रति एकरी बसतात.
1: सर, आता शेवगाव पिकाच्या शाश्वत उत्पादनासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन कशा पद्धतीनं करावं?
0: निश्चित सर, कोणत्याही पिकाचं तुम्हाला शाश्वत उत्पादन जर घ्यायचं असेल तर त्याचं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन ही त्या उत्पादनाची गुरुकिल्ली आहे आणि शेतकऱ्यांनी हाच विषय समोर ठेवून शेवगा पिकाचे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. त्याच्यामध्ये आपल्याला जे शिफारसीत केलेलं आहे, सुरुवातीला पहिल्या वर्षी जूनमध्ये 10 किलो शेणखत, चांगलं कुजलेलं शेणखत शेतकऱ्यांनी वापरावं. आणि शेणखत हे फक्त आपण बघितलं की शेतकरी काय करतात की फक्त पहिल्या वर्षीच शेणखताचा वापर करतात, तर असं न करता दरवर्षी जूनमध्ये शेणखताचा वापर करावा. पहिल्या वर्षी 10 किलो, दुसऱ्या वर्षी 20 किलो, तिसऱ्या वर्षी 30 किलो, म्हणजे दरवर्षी 10 किलोने शेणखताचा वापर वाढवावा, जेणेकरून जमिनीमधील सेंद्रिय कार्ब चांगला वाढेल. सेंद्रिय कार्ब वाढला म्हणजे तुमचे रासायनिक खतं चांगल्या प्रकारे काम करतील, जमिनीमधले जे उपयुक्त जीवाणू आहेत त्याची कार्यक्षमता वाढेल. त्याच्यामुळे शेणखत हे खूप गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी फक्त रासायनिक खताचा वापर न करता एकात्मिक खत, सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक असं संतुलित खत व्यवस्थापन करावं. रासायनिक खताचं सांगायचं झालं तर आपल्याला विद्यापीठाने वर्षात 3 वेळेस खताची शिफारस केलेली आहे, जून, ऑक्टोबर आणि फेब्रुवारी. तर पहिला जो डोस आहे, पहिल्या वर्षीचा डोस जो आहे तो साधारणतः ऑक्टोबरमध्ये टाकावा. त्याच्यामध्ये 1846 जे आहे डायमोनियम फॉस्फेट त्याचा वापर 100 ग्रॅम प्रति झाड, त्यासोबतच MOP म्युरेट ऑफ पोटॅश 30 ते 40 ग्रॅम प्रति झाड या प्रमाणात पहिल्या वर्षी टाकावे. आणि नंतरचा डोस 3 महिन्यांना फेब्रुवारी महिन्यामध्ये दुसरा करावा. त्याच्यामध्ये 10, 26, 26 साधारणतः 150 ग्रॅम प्रति झाड आणि त्याच्यानंतरचा जो डोस आहे 3 महिन्यानं 1846 150 ग्रॅम आणि MOP 50 ग्रॅम असं वर्षात 3 वेळेस रासायनिक खत शेवग्याच्या झाडाला गेलं पाहिजे. जर एकात्मिक संतुलन अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण ज्यावेळ करू त्यावेळेस आपल्याला शाश्वत उत्पादन आपल्याला नक्की मिळेल.
1: सर, मग आता शेवगा पिकामध्ये छाटणी कशा पद्धतीने करावी लागते?
0: शेवगा पिकामध्ये सर छाटणीला खूप अनन्यसाधारण महत्व आहे. शेवग्याचं जे उत्पादन आहे हे खरं तर छाटणीवरती अवलंबून आहे. शेवगा पिकामध्ये छाटणीला जर आपण म्हणजे त्याचा विचार जर केला तर शेवग्याला नियमित छाटणी केली तर शेवग्याच्या शेंगात खूप म्हणजे त्याचा दर्जा आणि उत्पादन वाढते असे प्रयोगादरम्यान सिद्ध झाले आहे. शेवग्याची आपण जर रोपाची लागवड जुलैमध्ये केली तर त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर झाडाची वाढ ही 2 ते 2.5 मीटर होते आणि त्याच्यानंतर फेब्रुवारी मार्चमध्ये आपल्याला 1 मीटरवरील शेंड्याची छाटणी करावी लागते. त्याच्यानंतर प्रत्येक खोडावर आपल्याला 4 ते 5 फांद्या, सशक्त फांद्या ठेवाव्या लागतात आणि खोडावर ठेवलेल्या ह्या 4 ते 5 फांद्या वाढल्यानंतर परत 1.5 ते 2 फुटावर परत शेंडा त्याचा कट करावा लागतो, म्हणजे झाडाला आकार मिळतो आणि झाड डेरेदार मिळून चांगले उत्पादन मिळते.
1: सर, आता पीक संरक्षणाविषयी काय सांगाल?
0: तसं तर बघितलं सर शेवगा पिकावर जास्त प्रमाणात कीड आणि रोगाचा परिणाम दिसून येत नाही, कारण अत्यंत कृषी निविष्ठाचा कमी वापर जर म्हटलं तर शेवगा पीक हे डोळ्यासमोर आपल्याला घेता येईल. त्याचं कारण असं की त्याच्यावरती खूप कमी प्रमाणात कीड येते आणि खूप कमी प्रमाणात रोग येतात. शेवगा पिकाचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये मुख्यतः पाने खाणारी आळ्या आणि फळमाशी हे दोनच कीड आपल्याला आतापर्यंत दिसलेले आहेत आणि या किडीचा प्रादुर्भाव जर दिसला तर शेतकऱ्यांना डायरेक्ट म्हणजे रासायनिक निष्ठाचा वापर न करता सर्वप्रथम 5% निंबुळी अर्काचा वापर करावा. त्याच्यानंतर किडीनं जर आर्थिक पातळी ओलांडली तरच रासायनिक निविष्ठाकडे वळावे. त्याच्यामध्ये क्विनॉलफॉस किंवा क्लोरोपायरीफॉस किंवा इमॅमॅक्टिन बेन्झॉइट यासारख्या कीटकनाशकाचा शिफारस मात्रेत वापर करावा. दुसरी जो गोष्ट आहे बुरशीजन्य रोग, तर आपल्याकडे जे आर्द्रतायुक्त वातावरण किंवा ढगाळ वातावरण किंवा धुके हे वातावरण ज्यावेळेस होतं ना त्यावेळेस शेवग्याच्या पानावरती करपा हा रोग मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. अशा वेळेस कार्बेंडाजिम किंवा मँकोझेप यासारख्या बुरशीनाशकाचा वापर करून आपण रोग आणि किडीला आटोक्यात आणू शकतो.
1: आणि आता काढणीविषयी काय सांगाल?
0: 5 ते 6 महिन्यात सर शेंगा तोडायला येतात, पुढे 3 ते 4 महिन्यापर्यंत ही तोडणी चालते. या काळामध्ये जर वेगवेगळ्या जातीचं आपण उत्पादन जर बघितलं तर 10 किलोपासून ते 25 ते 30 किलोपर्यंत आपल्याला उत्पन्न मिळतं. शेंगा काढण्यासाठी शेवग्याचं झाड हे खूप नाजूक असतं, त्याच्यामुळे त्याच्यावरती चढून शेंगा काढणं हे चुकीचं आहे. उपयोग म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरे यांनी एका झेलाची निर्मिती केली आहे. स्पेशल झेला जो आहे शेवग्याच्या शेंगा काढण्यासाठी तयार केलेला आहे. शेतकऱ्यांनी जरूर त्या शेवग्याच्या शेंगाचा वापर करावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर आपण ह्या सगळ्या सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून बहुतांश शेतकऱ्यांनी जवळपास 1,25,000 ते 1.5 लाखापर्यंत आर्थिक नफा या पिकातून मिळवलेला आहे एकरी. जर विद्यापीठाचं तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिक अनुभव याचा जर सांगड घातली तर शेतकऱ्यांना चांगलं बाजारपेठ निर्माण होईल आणि शाश्वत उत्पादन त्या ठिकाणी

0: मिळेल म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की दैनंदिन आहारामध्ये शेवग्याचं खूप महत्त्व आहे, त्याचे खूप आरोग्याशी संबंधित खूप चांगला वापर त्याचा होतो, त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी काही क्षेत्रावर का होईना पण शेवग्याची लागवड करावी.
1: नक्की सर, बहुगुणी शेवगा आणि या बहुगुणी शेवग्याच्या लागवड तंत्राविषयी तुम्ही चांगला मंत्र दिला, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व शेतकरी मित्रांच्या वतीनं मी आपले आभार मानतो. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: शेतकरी बंधनो, यानंतर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना याविषयी श्री गणेश वाघ, तंत्र अधिकारी फलोत्पादन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांची कल्याण शेळके यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, सरकार, मग ते केंद्र सरकार असो राज्य सरकार असो, आपल्या पाठीशी भक्कम उभा राहिल्यामुळं आपल्याला सरकारच्या विविध योजना प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या योजनेचा लाभ आपण आपल्या शेती क्षेत्रामध्ये केलेला आहे आणि फार मोठं उत्पादन आपण ह्या सरकारच्या योजनेचा लाभ घेतल्यामुळं होतो आहे. तसं पाहिलं तर विद्यमान केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या तपपूर्ती सोहळ्यानिमित्त ज्या 12 वर्षामध्ये शेतकरी बांधवासाठी केंद्र सरकारनं योजना राबवल्या आहेत त्या योजनेची माहिती देण्यासाठी आज आपल्या बीडच्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय बीड येथील तंत्राधिकारी फलोत्पादन जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी श्रीयुत गणेश वाघ सर आलेले आहेत स्टुडिओमध्ये. मी सरांचं स्वागत करतो. नमस्कार सर.
2: नमस्कार
1: सर. सर, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग जी योजना आहे तर या योजनेबद्दल काय सांगाल सर?
2: नमस्कार शेतकरी बांधव. या योजनेबद्दल सांगायचं म्हणलं, ही योजना 2020 सुरू झालेली आणि यावर्षी 2027 मार्च 2027 मुदतवाढ दिलेली आहे केंद्र शासनाने.
1: बरोबर.
2: या योजनेचं स्वरूप, अनुदानाचं स्वरूप असं आहे की केंद्र 60% अनुदान देते आणि राज्य शासन 40% अनुदान.
1: आणि या योजनेचा उद्देश काय आहे सर?
2: या योजनेमध्ये जे शेतकरी आपण शेतामध्ये माल उत्पादित करतो त्या मालावर प्रक्रिया करून त्याची पॅकेजिंग करून मार्केटमध्ये विक्री करणे हा योजनेचा उद्देश आहे, जेणेकरून शेतकऱ्यांनी जो माल तयार केलाय त्याचं नुकसान होऊ नये म्हणून यासाठी योजना खास केंद्र शासनावर राज्य शासनाने आणलेली आहे.
1: सर, या योजनेचे निकष काय आहेत?
2: या योजनेमध्ये जर लाभ घ्यायचा असेल शेतकरी किंवा लाभार्थी जो असेल त्याचे वय 18 वर्षाच्या वर असले पाहिजे, 18 वर्ष खाली नसले पाहिजे. एका कुटुंबामध्ये जर लाभ घ्यायचा असेल तर एकाच लाभार्थीला लाभ घेऊ शकतो. ही योजना बँक कर्जाशी निगडीत आहे, कर्ज घेणे कंपल्सरी आहे या योजनेमध्ये. जर शेतकऱ्याला किंवा लाभार्थ्याला जर लाभ घ्यायचा असेल तर याच्यात 10% ते किंवा 40% सोयीस्त आपल्याला बँकेत जमा करावं लागेल त्या लाभार्थीप्रमाणे. 10% कमीत कमी करावं लागतं, जास्तीत जास्त 40%. आणि या योजनेमध्ये अनुदान जास्तीत जास्त 35% प्रकल्प खर्चाच्या आधारित राहतो. जेवढा प्रकल्प खर्च असेल त्याच्या 35% अनुदान, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त अनुदान शेतकऱ्याला आपण 10 लाखापर्यंत आपण देऊ शकतो.
1: सर, मग आता याच्यासाठी काही अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्राची गरज पडते का?
2: जे लाभार्थीला लाभ घ्यायचा असेल त्याचे नाव आणि स्वतःच नॅशनलाइज बँक खाते असले पाहिजे, आधार लिंक असलेलं पाहिजे, जागेचे कागदपत्र असेल, जिथं उद्योग टाकायचा आहे तिथं जागेचे कागदपत्र आवश्यक आहे, जिथं उद्योग टाकायचं त्याचं लाईट बिल आवश्यक आहे, जे मशिनरी ज्याचा उद्योग टाकायचा आहे ते मशिनरी घ्यायची असेल त्याचे कोटेशन आपल्याला GST धारकाकडून घ्यायचे, ते स्वतःचं पॅन कार्ड असलं पाहिजे, स्वतःचं आधार कार्ड आवश्यक आहे याच्यात, स्वतःचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID असे कागदपत्र आवश्यक आहे.
1: अर्जदारानं अर्ज कागदपत्रासह पूर्तता केल्यानंतर किती दिवसात प्रक्रिया ही पूर्ण होते?
2: 5 ते 10 दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होते. शेतकऱ्यांनी हे जर कागदपत्र दिले ते जिल्हा संस्थान व्यक्ती असते त्यांच्याकडे आपण हे कागदपत्रे जमा करतो, ते जिल्हा स्तरावरून निवड केलेली जाते. ते जिल्हा संस्थान व्यक्ती हे PMFB या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतात. ते ऑनलाईन पोर्टल अर्ज केल्यावर ते जिल्हा स्तरावर ते मंजुरीसाठी येतो. जिल्हा

0: स्तरीय समितीने छाननी करून ते अर्ज बँक स्तरावर ते पाठवण्यात येतात. बँक स्तरावर त्याची कागदपत्र त्याचे प्रस्ताव तपासून त्याचं बँक कर्ज मंजूर करतात. याच्यामध्ये एकच आहे की शेतकऱ्याचा सिव्हिल स्कोर चांगला असावा जेणेकरून बँक कर्ज पटकन मंजूर करतात.
1: मग ही जी योजना आहे अन्न प्रक्रिया उद्योगाची मोठी योजना आहे, अनुदान किती टप्प्यामध्ये किती असत?
0: याच्यात जेव्हा शेतकऱ्याचं अनुदान बँक कर्ज मंजूर होतात ज्यावेळेकडून शासनाकडून निधी येतो लगेच तो बँक खात्यात तो जमा होतो त्यांच्या कर्ज खात्यावर. आणि हे लाभार्थ्याला 3 वर्षात हे आपल्याला कर्ज फेडावं लागतं आणि त्याच्यानंतर ते अनुदान त्यांच्या कर्ज खात्यावर ते लोन खात्यावर जमा होते. ते नंतर कर्ज पूर्ण क्लिअर होत.
1: असे सर कोणकोणत्या अन्न प्रक्रिया उद्योगाला अनुदान मिळतं?
0: या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना डाळवर्गीय पिकं आहेत किंवा फळ पिकं असेल किंवा दूध व्यवसाय असेल याच्यावर आपण विविध प्रकारचे आपण उद्योग टाकू शकतो. जसं आपण एखादं पीक घेऊ चिकू, चिकूमध्ये जर तुम्हाला जर प्रॉडक्ट तयार करायचं असेल त्याच्यात स्क्वॅश करू शकतो, पल्प करू शकतो, जॅम, जेली, नेक्टर, आईस्क्रीम, कँडी, पावडर, ज्यूस असे प्रॉडक्ट चिकूपासून तयार करू शकतो. जर तुम्ही आंबा घेतला त्याचा पल्प, जॅम, जेली, मुरंबा, स्क्वॅच, लोणचं करू शकतो, ज्यूस करू शकतो, चटणी असे प्रॉडक्ट त्या आंब्यापासून करू शकतो. केळीपासून करायचं असेल तर चिप्स करू शकतो, त्याचे पावडर करू शकतो, फिंग्स करू शकतो, जॅम करू शकतो केळीपासून, टोमॅटो, टोमॅटोपासून आपण केचप करू शकतो, जॅम, सॉस, कॅन टोमॅटो, त्याची टोमॅटो चटणी करू शकतो. कांदा असेल तर कांदा पण एक पीक आहे, तो नाशवंत पीक आहे, त्याच्यापासून आपण पण कांद्यापासून पावडर करू शकतो, त्याची पेस्ट तयार करू शकतो, त्याच्या मसाले पण करू शकतो, सॉस पण करू शकतो. द्राक्षे, द्राक्षेपासून पण आपण बेदाणा तयार करू शकतो, वाईन करू शकतो, ज्यूस करू शकतो, जेणेकरून शेतकरी आपल्याला जेव्हा संकट येतं गारपीट होते त्याच्यामुळे नुकसान होतात ते होऊ नये म्हणून असं आपण हे प्रॉडक्ट तयार करू शकतो द्राक्षापासून.
1: म्हणजे जे आपले शेतीमाल प्रक्रिया उद्योग जे आहेत, जे नाशिवंत अशा प्रकारचे पदार्थ आहेत त्याला सुद्धा चांगल्या प्रकारचं मार्केट लाभावं शेतकऱ्यांना, त्याला तुम्ही अनुदान देऊन त्याला सक्षम उभा राहण्याचा जो प्रयत्न करतायत, असे किती शेतकरी या योजनेचा लाभ घेतात?
0: आता बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आपल्या 205 लाभार्थ्यांनी या योजनेतून लाभ घेतलेला आहे या 3 वर्षामध्ये. आता अजून पण बँक स्तरावर आपल्याकडं 280 अर्ज बँक स्तरावर कर्ज मंजुरीसाठी प्रलंबित आहे. या योजनेअंतर्गत अजून भरपूर शेतकरी लाभ घेऊ शकतात, असं काही त्याच्यात आर्थिक आपल्याला दिलेलं नाही, म्हणजे तरी आपल्याला
1: लिमिटेशन नाही,
0: लिमिटेशन नाही ज्याच्यात लाभ घेऊ शकतो. आपलं तरी पण बीड जिल्ह्यासाठी 228 शेतकऱ्यांसाठी आपण लक्षांक दिलेलं आहे शासनातून स्तरावर, तरी पण याच्यापेक्षा आपण जास्त लाभ देऊ शकतो
1: म्हणजे सरकारच्या कितीतरी योजना आहेत शेतकऱ्यांसाठी, फक्त लाभ घेण्याला उशीर आहे.
0: हो, अनुदान आपल्याकडे आहे भरपूर आहे त्याच्या.
1: नक्की सर, ह्या ज्या योजना तुम्ही सांगितल्यात अनेकविध योजना आहेत, पण तुम्ही आज प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाविषयी सविस्तर अशी माहिती सांगितली, नक्कीच या योजनेचा लाभ अनेक शेतकरी बांधव तुम्ही सांगितलं घेत आहेत आणि घेतील. तुमची आजची मुलाखत आहे असे शेतकरी बांधव ऐकत असतील आणि तुमच्याकडे फार मोठा वाव आहे, नक्कीच या योजनेचा अजूनही अशा प्रकारच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याशी संपर्क करतील अशी मी आशा करतो. आज तुम्ही आलात आणि शेतकरी बांधवासाठी, शेतकरी मित्रासाठी अतिशय मोलाची मुलाखत दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं मी आपले आभार मानतो. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: शेतकरी बंधनो, यानंतर कृषीवाणी या सदरात कीड व्यवस्थापन याविषयी कल्याण शेळके यांनी संकलित केलेली माहिती. राम राम शेतकरी बंधनो. शेतकरी बंधनो, सर्वसामान्य शेतकऱ्यांना कीड आणि रोग यातील शास्त्रीय फरक कळत नाही, त्यामुळे पिकावर कीड पडली किंवा रोग पडला याची खात्री न करताच पीक संरक्षणाचे उपाय केले जातात, तेव्हा यशस्वी व्यवस्थापनासाठी कीड आणि रोग यातील नेमका फरक माहीत असणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे कीटक आकाराने लहान असले तरी निरखून पाहिल्यास ते डोळ्यांना दिसतात. कीटकांना 6 पाय, पंखाच्या 2 जोड्या आणि मिशी

पिकांची एक जोडी असते. जेव्हा पिकावर कीटकांची संख्या वाढून आर्थिक परिसीमा ओलांडते तेव्हा त्याला कीड असं म्हणतात. इंग्रजी भाषेत पेस्ट या शब्दाचा अर्थ कोणताही सजीव प्राणी जो पिकाचे आर्थिक नुकसान करतो असा होतो. या व्यापक व्याख्येनुसार कीटकाशिवाय इतर प्राणी उदाहरणार्थ उंदीर, कोळी, बुरशी, जीवाणू, विषाणू, सूत्रकृमी इत्यादी देखील पिकांना अपाय करत असतील तर ते कीड सदरात मोडतात. यानंतर कीड व्यवस्थापनाच्या पद्धती अशा आहेत, त्यामध्ये पहिली पद्धत आहे मशागतीय पद्धत. पीक उत्पादनासाठी शेतकरी वापरत असलेल्या तंत्रज्ञानाचा कीड व्यवस्थापनासाठी उपयोग करणे याला मशागतीय पद्धती म्हणतात. यामुळे पिकांना पोषक आणि किडींना प्रतिकूल वातावरण निर्माण होते. उदाहरणार्थ नांगरणी, कोळपणी, काडीकचरा नष्ट करणे, निरोगी बी बियाणे वापरणे, तणांचा बंदोबस्त, योग्य वेळी पेरणी, प्रतिकारक्षम वाहनांचा वापर, पिकाची फेरफालट, सापळा पिके, मिश्र आणि आंतरपिके, पाणी देणे, क्षेत्रीय पेरणी, बीज प्रक्रिया. यानंतर दुसरी पद्धत आहे यांत्रिक पद्धत. विविध यंत्र किंवा उपकरणे आणि मानवी शक्तींचा वापर करून किडींना मारणे किंवा किडींना खाद्यापर्यंत पोहोचू न देणे याला यांत्रिक पद्धत म्हणतात. उदाहरणामध्ये हाताने किडी जमा करणे, किडग्रस्त भाग नष्ट करणे, जाळीने किडी पकडणे, प्रकाश सापळे, कामगंध सापळे, धान्य चाळणे, चिकट सापळे, होडाभोवती चिकट पदार्थ किंवा पत्रा लावणे, शेताभोवती चर खोदणे, फळांना झाकणे, धूर करणे, आग निर्माण करणारे यंत्र, पक्ष्यांना हकालण्यासाठीचे यंत्र. यानंतर तिसरी पद्धत आहे भौतिक पद्धत. वातावरणाचे अजैविक घटक जसे तापमान, आर्द्रता इत्यादीमध्ये बदल घडवून कीड व्यवस्थापन करण्याला भौतिक पद्धती म्हणतात. उदाहरणामध्ये धान्य वाळविणे, उष्ण पाण्याची प्रक्रिया करणे, साचलेले पाणी काढून टाकणे, लाकडाचा भोसा किंवा राखेचा वापर, कमी तापमानात वस्तू ठेवणे, प्रकाश ध्वनी यांचा वापर करणे. त्यानंतर कायदेशीर पद्धती म्हणजे कीड व्यवस्थापनासाठी विविध कायदे तयार करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे. जैविक पद्धत. यामध्ये किडींच्या नैसर्गिक शत्रूद्वारे व्यवस्थापनाला जैविक पद्धती म्हणतात. उदाहरणामध्ये परभक्षी कीटक, त्यामध्ये लेडीबर्ड बीटल, क्रायसोपा, भक्षक ढेकूण आणि परोजीवी कीटकामध्ये ट्रायकोग्रामा, अपेंटेलिस, सूक्ष्मजीवांमध्ये बुरशी, विषाणू, जीवाणू, त्यानंतर कोळी, पक्षी इत्यादी. यानंतर रासायनिक पद्धती. कीटकनाशकांचा वापर करून कीड व्यवस्थापन करणे याला रासायनिक पद्धती म्हणतात. उदाहरणामध्ये क्लोरोपायरीफॉस, इमिडाक्लोपीड, सायपरमेथ्रिन, स्पिनोसॅड इत्यादी. यानंतर एकात्मिक कीड व्यवस्थापन. यामध्ये सर्व पद्धतीचा एकात्मिकरित्या वापर करणे. बरे तर शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये एवढंच. राम राम.

0: श्रोते हो, आत्ताच आपण स्वच्छ भारत अभियान गीत ऐकलंच. स्वर होता पामेला जैन यांचा. यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्समध्ये G7 परिषदेत आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरल्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात केवळ 27.4 मिलीमीटर पावसाची नोंद. शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल अशी इराणची भूमिका. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. फ्रान्समध्ये एव्हियन इथं नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरल्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होत आहेत. या परिषदेत जगभरातल्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. G7 परिषदेत सहभागी होण्याची प्रधानमंत्र्यांची ही 13वी वेळ आहे. या परिषदेत ते ग्लोबल साऊथ देशांचे मुद्दे उपस्थित करतील, त्यामुळे भारतासाठी ही महत्वाची परिषद आहे. या परिषदेदरम्यान प्रधानमंत्री मोदी कॅनडा, ब्रिटन यांच्या प्रधानमंत्र्यांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. ते उद्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीही भेट घेणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन रशिया संघर्षात लक्ष घालावं अशी इच्छा युरोपियन राष्ट्रांनी आज एव्हियन इथं सुरू असलेल्या G7 परिषदेत व्यक्त केली. रशिया युक्रेन युद्धात आपण लक्ष घालू तसंच युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करू असं डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सांगितलं. या युद्धामुळे अमेरिकेवर फारसा परिणाम झाला नाही असं ते म्हणाले. मात्र या युद्धात झालेल्या जीवितहानीबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात केवळ 27.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला महाराष्ट्र शासनानं दिला आहे. या 15 आठवड्यात सरासरी 103.8 मिलीमीटर पावसाची नोंद होत असते. त्या तुलनेत राज्यात कमी पाऊस पडल्याचं आज मंत्रिमंडळ बैठकीत सांगण्यात आलं. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरू होण्याची शक्यता असून विदर्भ आणि मराठवाड्यात 18 जूनपासून पावसाला सुरुवात होईल असंही बैठकीत सांगण्यात आलं. शेतकऱ्यांनी पावसाची स्थिती पाहून शेतीची कामं हातात घ्यावी असं आवाहनही करण्यात आलं आहे. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली. विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ द्यायचा निर्णय सरकारनं घेतला. त्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल असं इराणनं म्हटलं आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघशी म्हणाले की इस्रायलनं लेबनॉनवर ठेवलेला ताबा हा अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचं उल्लंघन ठरेल. अंतिम करारात लेबनॉनचा समावेश आहे की नाही हे अमेरिकेनं स्पष्ट केलेलं नाही असं अराघशी म्हणाले. इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेतान्यू यांनी काल या कराराला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय म्हटलं होतं. इस्रायलचे स्वतःचे प्राधान्यक्रम असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. केंद्र सरकारनं महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. त्यातला 60% निधी केंद्र सरकार देणार असून उर्वरित निधी राज्य सरकार देईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सागरी सुरक्षा, ड्रग्ज विरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, AI तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहनं यांसारख्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होईल असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर

वर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी तसंच निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक बाजारपेठेत इंधन तेलांच्या दरांनी आज गेल्या 3 महिन्यातला तळ गाठला. होर्मुझच्या सामुद्र दोन्हीतून इंधन तेलाची वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता लक्षात घेऊन तेल कंपन्यांनी दर कमी केले. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 2.7% घसरून प्रति बॅरल 80 अमेरिकन डॉलर आणि 89 सेंट्स इतके झाले. वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटच्या कच्च्या तेलाचे दर 3.1% घसरून प्रति बॅरल 78.25 डॉलर्सवर आले. FIH हॉकी चषक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 गुणनं पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लालरेम सियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला तर जपानसाठी हिरामित्सू आईनं 1 गोल केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. काँग्रेस जनता पार्टीनं आज नागपुरात संविधान चौकात आंदोलन केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकी यांनी केली. खंजेरी वादक सत्यपाल महाराज, वर्ध्यातले शिक्षक नितेश कराळे यांच्यासह हजारो तरुण तरुणी तसंच नागरिक या शांततापूर्ण आंदोलनात उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी शिक्षा कमी करण्याच्या उद्देशानं ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज केला होता असा जबाब सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दिला आहे. मात्र या अर्जांमध्ये फारशी नम्रता किंवा ब्रिटिशांप्रती निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न नव्हता असंही ते म्हणाले. सावरकरांच्या माफीनाम्यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी पुण्यातल्या MP MLA न्यायालयात सुरू आहे. त्यात उलट तपासणीच्या वेळी सात्यकी सावरकर यांनी हा जबाब दिला आहे. अशा प्रकारचा दयेचा अर्ज सादर करणं कुठल्याही कैद्यांना बंधनकारक नव्हतं, त्यामुळे सावरकरांनी स्वेच्छेनं हा अर्ज केला होता असंही सात्यकी सावरकर म्हणाले. राजगुरू, बटुकेश्वर दत्त, अशफाकुल्ला खान यांनी अशा प्रकारच्या दयेचा अर्ज केला नव्हता असंही ते जबाबात म्हणाले. 2016-17 आणि 2017-18 या आर्थिक वर्षात येस बँकेच्या कर्जाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने मुंबई, खंडाळा आणि दिल्ली इथं 17 ठिकाणी छापे टाकले. सुरक्षा अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, सुरक्षा रियालिटी लिमिटेड, ख्याती रेल्टल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या कार्यालयावर, त्यांचे प्रवर्तक, संचालक आणि कर्मचाऱ्यांवर तसंच येस बँकेच्या माजी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी हे छापे टाकण्यात आले. चालू खरीप हंगामातल्या पीकस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. एल निनोचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन कापूस उत्पादन वाढवणं, डाळींच्या बाबतीत स्वयंपूर्णता मिळवणं तसंच कमी पावसाच्या जिल्ह्यांसाठी आधीच योजना तयार करणं या बाबींवर चौहान यांनी बैठकीत भर दिला. पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांच्या गटाला मान्यता द्यायची की नाही हे ठरवण्याआधी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला बंडखोर खासदार आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालच्या खासदारांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. तृणमूलच्या 20 खासदारांनी नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी ऑफ इंडियामध्ये सहभागी झाल्याचा निर्णय 2 दिवसांपूर्वी जाहीर केला होता. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास विशेष पथकानं सुरू केला आहे. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराच्या आवाराची पाहणी केली. दार्जिलिंगच्या डोंगराळ भागातल्या गोरखा समुदायाचे बऱ्याच काळापासून प्रलंबित राहिलेले प्रश्न लवकरच संविधानाच्या चौकटीत राहून सोडवले जातील असं पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी म्हटलं आहे. ते आज दार्जिलिंग जिल्ह्यात कुरसुंग इथं आयोजित जाहीर सभेत बोलत होते. गोरखालँड प्रांतातल्या प्रशासनामधल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
फ्रान्समध्ये G7 परिषदेत आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरच्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी

0: जूनच्या पहिल्या पंधरवड्यात केवळ 27.4% पावसाची नोंद. शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल अशी इराणची भूमिका. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. ऐकूया श्री श्रीमंत रामासागर पार्टी यांनी गायलेलं हे लोकसंगीत.

0: आणि
1: असायला त्या वेळेला
0: आणि येणं बरे काय छाप
1: दिलेला असायला त्या वेळेला
0: छापा मुळशी होऊन पडली
1: होय.

0: तयारी चालली असायला
1: या नटून
0: थटून चालली.

0: ऋषी अंघोळ सवळ करून
1: अगदी त्यावेळेला
0: वन शिकण्यासाठी
1: तयारी केली बरं का त्यावेळेला
0: एवढ्या वेळात ब्रका
1: बर
0: गाई आपली त्याला भेटली
1: भेटली असायला वनामध्ये
0: आणि त्या गाईला पाच
1: परदेशला घातल्यासाठी
0: आणि घालून गरबडी काय केलं.

0: मुलगी मी देणार,
1: होय
0: आणि तुला हार
1: घालणार,
0: एव

0: काय केलं
1: आणि इंद्रच तर लग्नाच्या ठेला आलं
0: आलं असताना त्या वेळेला
1: एवढ्याच पत्नी कळली लग्न झालं
0: असं म्हणून शिना समजलं असताना

0: घेण काय केलं?
1: काय केलं बरं?
0: त्याचा फरक का बदला मी घेणार?
1: म्हणून सिना विचार केला, चला त्या वेळेला
0: आणि रूप कुणाचं धर

0: बदला घेणार.
1: होय,
0: म्हणून कृता तिच्या बरका आश्रमात रूप धरलं आपल्या पतीच.
1: रूप धरून गेला असायला त्या वेळेला.
0: आणि बरका वाड्या जाऊन
1: गेला असायला वाड्याला.
0: आणि गौतमाचा आवाज काढून

0: जमीन उठली
1: होय
0: हिच्या मनातली बरं काही
1: नसायला
0: आणि ह्याच्या मनात काळवासना आली
1: असताना त्या वेळेला
0: काळवासनाच्या भृक्या निमतान
1: गेले असायला कुठं
0: आणि दरवाजावर थाप टाकली गौतमाच्या
1: होय
0: एवढ्यात त्या माऊलीन
1: काय केलं या
0: आवाजाचा ऐकून दरवाजा खोलला
1: आणि बघितल्या बरोबर
0: घरात गेला
1: होय
0: एवढ्यात

0: स्वतः गौतम ऋषीने आपली देवपूजा
1: केली असायला
0: आणि संपली सुरत्या
1: होय
0: संपल्या बरोबर
1: काही केलं या त्यावेळेला
0: आपल्या आश्रमाला आला एवढ्यात
1: बर
0: गरीब प्रकार वाढून ठेवलेला
1: होय
0: एवढ्या तांत्रात कुणी जाणलं
1: कुणी जाणलं बरं
0: गौतमान
1: जाणला असायला
0: एवढ्यात काही केलं असायला
1: काही केलं त्यावेळेला
0: आपल्या वाड्यात येऊन शिना
1: बर

0: पडलेला असायला.
1: गौतम ऋषी आपल्या दारात गेला
0: होय
1: आणि आपल्या राणीला स्वतः अहिल्याला हळी मारली.
0: बोलत असायला
1: वसंत, जशी राणीने आपला आवाज
0: ऐकल्याबरोबर
1: वतीचा आवाज ऐकून गरबडीन
0: उठले असायला
1: आणि बाहेर येऊन शिना
0: अगदी बघायला लागली असायला
1: तिच्या मनात काही झाली आलं
0: काही झालेलं.

श्रोते हो, आताच आपण श्री श्रीमंत रामासागर आणि पार्टी यांनी गायलेलं हे लोकसंगीत ऐकलं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उत्तरा केळकर यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत प्रकाश बोर्डेकर.

श्रोते हो, आताच आपण उत्तरा केळकर यांनी गायलेलं प्रकाश बोरदावेकर यांचं गीत ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं राजा उपाध्ये यांनी. आपण ऐकत आहात कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रवीण दवणे यांचं गीत. स्वर आहे मेघना धायगुडे यांचा.

श्रोते हो, भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया रवींद्र साठे यांनी गायलेली, डॉक्टर महेश केळुसकर यांची रचना, संगीतबद्ध केली आहे अजय जोगळेकर यांनी.

0: श्रोतेहो, रवींद्र साठे यांनी गायलेलं हे गीत होतं डॉक्टर महेश केळुसकर यांचं. त्याला संगीत दिलं होतं अजय जोगळेकर यांनी. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र, 9:00 न्यूज ॲट नाईट हे इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र, त्यानंतर 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 8:45 समाचार संध्या.
1: आकाशवाणी से समाचार संध्या के साथ मैं प्रियंका अरोड़ा.